0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला

শুধু সুপ্রভাত, FM ব্যান্ডচ্या 102.9 মেগাহার্টজ আকাশবাণীচं हे बीड केंद्र आहे। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 28 आषाढ 1948 अर्थात 19 जुलै 2026। श्रोतो, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं।

शतवत आपण मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात वेदमूर्ती प्राता डांगे यांनी सादर केलेल्या ऋग्वेदातील सौरसूक्त आपण ऐकलेत. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली भूपाळी. रचना आहे जनकवी पी साळाराम यांची, तर संगीत दत्ता डावजेकर यांचं.

शेतो आताच आपण पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्यासोबत जनकवी पी साळाराम यांची उपाळी आपण ऐकलीत. संगीत निर्देशक दत्ता डावजेकर यांचं. शेतो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिगीत रचना. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रुतवत्त आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलं. संगीत नियोजन होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रुतव मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रामदास कामत यांच्या स्वरातील गोपालकृष्ण भोपे यांची भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे पंडित भीमसेन जोशी यांचं.

0: स्वामी। श्री दत्तात्रेय सुधीर फडके यांच्या स्वरातील मनोहर कवीश्वर यांची गीतरचना आपण ऐकली, संगीत निजन होतं मनोहर कवीश्वर यांचं। श्रोतो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मोहम्मद रफी, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हिंदी भक्तिगीत रचना।
1: आश्रित पारिजात समत

शक्यतो आता आपण मोहम्मद रफी, आशा भोसले आणि सहकार्यांनी गायलेली हिंदी भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात समूह स्वरातील देशभक्तीपर गीत रचना.

शेतो आता आपण समहस्वरातील देशभक्तीपर गीत रचना ऐकलीत. संगीत निर्माता आप्पा वडाहूकर यांचं. या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. शेतो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक

0: सहा वाजून 40 मिनिट झाली आहेत. ऐकूयात कृषीवन या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात साग लागवड याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, साग लागवड. साग हे एक पर्णझडी झाड असून ते वेबोनेसी या कुळात मोडते. सागास इंग्रजीमध्ये टीक असे म्हणतात आणि त्याचे शास्त्रीय नाव टेक्टोना ग्रँडिस असे आहे. साग वृक्षास उष्णकटिबंधातील आर्द्र व गरम हवामान अधिक मानवते. ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान 200 सेंटीमीटर असते तेथे साग चांगला येतो. सागाची वाढ सुपीक उत्तम निचऱ्याच्या जमिनीत चांगली होते. मराठवाड्यातील डोंगर उताऱ्याच्या जमिनीत साग चांगला येतो. चिबड पाणथळ व क्षारयुक्त जमिनीत सागाची लागवड करू नये. सागाची अभिवृद्धी बियांपासून करतात. सागाची फळे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पक्व होतात. अशी पक्व फळे सरळ वाढणाऱ्या आणि निरोगी वृक्षापासून गोळा करावी. 1 किलो वजनात 2 ते 3 हजार बी असते. त्याची उगवण शक्ती 50 ते 60% एवढी असते. बी वाफ्यावर टाकण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. बियावरचे आवरण कुजून जाणे किंवा यांत्रिक पद्धतीने घासून काढून टाकणे आवश्यक असते. यामुळे बियात पाणी शिरण्यास व बी उगवण्यास सोपे जाते. बीज प्रक्रिया म्हणून बी प्रथम शेणाच्या पाण्यात 3 दिवस भिजत ठेवावे व त्यानंतर 3 दिवस उन्हात वाळवावे. अशा प्रकारे 8 ते 10 वेळा करावे म्हणजे बियांचे कवच कुजून निघून जाते व बी उगवण्यास मदत होते. रोपवाटिका चांगल्या जमिनीवर करावी. गादी अवफ्यावर बी पेरल्यानंतर सुरुवातीच्या काळात पाणी देऊ नये. जून जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर 15 दिवसात बी उगवते. लागवड तंत्र: शेत प्रथम नांगरून मोगडून वखरून स्वच्छ करावे. सागाची सलग लागवड करण्यासाठी 2 बाय 2 मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डा जमिनीच्या वर 15 सेंटीमीटर पर्यंत भरावा म्हणजे पाऊस पडल्यानंतर मिश्रणाची पातळी जमिनीबरोबर येईल. पाऊस पडल्यानंतर लागवडीस सुरुवात करावी. याकरता 1 ते 2 सेंटीमीटर जाडीचे स्टंप निवडावेत व ते खड्ड्याच्या मधोमध छिद्रात लावावेत. चोहोबाजूंनी माती दाबून घ्यावी व ज्या योगे त्यात हवा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. स्टंप लावताना मुळाचा संपूर्ण भाग जमिनीत गाडावा आणि जमिनीवर फक्त 2 सेंटीमीटरचे याची काळजी घ्यावी. पिशव्यातील रोपांची लागवड करावायची झाल्यास रोपाचा मुळाचा भाग जमिनीत गाडून रोप चांगले लावावे. अशा प्रकारे लावलेले स्टंप 15 ते 20 दिवसात फुटतात. लागवडीनंतर 1 महिन्याने तूट भरून काढावी. वहीत जमिनीत पिकाखालील क्षेत्रातही साग लावता येतो. त्याकरता 5 मीटर बाय 2 मीटर अंतरावर खड्डे घ्यावेत म्हणजे सागाच्या 2 ओळीत आंतरपिके घेता येतात. अंतर मशागत: रोपाभोवताली निंदणी करून आळे तण विरहित करावे आणि गरजेनुसार पाणी द्यावे. आळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी प्रत्येक आळ्यात 1 किलो गव्हाचा भुसा पसरवून आच्छादन करावे. सागाच्या झाडाची वाढ चांगली व्हावी म्हणून लागवडीच्या वेळी दिलेल्या खताशिवाय दुसऱ्या वर्षाच्या पावसाळ्यात 150 ग्रॅम युरिया, 150 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आणि 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रत्येक झाडास द्यावे. तिसऱ्या वर्षीच्या पावसाळ्यापासून खताची मात्रा दुप्पट करून 2 हप्त्यात समान विभागून द्यावी. सागाच्या झाडाच्या बुंध्यावर 10 ते 12 सेंटीमीटर उंचीपर्यंतच्या भागात फांद्या वाढू देऊ नये. नसता फांद्यामुळे लाकूड गाठाळते व प्रत खालावते. याकरता खोडावरील नवीन फुटीचे डोळे हाताने नियमित काढून टाकावेत.
0: श्रोतो, आताच आपण कृषीवाणी या सत्रामध्ये साग लागवड याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती आपण ऐकली. याबरोबर आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. श्रोत सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हा कार्यक्रम. श्रोतो, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूया ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: कुमार यांनी दिलेली माहिती।
1: श्रोते हो नमस्कार। ग्रीवादंश या रोगाला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा मानेचे दुखणे या नावानेही ओळखतो। या विकारामध्ये मान, खांदे यासोबतच डोक्याच्या भागातही ताणतणाव जाणवतो। आजाराच्या तीव्र अवस्थेत शरीराच्या या भागांमध्ये सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात। मेरुदंडामध्ये

0: होतात. मेरुदंडामध्ये सर्वात कोमल भाग हा मानेचाच असतो. चालत्या गाडीमध्ये एकाएकी झटका पडला तर मानेच्या भागात वेदना होतात. झोपताना जाड उशीचा वापर केल्यास मानेची एखादी शीर लागून येते. एकसारखे संगणकावर बसून काम केल्यामुळेही मानेच्या भागात वेदना होतात आणि खांदेही आकसले जातात. अधिक वेळा मानेच्या विकृती आणि अस्थींचा रास झाल्यामुळे ग्रीवादंश या आजाराची निर्मिती होते. विकृती निर्माण झाल्यामुळे मानेतील मनके आणि त्यांचे सांधे घासले जातात. मांसपेशी आणि त्यांचे अस्थिबंध यांचा नाश होऊ लागतो. हा रोग मध्यम वयोगटातील लोकांमध्ये आणि विशेषतः सतत बैठे काम करणे, मान पुढे झुकून बसणे, चुकीच्या पद्धतीने बसणे यामुळेही ग्रीवादंश हा विकार निर्माण होतो. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावाचे वाढते प्रमाणही सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हा विकार निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. स्पॉन्डिलायसिस या विकारामध्ये योगासनांच्या नियमित अभ्यासाने चांगला फायदा होतो. त्यासाठी वज्रासन, भुजंगासन आणि त्याचे विविध प्रकार, शशांक भुजंगासन, भद्रासन, शवासन, आकर्ण धनुरासन, मकरासन, अद्वासन, मार्जरी आसन आणि सर्पासन या सोप्या आसनांचा नियमित अभ्यास करावा. सोबतच हस्तसंचालन, ग्रीवासंचालन, खांद्यांच्या हालचाली यांचाही अभ्यास मान आणि खांद्यांचे स्नायू शिथिल करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र सर्व योगाभ्यास करताना एक काळजी निश्चितपणे घ्यावी. कोणत्याही हालचाली करताना आणि योगासनांचा अभ्यास करताना मान पुढे झुकवू नये. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावांचाही संबंध हा विकार निर्माण होण्यामागे असल्यामुळे प्राणायामाचा अभ्यासही या विकारामध्ये उपयुक्त ठरतो. अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायामाचा अभ्यास रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी हितावह ठरतो. दीर्घ शवासन, योगनिद्रा आणि श्वसन ध्यानाचा अभ्यासही या रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी लाभदायक ठरतो. कारण दीर्घ शवासन आणि योगनिद्रेच्या अभ्यासाने शरीरातील सर्व स्नायूंचे शिथिलीकरण करून ताणतणाव कमी करण्यावर भर दिला जातो. परिणामी स्पॉन्डिलायटिसच्या विकारामध्ये वेदना कमी करण्यासाठी रुग्णाला मदत मिळते. योगासने, प्राणायाम, ध्यान आणि शिथिलीकरणासोबतच रुग्ण व्यक्तीने झोपण्यासाठी नरम बिछाण्याचा वापर करू नये आणि उशीचा आधार डोक्याखाली घेऊ नये. खाटेवर न झोपता शक्यतोवर कडक तक्त्यावर किंवा दिवाणवर झोपावे, जेणेकरून मानेचा भाग पुढे झुकला जाणार नाही आणि सरळ राहील. जास्त भारी वजन उचलू नये. मान झुकवून काम करू नये. संगणकावर काम करताना किंवा लिखाण काम करताना एकसारखे काम न करता अधूनमधून विश्रांती घ्यावी आणि मानेच्या व खांद्यांच्या हालचाली कराव्यात. लांबचा प्रवास करताना गाडी चालवितानाही अधूनमधून थांबून मानेच्या आणि हातांच्या हालचाली कराव्यात, जेणेकरून या विकारापासून लवकर मुक्ती मिळवता येईल. आणि ज्यांना विकार नसेल त्यांनीही या नियमांचे पालन केल्यास ग्रीवादंश म्हणजेच सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होण्याचा धोका टाळता येतो.
1: आताच आपण स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर

0: करायचं हे माहीत नसतं. अशा वेळी निसर्ग पुनरुज्जीवन हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्यातून निसर्गाला आपण पूर्ण वेळ देणं खूप आवश्यक आहे. निसर्गाचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे नेमकं काय? झाडं लावणं आणि निसर्ग पुनरुज्जीवन यात फरक आहे हं. वृक्ष लागवडीला नुसती झाडं वाढलेली आणि हिरवळ तयार झालेली आपल्याला दिसेल, पण जैवविविधता नाही हं, ती जोपासली जाणार नाही. निसर्ग पुनरुज्जीवन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जिथे निसर्ग पुनरुज्जीवन करायचे आहे तिथली जमीन, तिथलं हवामान, आजूबाजूचा परिसर, तिथली शिखर परिसंस्था या सगळ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणं हा निसर्ग पुनरुज्जीवन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. मग तिथं जैविक कुंपण घालायची, बायोमास त्यावर पसरायचं, त्या जमिनीवर जमिनीतला ओलावा वाढवायचा आणि एकंदरीतच जमिनीची गुणवत्ता सुधारायची हा पुढचा टप्पा. मग काय होतं, तिथं आपोआपच गवत उगवू लागतं. मग क्रमाक्रमानं वेली, छोटी छोटी झुडपं तिथं वाढायला लागतात. कीटक, किडे, अळ्या, फुलपाखरू, पक्षी, सरपटणारे प्राणी तेही हळूहळू तिथे येऊ लागतात. त्यांच्याद्वारे होणाऱ्या बीज प्रसारामुळं मोठ्या झाडांची रोपटीही तिथं उगवतात आणि वाढू देखील लागतात. हे सगळं झाल्यानंतर मग जर आवश्यकता असेल तर आपण तिथं काही देशी झाडं लावू शकतो. अशी ही निसर्ग पुनरुज्जीवनाची टप्प्याटप्प्यानं होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. निसर्ग निवडीला प्राधान्य देऊन केलं गेलेलं निसर्ग पुनरुज्जीवन हे शाश्वत असतं, जे नुसती झाडं लावून होत नाही. परिसंस्थेतले सगळे स्तर निसर्ग पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत तयार होत असतात. वृक्ष लागवड चांगलीच आहे, फक्त ती शास्त्रीय पद्धतीनं आणि आधीचे टप्पे पूर्ण केल्यानंतरच व्हायला हवी. निसर्ग पुनरुज्जीवन करताना आपण पारंपरिक ज्ञानाला महत्त्व देणं खूप आवश्यक आहे बरं का श्रोते हो. स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षाच्या अनुभवातून खूप ज्ञान कमावलेलं असतं आणि त्यांच्यात काही गोष्टी करण्याची कला देखील असते. जसं भात खाचऱ्यांमध्ये जी ताल बांधलेली असते ना, म्हणजे दगडी भिंत, ती इतकी पक्की असते की सिमेंटची भिंत फार तर 20-21 वर्ष टिकेल, पण या भात खाचऱ्यांमधल्या ज्या ताली असतात ना, त्या पिढ्यानपिढ्या टिकतात बरं का. म्हणजेच स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकत होतात. या माहितीचा उर्वरित भाग उद्या ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे आपला निरोप घेतेय, नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10 आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावर बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, आपल्या परिसरातल्या निसर्गाचा विचार फारसा आपण करत नाही. आपल्या जमिनीवर निसर्ग फुलवण्याची इच्छा आपल्या सगळ्यांनाच असते, पण नेमकं काय

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी. अपेक्षा, चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य. मुलाखत दिनांक 19 जुलै.

0: रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत तेव्हा अवश्य संपर्क करा. सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 9595924259. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 9595924259.

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती। काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरता?
3: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपर फाईन साबुदाणा।
4: श्रोता ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोता रूपनिश्ले ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम, 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 8:40 आषाढी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आम्ही सहक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोता सकाळी ठीक 10:30 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल बाल जगत या कार्यक्रमांतर्गत। निवेदन असेल वैशाली राऊत यांचं, तर सादरकर्ते असतील योगीराज बच्चे। सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, 11:45 मिश्र संयचा कार्यक्रम। दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम अनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करूत। सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझावर माझ्याशिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। रात्री 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करूत। 9:30 संसद के समक्ष मुद्दे हा विशेष कार्यक्रम आम्ही सहक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून। आणि त्यानंतर विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र। हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून। तर श्रोता आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत, तसंच आमचे नेहमी मात्र नेहमीचे वेद आकाशवाणी दिल्ली केंद्र, आकाशवाणी मुंबई केंद्र आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षित करूत। FM सेवेचं हे बीड केंद्र आहे, सकाळचे ठीक 7 वाजलेत। श्रोता ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम।

नमस्कार. बीर या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीडचे माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला महसूल विभागाच्या कामांचा आढावा. जिल्हा माता

आणि बालसंगोपन रुग्णालयात पोषण आणि पुनर्वसन केंद्र कार्यान्वित, ठिबक आणि तुषार सिंचन संच अनुदानासाठी मिळणार डिजिटल टोकन आणि बीड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये 13% उपयुक्त जलसाठा. आता घडामोडी विस्तारानं. बीड जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महसूल विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी माननीय विवेक जॉन्सन यांनी गाव पातळीवरील समन्वय अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीनं सूचना दिल्या. तसंच नागरिकांना केंद्रबिंदू मानून प्रशासनानं अधिक गतिमानतेनं काम करावं असं देखील त्यांनी म्हटलं आहे. याबरोबरच जिल्ह्यातील विविध मोहिमांचा आढावा देखील त्यांनी घेतला. ज्या ठिकाणी कामकाजामध्ये प्रगती नाही त्या ठिकाणी अधिक लक्ष देण्याच्या सूचना देखील माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या. शेतळ जिल्हा माता आणि बालसंगोपन रुग्णालयाच्या इमारतीमध्ये पोषण पुनर्वसन केंद्र कार्यान्वित करण्यात आलं आहे. या सुविधेमुळे जिल्ह्यातील कुपोषित आणि कमी वजनाच्या बालकांना एकाच छत्राखाली उपचार मिळू शकणार आहेत. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये असलेल्या कुपोषित बालकांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी हा वार्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील कमी वजन आणि कमी उंची असलेल्या बालकांसाठी हे पोषण आणि पुनर्वसन केंद्र नवसंजीवनी देणारं ठरणार आहे. शतो राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सर्व प्रवर्गातील महिला शेतकऱ्यांसाठी तसंच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकरी बांधवांसाठी तुषार आणि ठिबक सिंचन खरेदी करता येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना आपला हिस्सा भरण्यासाठी मुदत मिळणार आहे. राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अनुदानाची रक्कम आधी मिळणार आहे. या योजनेसाठी पात्र शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत असं आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी माननीय सुभाष साळवे यांनी केलं आहे. शतो बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत काही प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे. या पावसावर पेरणी झालेली असली तरी जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पातील पाणी साठा वाढलेला नाही. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 143 लघु आणि मध्यम प्रकल्पापासून यापैकी 26 प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून 69 प्रकल्पांमध्ये पाणी साठा जोत्याखाली गेला आहे. प्रकल्पातील पाणी साठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. श्रोत्यांनो, याबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतो. मी गोपाळ ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य उदय नागरगोजे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

श्रोतेवत्तजापन नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.

0: பால்மித்ரனும்
1: ஹாய்,
0: பால்தோஸ்தனும் ஹலோ,
2: அக்பே
0: छान छान गाणी ऐकण्यासाठी, छान छान गाणी शिकण्यासाठी, कधी विषय अभ्यासाचा तर कधी छान छान गोष्टींचा। ऐकायला विसरू नका आपल्या बालजगत या कार्यक्रमात दर रविवारी
1: सकाळी 10:30
0: आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र।
1: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे। श्रोतेयानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर. अनेक मराठी चित्रपटांचा गौरव. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांना शिवसेनेत प्रवेश करण्यास परवानगी. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. छत्रपती संभाजीनगर पुणे ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेच्या पहिल्या टप्प्यासह विविध उन्नत महामार्गांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. यंदा या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली आहे. श्रीकांत हा हिंदी भाषेतला उत्कृष्ट चित्रपट ठरला, तर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला.

0: परत 41 अंशांच्या मागावर या चित्रपटाच्या संगीतासाठी शिवपाल सिंग यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. लघुपटांच्या श्रेणीत हमसफर या मराठी चित्रपटानं तर बिगर चित्रपटांच्या श्रेणीत भंगार या माहितीपटानं सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला आहे. मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार, शाश्वत सचदेव यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार, पुष्पा 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभूषा, स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखन, अभय जोधपूरकर यांना घरत गणपती चित्रपटातल्या नवसाची गौराई माझी या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, तर मल्याळम गायिका विजयलक्ष्मी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार जाहीर झाला आहे. पदार्पणातल्या उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुड्डा यांना, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यन आणि ब्रह्मयुगम चित्रपटासाठी मामुटी यांना विभागून जाहीर झाला. आर्टिकल 370 चित्रपटातल्या भूमिकेसाठी यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कारही आर्टिकल 370 याला जाहीर झाला असून सर्वोत्कृष्ट मनोरंजक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार तेलुगू भाषेतल्या कलकी चित्रपटाला जाहीर झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांना शिवसेनेत प्रवेश करण्यास परवानगी मिळाली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल हा निर्णय दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यासोबतच तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून एनसीपीआयमध्ये प्रवेश केलेल्या 20 खासदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे. संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा गट स्वतंत्र जागेवर बसू शकणार आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशन सुरळीत पार पडावं आणि महत्वाच्या विधेयकांवर सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सहकार्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली जाणार आहे. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या कक्षीय प्रक्षेपक अर्थात रॉकेटचं काल यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्काय रूट या कंपनीनं हे प्रक्षेपक बनवलं आहे. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला 3रा देश ठरला आहे. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्व, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या प्रक्षेपकानं अवकाशात नेली होती. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे प्रक्षेपक पूर्णपणे देशातच तयार केलं आहे. विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलं आहे. खतं, बियाणं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवड्याभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूदही करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुणे शहरात 4 दिशांची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात विविध उन्नत महामार्गांचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या तिन्ही प्रकल्पांमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी कमी होईल. हडपसर यवत असेल किंवा साकण शिक्रापूर हा मार्ग असेल, मला असं वाटतं या तिन्ही मार्गांमुळे खूप मोठ्या प्रमाणात जे काही पुण्यामध्ये ट्रॅफिक येत होतं ते ट्रॅफिक देखील आपल्याला कमी करता येईल आणि जवळपास आपले जे काही महत्वाच्या MIDC आहेत याला जाताना खूप कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागायचा, तो कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागणार नाही.
0: या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेचा हा पहिला टप्पा आहे. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.

0: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी तत्कालीन अहमदनगरचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचं निस्वार्थ नेतृत्व हरपलं अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्तर्षी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर नवी दिल्लीत जंतरमंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना काल दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात करत असल्याची घोषणा केली आहे. शेगावच्या गजानन महाराज यांच्या पालखीचं काल सोलापूर शहरात आगमन झालं. संत एकनाथ महाराजांची पालखी काल परंडा इथं मुक्कामी पोहोचली. आज पालखी बिटरगावकडे मार्गस्थ होईल. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं इंदापूर इथं काल दुसरं गोल रिंगण मोठ्या भक्तिभावात पार पडलं. निमगाव केतकी इथं नित्यपूजा आणि आरतीनंतर कस्तुराबाई कदम विद्यालयाच्या मैदानावर लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वर्ष 2026-27 574.97 कोटी आराखड्याला काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंजूर विकासकामं विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मागील 3 वर्षातल्या रखडलेल्या कामांचा आढावा घेत मुंडे यांनी संबंधित विभागांना 7 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड उपविभागानं राज्यात 9वा तर छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी मतदार गणना पत्रकांचं वितरण, डिजिटायझेशन आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीच्या बळावर साध्य झाली असून परभणी जिल्ह्याच्या निवडणूक यंत्रणेच्या कार्यक्षमतेची राज्यभर दखल घेतली जात आहे. भारताच्या PV सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानावर असलेल्या चीनच्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेतली. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. आज अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्यासोबत होणार आहे. भारत आणि इंग्लंड संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होत आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीवर आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात लढत होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 हा सामना सुरु होईल. दरम्यान या स्पर्धेत इंग्लंडनं फ्रान्सला 6-4 असं पराभूत करत कांस्यपदक पटकावलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या महागामी संस्थेच्या गुरु पार्वती दत्ता यांची शिष्य असलेल्या आद्या शिंदे हिला केंद्र सरकारची सांस्कृतिक क्षेत्रातली तरुण कलाकारांसाठीची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. हवामान. मराठवाड्यात बीड, परभणी आणि हिंगोलीसह पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, पुणे आणि विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान काल छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर. अनेक मराठी चित्रपटांचा गौरव. छत्रपती संभाजीनगर पुणे ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्यासह विविध उन्नत महामार्गांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगाम
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काही जाहिरात संदेश.
3: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी. अपेक्षा, चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला

0: अनुभव असल्यास प्राधान्य. मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत, तेव्हा अवश्य संपर्क करा. सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
6: बालमित्रांनो
7: हाय,
6: बाल दोस्तांनो हॅलो. छान छान गाणी ऐकण्यासाठी, छान छान गाणी शिकण्यासाठी, कधी विषय अभ्यासाचा तर कधी छान छान गोष्टींचा, ऐकायला विसरू नका आपल्या बालजगत या कार्यक्रमात दर रविवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे. समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते ती हीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

0: एफ एम सेवेचं हे बीड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. सहक्षित करत आहोत अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मराठी विश्वकोश निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात मराठी विश्वकोश खंड प्रकाशित होण्यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ हा 1965 मध्ये आणि मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा 1973 मध्ये प्रकाशित

0: निश्चित करण्यात आला. यातील परिचय ग्रंथाबाबतची माहिती सागर शंकर सर यांच्याकडून घेतली होती. मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश तयार करण्यामागची नेमकी संकल्पना काय, परिभाषा निर्मितीची गरज आणि त्या घडवीत असताना वापरलेल्या ज्या युक्त्या आहे त्या कोणत्या, याविषयीची माहिती आपण आजच्या या भागातून करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेल्या आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मराठी विश्वकोशाचा हा जो परिभाषा कोश तयार झालेला आहे किंवा प्रसिद्ध झाला आहे तर त्याविषयी काय सांगाल?
1: मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा मुख्यतः संहिता खंड 1 ते 17 यांमध्ये वापरलेल्या पारिभाषिक आणि इतर शब्दांचा अकारविल्हे रचलेला मराठी इंग्रजी आणि इंग्रजी मराठी असा द्विभाषिक शब्दकोश आहे. या खंडात आलेल्या गुणवैशिष्ट्यांबाबत आपण जाणून घेऊच. तत्पूर्वी मला हे सांगायचे आहे की प्रांतवार भाषा रचनेनंतर शिक्षण मराठी भाषेतून असावे अशीही शासनाची अपेक्षा होती. महाराष्ट्रात शिक्षणाचे माध्यम मराठी भाषा झाल्याने तुलनेने शास्त्र तंत्रज्ञान या विषयांची परिभाषा तयार नव्हत्या. ज्ञानविज्ञानाच्या शाखांचे विस्तार वाढल्याने शब्दसंग्रहाचे त्यांच्या अर्थविशदीकरणाचे कार्य प्रथम होणे आवश्यक होते. मातृभाषेवर प्रभुत्व मिळाल्याशिवाय आपण कोणत्याही परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवू शकत नाही.
0: अगदी बरोबर.
1: त्यामुळे जे काही ज्ञान द्यायचे आहे त्या संकल्पना आचार विचार आपल्या मातृभाषेत उपलब्ध असले पाहिजे असा विचार पुढे येत होता. त्यातच मराठी भाषेतील कोशीय लेखनासाठी विद्वान मंडळी फारसे उत्सुकत नसतात. त्याचे सडळ एक कारण म्हणजे मराठी भाषेत समर्पक शब्दांची अर्थपूर्ण वाक्यरचना करणे कठीण जाते. या सुरुवातीच्या अडचणी होत्याच. त्यामुळे विश्वकोशाच्या नोंदीत कोणता शब्द कोणत्या अर्थाने वापरला जावा हे स्पष्ट व्हावे यासाठी अशा एका शब्दकोशाची आवश्यकता होती. ती उणीव मराठी विश्वकोश परिभाषा कोशाने काही अंशी भरून काढली आहे असे म्हणायला हरकत नाही.
0: म्हणजे विश्वकोश 1 ते 20 खंड जे प्रसिद्ध झाले तर त्याचं काम सुरू करण्यापूर्वीच या परिभाषा कोशाचं काम पूर्ण झालं होतं. मॅडम आपण म्हणालात की सुरुवातीच्या काळात शास्त्र किंवा तंत्रज्ञान याविषयीच्या रूढ झालेल्या ज्या परिभाषा तयार नव्हत्या तर त्या तयार करायचं काम ह्या कोशाने केलेलं आहे. तर ही उणीव या कोशाने मात्र कशा प्रकारे भरून काढली याबाबत काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील का?
1: नक्कीच. अनेक ज्ञानविज्ञानाच्या विषयोपविषयी येणाऱ्या नोंदी मराठीत प्रथमतः विश्वकोश खंडात लिहिले जाणार होते. त्यामुळे या विषयातील मराठीत रूढ असे शब्द नव्हते. विश्वकोशाच्या नोंदीत इंग्रजी शब्दाला मराठीत कोणता प्रतिशब्द वापरला याची माहिती असणे आवश्यक होते. येथे अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु ज्या संकल्पना आणि पदार्थ संस्कृत भाषेत अवगत नव्हते त्या संकल्पना व पदार्थ दर्शित करणाऱ्या शब्दाला नवीन अर्थ दिला आहे. उदाहरण सांगायचे झाले तर जनित्र या शब्दाला जनरेटर, रोधक या शब्दाला रेझिस्टर आणि रोध या शब्दाला रेझिस्टन्स असे प्रतिशब्द करण्यात आले आहे. विद्युत जनित्र म्हटले तर असे उपकरण किंवा साधन ज्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते म्हणजे निर्मितीची प्रक्रिया कुठेतरी अपेक्षित आहे.
0: अगदी बरोबर.
1: मला या ठिकाणी हेही नमूद करायचे आहे की मराठी विश्वकोशाच्या या परिभाषा कोशात विषयाची समग्र परिभाषा आलेली नाही तर केवळ नोंदींच्या अनुषंगाने वापरलेलीच परिभाषा या खंडात आलेली आहे.
0: मॅडम विश्वकोशासाठी लेखन करणाऱ्या लेखकांचं भाषाविषयक भांडार हे खूप मोठं असेल आणि त्यातून योग्य शब्द मोजून मापून तोलून घेतला जातो. पण मराठीऐवजी अन्य भाषेतून विचार करायची सवय असेल तर त्याला योग्य शब्द सापडत नाहीत आणि शब्दांच्या तुटवड्यापोटी त्याचं लेखन पण मोघम राहू शकतं. अशा वेळेला शब्दकोशांची पारिभाषिक कोशांची गरज भासते. मराठी विश्वकोशामध्ये नोंद लिहित असताना जर एखाद्या लेखकानं नवीन पारिभाषिक संज्ञा राबवली तर ती ग्राह्य धरतो का?
1: हरकत नाही, स्वागतच असेल. मात्र जी नवीन पारिभाषिक संज्ञा आहे ती अर्थवाही आणि व्याकरण शुद्ध असली पाहिजे. मला येथे नमूद करावयाचे आहे की या पारिभाषिक कोशातील परिभाषा प्रामुख्याने विश्वकोशाच्या संपादक वर्गाने प्रमुख संपादकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या आहेत. लेखकांनी त्यात मोलाचा सहभाग दिलेला आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठी विश्वकोश हा मराठी भाषकांचा कोश आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हा कोश अधिकाधिक समृद्ध कसा होईल. या कोशात अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे आहेत हे मी अगोदरच बोलले आहे. व्यवहारातून वगळ

0: करण्यात आलेले काही जे संस्कृत भाषेत होते परंतु ते व्यवहारातून वगळण्यात आले असे अर्थपूर्ण शब्दही इंग्रजीला पर्याय म्हणून स्वीकारण्यात येऊन पुनरुज्जीवित करण्यात आले. उदाहरण द्यायचं झालं तर चिझल एज अँगल याला अश्री कोण असा मराठी पर्यायी शब्द म्हणून दिलेला आहे. खरं तर अश्री हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ शस्त्राची धार असा होतो. शस्त्राच्या पात्यांमधील कोण किती अंशाचा असावा यासाठी सदर पारिभाषा तयार करण्यात आलेला आहे. संस्कृत भाषा आधारित शब्द तयार करताना त्याचे काटेकोर असे नियम आग्रहाने धरण्यात आलेले नाहीत. संस्कृत व्याकरणामध्ये डायनामिक या शब्दाला गातिकी, स्टॅटिस्टिक या शब्दाला स्थैतिकी आणि टोपोलॉजिकल या शब्दाला सांस्थिक असे शब्द होतात. परंतु अनुक्रमे या शब्दाऐवजी गतिकी, स्थितिकी आणि संस्थिक असे शब्द वापरण्यात आलेले आहेत.
1: मॅडम, आपण म्हणालात की मराठी विश्वकोश परिभाषा कोशातील पारिभाषिक शब्द या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेले आहेत, परंतु मराठी भाषेतही अशा काही संज्ञा आहेत ज्या विषयांमुळे त्यांचा अर्थ वेगवेगळा होतो, किंवा इंग्रजी भाषेत एकाच संज्ञेला मराठीत वेगवेगळे अर्थ असतात. या बाबतीत मग कोश तयार करताना काय दक्षता घेण्यात आली होती?
0: या प्रश्नाचे उत्तर देताना मला उदाहरण देता येईल. कला या मराठी संज्ञेचा सर्वसामान्य इंग्रजी प्रतिशब्द आर्ट असा होतो. परंतु प्राणीशास्त्रात मेम्ब्रेन, गणितात मिनिट आणि खगोलशास्त्रात व भौतिकशास्त्रात फेज या शब्दाला कला असा शब्द योजलेला आहे. तसेच बेस या संज्ञेचे गणितात आधारांक, रसायनशास्त्रात क्षारक, भाषाशास्त्रात प्रत्ययपूर्व रूप आणि याशिवाय तळ, बूड, पाया इत्यादी शब्द आहेतच. कोशात मात्र शब्दांच्या रूढ अर्थासोबतच त्या त्या विषयाचे संक्षेप कंसात देऊन असे धोरण राबवण्यात आलेले आहे. म्हणजे जर कला आणि त्याच्या समोर मी गणित म्हणजे गणित त्याचा शॉर्टफॉर्म संक्षेप वापरला आणि मग ती त्या त्या विषयाचीच अनुषांगिक आहे असं.
1: मॅडम, रसायनशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी या विषयातील परिचित इंग्रजी शब्दांना पर्याय उपलब्ध आहेत असं आपण म्हणालात. उदाहरणार्थ मोटारीला चलित्र, क्लचला ग्राब किंवा पकड्या असे शब्द योजण्यात येतात. आता अशा शब्दांना नोंदीत समाविष्ट करून लेखन करतात की मूळ इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात येते? कारण हे पण शब्द मराठीतले जरी असले तरी ते खूप प्रचलित झालेले नाहीयेत.
0: रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी इत्यादी विषयातील परिचित शब्द तसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्ब्युरेटर, ओक, जेली, इंजिन यांसारखे. पण आपण म्हटल्याप्रमाणे मोटराला चलित्र तर क्लचला ग्राब किंवा पकड्या असे परिचित मराठी शब्द आहेतच. क्लच या संज्ञेची जरा उकल करून सांगते. हे एक प्रकारचे साधन असून ते यांत्रिक शक्तीच्या प्रेषण मार्गात चालक व चलित दंडांना सहज व तात्पुरते जोडण्यासाठी व वेगळे करण्यासाठी वापरण्यात येते. त्याऐवजी पकड्या किंवा ग्राब ही मराठी संज्ञा वापरली तर ते कोणते साधन किंवा कोणते उपकरण आहे या शब्दापासूनच वाचकांचा संभ्रम होईल. त्यामुळे जरी मराठीत प्रतिशब्द असला तरी परिचित इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात आलेली आहे.
1: अगदी ती गरजच आहे.
0: आणि याला काही अपवाद आहेत. जसे मूलद्रव्यांना व संयुगांना मराठी पर्याय उपलब्ध आहेत. कॉपरला तांबे, टीनला कथील, झिंकला जस्त इत्यादी काही नोंदी आहेत ज्या मराठीत परिचित शब्दांनी घेऊनच त्यांचे नोंद लेखन केलेले आहेत. परंतु त्यांच्या संयुगांना मात्र इंग्रजी संज्ञाच ठेवलेली आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे कॉपरला तांबे म्हटलंय पण त्याच्या संयुगांना जसे कॉपर सल्फेट किंवा कॉपर ऑक्साईड ही संज्ञा मात्र नोंदींमध्ये तशीच ठेवलेली आहे. मूळ इंग्रजी संज्ञेच्या बाबतीत शब्दसंख्या मराठी परिभाषेत काही ठिकाणी कायम ठेवण्यात आलेल्या आहेत तर काही ठिकाणी समासाच्या आधारे कमी करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन याला गुरुत्वीय प्रवेग असे करण्यात आलेले आहे. त्याला गुरुत्वाकर्षण प्रवेग असे केलेले नाही तर त्याऐवजी मल्टीक्लस्टर्ड पिलर याला गुच्छस्तंभ असा सामासिक शब्द तयार करण्यात आलेला आहे. अलॉय या शब्दाला मिश्रधातू सोबतच मिश्रातू असाही शब्द योजला आहे.
1: मॅडम, जीवशास्त्रात वनस्पती आणि प्राण्यांना शास्त्रीय नावाने लिहिण्याची एक पद्धत आहे आणि त्यांच्या नामकरणात लॅटिन संज्ञांचा वापर होत असतो, कारण आपणही शाळेमध्ये तसंच शिकलेलो आहोत. अशा वेळी या बाबतीत कोशात अशा संज्ञांचा वापर कसा करण्यात आला?
0: वनस्पतीशास्त्रातील वनस्पतींच्या बाबतीत मुख्य पेच म्हणजे मराठीत एकाच वनस्पतीचे प्रदेशनिहाय वेगवेगळी नावे असतात आणि शास्त्रीय दृष्ट्या भिन्न वनस्पतीची मराठीत मात्र एकच नाव असते. म्हणजे

0: एकाच नावाने ओळखली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर वृंदावन, इंद्रायण, इंद्रावण ही एकाच वनस्पतीची नावे आहेत. तसेच फुलकोबीला फुलवर या नावानेही आपण ओळखतो. आता एक दुसरं उदाहरण देते, अंबाडी. अंबाडी एक भाजीची असते, तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस, तर दुसरी फुलांची अंबाडी असते, तिचं नाव अगेव अमेरिकाना असे आहे. या दोन्ही भिन्न भिन्न आहेत पण नाव मात्र अंबाडीच आहे. मग अशा प्रसंगी वनस्पतीचे शास्त्रीय नाव तिरप्या अक्षरात देऊन त्यापुढे इंग्रजीतील नाव कंसात दिलेले आहे.
1: मॅडम, विश्वकोशासाठी नोंद लेखन करताना नेमकेपणा, अचूकपणा, वस्तुनिष्ठता असावी असं आपण म्हणतो. मग अशा वेळेला पारिभाषिक शब्दांचा जो वापर होतो तो अति वापर होतोय असं नाही वाटत का?
0: नोंदीत एखाद्या संकल्पनेच्या सुलभीकरणासाठी जर परिभाषेचा अतिवापर होत असल्यास त्याची व्याख्या देणं आणि त्या व्याख्येला संक्षिप्तीकरणाकडे नेणं हे परिभाषेचं मुख्यतः काम असतं. एखाद्या नोंदीत पारिभाषिक शब्दांचा भरणा अधिक असल्यास आवश्यक असेल तिथेच पारिभाषिक शब्दांचा वापर सर्वसामान्य वाचकाला उपयुक्त असतं. असं नोंद लेखन करत असताना लेखकांनी काय पाहावं किंवा काय वापर करावा या संदर्भात मराठी भाषा विभागातर्फे भाषा संचालनाचे पारिभाषिक 48 विषयनिहाय पारिभाषिक कोश प्रकाशित झाले आहेत, त्याचा वापर ते करू शकतात. विश्वकोशाचा तर आहेच, पण त्या अनुषंगाने मला इथे एकही सांगायचं आहे की परिभाषा कोश हा 1 ते 17 खंडांवर आधारित होता, त्याची व्याप्ती वाढून 20 खंड झालेले आहेत. त्यामुळे संगणकाचे ज्या काही नवनवीन संकल्पना आलेल्या आहेत याचाही वापर नोंद लेखकांनी आपल्या नोंद लेखन करताना वापरावी अशी अपेक्षा विश्वकोश मंडळातर्फे व्यक्त केलेली आहे. यात आणखी एक संदिग्ध होण्याची बाब म्हणजे मराठी विश्वकोशाचा 18 खंड हा शेख अमर ते सह्याद्री असा आहे, पण तोच मराठी विश्वकोशाचा परिभाषा संग्रह हा 18 पारिभाषिक शब्द संग्रहाचा आहे. त्यामुळे याची गल्लत न होता वाचकांनी याची दक्षता घेऊन वाचन करावी.
1: मॅडम, आपण खूप छान माहिती सांगितलीत. श्रोते हो, आज आपल्याकडे मराठी विश्वकोश परिभाषा कोश याविषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर स्नेहा खोब्रागडे मॅडम आलेल्या होत्या. मॅडम, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमाविषयीच्या मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com यावर आपली मतं, सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: aquí.
1: Aquí,
0: Maraquí.
1: Aquí,
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित होत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या सुरातील कवी आरती प्रभू यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: क्षेत्रात आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं अशोक पत्की यांचं. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. ऐकूयात काय जाहिरात संदेश.
1: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी अपेक्षा. चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य. मुलाखत दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत, तेव्हा अवश्य संपर्क करा. सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
2: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग,
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852।
3: श्रेय भावदारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना। संगीत नियोजन आहे सुधीर फडके यांचं।

शतकात आपण स्वप्नील बांदोडकर, विभावरी आपटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नीला सत्यनारायण यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्देशन होतं नीला आकाश यांचं. शतो या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच 8:40 आम्ही सहक्षित करू आषाढी पालखी सोहळ्यावर आधारित पायीवारी पंढरीची हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. तसं सुरुवात ऐकूया ठीक 8:00 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकार सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती करणार आहे. हे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडिया

मध्ये प्रवेश केला होता। सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसई ने इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून डिजी लॉकर रिझल्ट्स पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार सीबीएसईनं या वर्षापासून इयत्ता 10वीसाठी 2 बोर्डाच्या परीक्षा सुरू केल्या। मुख्य बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत झाली तर दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे ते 21 मे दरम्यान झाली होती। यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झालं असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे। बनावट किंवा एआय निर्मित ओएमआर शीट्स सादर केल्यास तक्रारदारांवर गंभीर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं दिला आहे। तपासणीसाठी अलीकडेच सादर केलेल्या अनेक ओएमआर शीट्स बनावट किंवा कृत्रिमरित्या एआयद्वारे तयार केल्याचं आढळून आल्यामुळे सर्व तक्रारींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। दुरुस्तीसाठी सादर केल्या जाणाऱ्या ओएमआर शीट्सबाबतच्या गैरप्रकारांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांनी तपासणीसाठी मूळ ओएमआर शीट्स सादर करण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामानाच्या अंदाजामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून होणारी श्री अमरनाथजी यात्रा स्थगित करण्यात आली आहे। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला। पुढील आदेशापर्यंत बालताल आणि नुनवान चंदनवारी बेस कॅम्पवरून यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। श्री माता वैष्णोदेवी देवालय मंडळानंही वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे। हवामान परिस्थितीवर प्रशासन सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि भाविकांसाठी परिस्थिती सुरक्षित असेल तरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल। प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि जलाशयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे। खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 या कक्षीय प्रक्षेपकाचं काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं। काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं। या महत्वपूर्ण कामगिरीमुळे भारत हा खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा जगातला 3रा देश ठरला। या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे भारतात झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलं। या रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल। स्काय रूट एरोस्पेस या हैदराबादमधल्या भारतीय कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल स्काय रूटचं अभिनंदन केलं आहे। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली। यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला। याच चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला। परेश मुकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला। स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला। नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला। अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर या सर्वोत्कृष्ट लघुपटाला पारितोषिक मिळालं तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डला शिक्षा देण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने इराणवर नव्याने हवाई हल्ले सुरू केले। होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे। युद्धापूर्वी जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% पुरवठा जलमार्गाने होत होता। क्वांटम कम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे। या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती लक्षात घेता त्याच्याशी त्वरेनं जुळवून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था उभारणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथे आयोजित एका कार्यक्रमात ते काल

0: बोलत होते. 2024 मध्ये क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठ 2 ते 3 ट्रिलियन डॉलर इतकी होती. आगामी 5 वर्षात ती 6 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वेगाने होत असलेल्या या परिवर्तनाचा सक्रिय भाग बनणे भारतासाठी अत्यावश्यक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या 2 भूकंपांमुळे झालेल्या मृतांची संख्या 5119 पोहोचली आहे. दरम्यान यातून सावरण्यासाठी आणि पुनर्बांधणीच्या कामांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 346 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या आपत्कालीन आर्थिक मदतीची घोषणा केली असल्याचं व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काल हंगेरीतील बुडापेस्ट इथे झालेल्या रँकिंग स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजलनं महिलांच्या 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 53 किलो आणि 57 किलो वजनी गटातील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं आणखी 2 रौप्य पदकं आपल्या खात्यात जमा केली. 53 किलो वजनी गटातील चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे स्वीडनच्या एम्मा जोना डेनिस मालग्रीन विरुद्धची सुवर्णपदकाची लढत गमवावी लागल्यामुळे भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघालला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या 3र्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. 1966 अंतिम सामन्यात सर जेफ हर्स्ट यांच्यानंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट मॅचमध्ये हॅट्रिक साधणारा बुकायो साका हा इंग्लंडचा केवळ दुसरा खेळाडू ठरला. दुसऱ्या सत्रात 2 गोल करत किलियन एम्बापेने लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आणि गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली. एम्बापेने कारकिर्दीतील 22 गोलचा टप्पा गाठला, जो मेस्सीपेक्षा एकाने जास्त आहे. या स्टार स्ट्रायकरनं स्पर्धेचा समारोप 10 गोलसह केला. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या गोल्डन बूटच्या शर्यतीत तो मेस्सीपेक्षा 2 गोलनं पुढे राहिला. दरम्यान आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा 3रा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथे खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 3:30 सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या 2र्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 8:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
2: श्रोतेहो, पायी वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात आज 19 जुलै रोजी आपण ऐकणार आहोत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या काल पार पडलेल्या निमगाव केतकी ते इंदापूर प्रवासावर आणि तिथल्या अद्भूत गोल रिंगणावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. आजच्या कार्यक्रमाचं निवेदन गौरी लागू, निर्मिती सहाय्य आहे गौरव शिंपी यांचं, तर सादर करते आहेत विक्रांत मंडपे.

रामकृष्ण हरी श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव येतो. लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग.

0: आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढच्या मुक्कामाकडे वाटचाल करत असते. पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल इंदापूरमध्ये संपन्न झाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. असाच काहीसा अनुभव या रिंगण सोहळा अनुभवणाऱ्या वारकऱ्यांनाही आला. काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पहाटेच निमगाव केतकी इथून प्रस्थान ठेवलं होतं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल सकाळी 11 सुमाराला इंदापूर गाठलं. इंदापुरात रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीमती कदम विद्यालयाच्या प्रांगणावर रांगोळ्या काढून तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. तिथे भव्य मंडप उभारून रिंगणाची पूर्वतयारी करण्यात आली होती. तुकोबारायांच्या पालखीचा रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून फुलं आणि गुलाल उधळून रथाचं स्वागत केलं. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली. सर्वात आधी सर्व दिंड्यांचे पताकाधारी वारकरी रिंगणात धावले. मग बेलवडीप्रमाणे इंदापुरातही पोलिसांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला. त्यानंतर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदानी धावल्या. सर्वात शेवटी महाराजांचा अश्व आणि स्वाराच्या अश्वानं दौड घेऊन हा सोहळा आणखी नयनरम्य केला. ऐकूया या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यातली काही क्षणचित्र.
1: माझं नाव ईश्वर गणपत पाटील, राणा शिवाजीनगर, फोर्थ मेन फर्स्ट क्रॉस, बेळगाव. मी जवळजवळ 49 वारी असणारी. सुरुवात आमची कशी झाली म्हटल्यानंतर, जे गुरु मला भेटले त्या गुरुंनी मला हे मार्गदर्शन दिले. रिंगणाविषयी म्हणजे रिंगणामध्ये अश्व दोन धावतात, ते त्याच्या मागे बरीच हजारो लोक त्याच्या पायाची माती घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतोय. कोणा मिळते न मिळते तो भाग नाही राहा, मात्र ते अशा येऊन भव्य प्रमाणात होते. ते अश्वांचं म्हणजे ते साक्षात माऊली एका अश्वावर आरूढ झालेले असते असं रिंगण होते ते.
2: माझं नाव वैशाली संभाजी बारणे. खूप छान, मी मग 6 वर्ष झालं मी हा कार्यक्रम बघायला खास येते. रिंगणामधले अश्वांचं रिंगण खूप छान असतं.
3: प्रतीक्षा बारणे, माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, खूप छान आहे. मी पहिल्यांदा बघितलंय, त्याच्या आधी नव्हतं बघितलं. अश्वांचं रिंगण छान होतं, पोलिसांचं छान होतं, सगळ्यांचं.
4: माझं नाव निशा मारुती बारणे. मी पण इथं पहिल्यांदाच आले होते, पण ते सगळं बघून अनुभव लय भारी भेटला. असं वाटतं की नेक्स्ट टाइम पण येऊ.
5: छान वाटलं, डोळ्याचं पारणं फिटणारा सोहळा आहे.
6: मी रस्ता सुरक्षा दल वाहतूक सुरक्षा कोकण विभाग डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी. या ठिकाणी आम्ही साक्षरता वारी, नशामुक्ती आणि वाहतूक सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यासाठी आलो. आणि हे इंदापूरमध्ये असं भव्य दिव्य असं जो रिंगण सोहळा झाला, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कार्यामुळे, पावन आशीर्वादांमुळे आज या ठिकाणी या सर्व जनतेनं इंदापूरकरांनी जे रिंगण सोहळा केला, खूप असं अविस्मरणीय क्षण राहील. मानाच्या स्थान जर म्हटलं तर खरोखर एक कौतुकास्पद आहे आणि आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
0: श्रोतेहो, कालच्या या नयनरम्य सोहळ्याला साता समुद्रापार पोचवण्याचं काम केलं फेसबुक दिंडीनं. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या अनुभवण्याची संधी या उपक्रमामुळे अनेकांना मिळाली. फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांच्याशी संवाद साधलाय गौरव शिंपी यांनी, ऐकूया.
7: श्रोतेहो नमस्कार, आपल्यासोबत आहेत फेसबुक दिंडीचे संस्थापक श्री स्वप्नील मोरे.
8: नमस्कार रामकृष्ण.
7: स्वप्नील, दरवर्षी तुम्ही फेसबुक दिंडीच्या माध्यमातून काही ना काही आउट ऑफ दी बॉक्स आयडियाज काढतात आणि युथला या वारी परंपरेशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. तर यावर्षी छोटा वारकरी ही संकल्पना तुम्ही राबवली आहे, तर ती नेमकी तुम्हाला कशी सुचली, या उपक्रमाची सुरुवात कशी झाली याच्याविषयी आम्हाला सांगा.
8: नमस्कार गौरव. फेसबुक दिंडीचा आपण आता उल्लेख केला, आपण फक्त तरुणांसाठी फेसबुक दिंडी सुरू केली होती. तरुणांना वारीची गोडी लागावी, वारीमध्ये त्यांना काय होतं हे थोडक्यात आपण सांगण्याचा प्रयत्न करा फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून. एक मोठा ऑडियन्स, थोडक्यात एक लहान मुलं

0: कव्हरेज आपले म्हणून मिस झाला होता असं मला वाटतंय. आणि सुदैवाने माझ्या मुलीची मला वारी ठेवलेली आहे. आणि वारीला वारी म्हणजे काय मला सांगता आलं नाही. जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा तिने मला विचारलं की वारी म्हणजे काय, आपण त्यांना त्यांच्या भाषेत नाही सांगू शकत. आता काही माध्यम आपल्याकडे नव्हतं. तर मग मी छोटा वारकरी हे कॅरेक्टर बनवलं. मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आपण ते गुढीपाडव्याची या वर्षी लॉन्च केलं. आणि या कॅरेक्टरच्या माध्यमातून हे लहान मुलांना वारी म्हणजे काय, वारीमध्ये जे काही आता शेड्यूल आहे वारीचं, वारी किती कुठे सांगते, वारीमध्ये काय काय होतं, कसं होतं, त्याला काय परंपरा काय आहे हे सांगतोय आपण त्याच्या माध्यमातून. आणि याच बरोबर आपण काही संतांचे विचारही त्यांना शिकवायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना खूप आवडतंय.
1: वा, खूप सुंदर उपक्रम आहे हा. या उपक्रमाला मुलं, पालक आणि वारकरी यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतोय आणि एखादा काही खास अनुभव असेल तर तोही आम्हाला सांगा.
0: खूपच सुंदर आता प्रतिसाद मिळतोय आणि याचे काही कॅरेक्टर बनवलेले

0: माध्यमातून ते लहान मुलांना वारी म्हणजे काय, वारीमध्ये जे काही आता शेड्यूल आहे वारीचं, वारी किती कुठे सांगते, वारीमध्ये काय काय होतं, कसं होतं, त्याला काय परंपरा काय आहे ते सांगतोय आपण त्याच्या माध्यमातून. आणि याच बरोबर आपण काही संतांचे विचारही त्यांना शिकवायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना खूप आवडतंय.
1: वा, खूप सुंदर उपक्रम आहे हा. या उपक्रमाला मुलं, पालक आणि वारकरी यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतोय आणि एखादा काही खास अनुभव असेल तर तोही आम्हाला सांगा.
0: खूपच सुंदर आता प्रतिसाद मिळतोय आणि याचे काही कॅरेक्टर बनवलेले आहेत मेन एक्टर्स आणि ते आम्ही आता वारी म्हणजे तू जर पाहिला असेल तर तो कॅरेक्टरच वारी करतोय माझ्या बरोबर आणि त्या मिनिएचरच्या नजरे पण आपण वारी दाखवायचा प्रयत्न करतोय. जेही मुले त्याला प्राधान्य कुठू आले त्याला हात लावतात देत काय राय विचारतात देत आणि त्या सगळ्याच्या बरोबरच आपण फक्त स्ट्रीम मध्ये मुलांना अडवून न ठेवता आपण काही मर्चंडाईज बनवले त्याची की काही एज्युकेशन गेम्स आहेत वारकरी संप्रदायाच्या. वारकरी संप्रदायामध्ये ना चतुर्पू ना खूप महत्व आहे. चतुर्पू हे सहा विचार आहेत मानवाचे, काम, क्षोभ, लोभ, मोह, मद. या विचारांवर जर विजय मिळवला तर वारकरी खरे बंधू वापर आता फरक्यात यात महत्व आहे तात्प्रमाणे. आणि या विचारांवर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला ते काय आहे ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे लहान मुलांसाठी. सोबतच आपण काही वर्णाक्षरांची गेम केली अ आई वी आहे ती आपण वारकरी संप्रदायाची म्हणून घेतो म्हणजे अभंग, आ म्हणजे आळंदी, ने म्हणजे ज्ञानेश्वर. अशा पद्धतीचे कार गेम आहे जी लहान मुलांना आपण शिकवू शकतो, देऊ शकतो, त्यांना ते गिरवायला दिलेले आहे. आपण या माध्यमातूनही आपण ऑफलाईन माध्यमातूनही खोटा वारकऱ्यांना वारकरी संप्रदायाची गोडी त्याची लागेल या दृष्टीने काम करतो.
1: स्वप्नील, तुमच्या असेच नवीन नवीन उपक्रम सुरू राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: वारीमध्ये सहभागी झालेल्या सुशिक्षित तरुणाईनीही या सोहळ्याकडे आपल्या कलात्मक आणि अभ्यासू नजरेतून पाहिलाय. परंपरा आणि आधुनिक विचारांचा सुंदर संगम त्यांच्या अनुभवातनं उमटताना दिसतो. श्रद्धा, समता, शिस्त, सामूहिकता आणि माणुसकीचे धडे त्यांना या वारीतनं नव्यानी गवसले आहेत. आपल्या कलेतनं, लेखणीतून आणि अनुभवातून त्यांनी वारीचे विविध रंग टिपले आहेत. ऐकूया छायाचित्रकार, लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांच्या मनातील भावनांचा हा यूथ कोलाज.
3: विटेवरी उभा कटेवरी हात, विटेवरी उभा कटेवरी हात, त्रैलोक्याचा नाथ श्री विठ्ठल. श्री विठ्ठल म्हणजे ह्या आसमंतात नादलेला एक स्वर. नमस्कार सार्थक महाराज वांकर, अकलूज. आपणास एक युवा वारकरी म्हणून हे उद्दिष्ट की वारी जी आहे हे जगण्याचं माध्यम आहे. वारी हे आपल्याला कसं जगायचं हे शिकवते, कसं वागायचं हे शिकवते, कसं निभवायचं हेही शिकवते आणि कसं राखायचं हेही शिकवते. कारण वारीत आपल्याला नेहमी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी भेटतात. ज्येष्ठ मंडळींकडनं आपल्याला शिकायला काय मिळतं तर आपल्या आयुष्यात आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि अभंग, भजन, गवळणी, भारूड, कथा, कविता ही जे सर्व काही आपली साहित्य संपदा आहे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली, ही साहित्य संपदा प्रत्येक युवकांना एक जगण्याचं माध्यम देते आणि जो वाचेल तो भारतीय ठरेल, तो एक युवा वारकरी ठरेल. रामकृष्ण हरी.
4: रामकृष्ण हरी. मी दिशा तासगावकर. वारी हा शब्द कानावर पडताच मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. ही वारी आपल्याला एकमेकांशी जोडते, अहंकार विसरायला भाग पाडते आणि सेवेतून भक्तीचा अर्थ समजावून सांगते. कवित्री म्हणून मला वारीतील सर्वात भावणारा क्षण म्हणजे पालखीची दर्शनाची प्रतीक्षा. सकाळपासून तिची आतुरतेने वाट पाहणे, घरून आईने प्रेमाने बनवलेले खाऊ घेऊन वारकऱ्यांना वाटणे ही आमच्या घरची अनेक वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत तितक्या श्रद्धेने आणि अभिमानाने पोचवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
5: मी प्राध्यापक पार्थ खडीलकर. पंढरपूरची वारी ही मला अत्यंत आपुलकीची वाटते कारण मी एक मराठीचा प्राध्यापक आहे आणि भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम आपल्या संतांनी आणि संत साहित्यानं केलंय. पंढरीचा विठोबा कसा आहे तर तो सामान्य माणसासारखा आहे. कांबळ खांदी वहाण पायी डोईस मुंडासे, श्यामल वर्णी सान रूपते सोज्वळ मज भासे, अशा या पंढरीच्या सावळ्या विठोबा भोवती अगदी पहिल्या

0: पासूनच पुष्कळशी साहित्य निर्मिती झाली आणि त्यामुळे मध्ययुगात भाषा जिवंत राहिली. पांडुरंग या देवतेभोवती आणि वारीच्या प्रेमळ अभिसरणाभोवती मराठी मने आणि मराठी मनांवर संस्कार करणारी समग्र संतवाणी फिरते आहे. आषाढी कार्तिकेची ही वारी दिंड्या पताकांमधून प्रवाही राहतेच, पण त्याही पेक्षा जास्त ती सामान्य लोक ते परमेश्वर असा भेदाभेद अमंगळ मानणारा संवाद साधते. आषाढात निसर्गाचं सुस्नात असं वातावरण, अबीर बुक्क्याचा आणि तुळशीचा धुंद करणारा गंध, टाळ्यांच्या हव्या हव्याशा किणकिनाटात आजीचा सुरकुतला हात धरून दिल्लीमध्ये चालताना तिने शिकवलेला एक श्लोक आजही या दिवसात आठवतो आणि त्यामुळे विठोबा अधिकच जवळचा वाटायला लागतो. तो असा, विठोच्या हाती लाल रंगीत काठी, विठो खेळितो भिवरे वाळवंटी, तुरा खोविला तुळशी मंजिरीचा, विठो देखिला सावळा पंढरीचा.
1: माझं नाव मुदित गावकर, मी व्यवसायाने फोटोग्राफर आहे आणि मुंबईचा राहणारा आहे. गेली 4 वर्ष पंढरीची वारी करत आहे. पंढरीची वारी ही आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढायचं काम करत असते. वारीच्या दरम्यान रात्री झोप होईल की नाही याची काही खात्री नसते, कारण कधी रात्री तंबूत पाणी असतं, कधी चिखल असतं. रात्रीचं जेवण किती वाजता मिळेल ह्याची सुद्धा खात्री नसते. तर हडपसरून सासवडचा प्रवास गेल्या रविवारी 18 तासाचा झाला. म्हणजे सकाळी 6 वाजता निघालेला वारकरी रात्री 12:30 वाजता सासवडला पोहोचला. त्यानंतर समाज आरती झाली आणि मग त्यानंतर ते वारकरी जेवले. या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय नसते, कारण शहरात राहत असताना आपल्याला एका मर्यादित वेळेत सगळं मिळत असतं आपल्या सोयीप्रमाणे. पण वारीत आपल्या सोयीसारखं असं काही घडत नसतं. ह्याच्याने काय होतं, आपल्यामध्ये एक समाधानी वृत्ती डेव्हलप होते, जी आज फार महत्वाची आहे. आजचा यूथ इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गुंतून असल्यामुळे त्याची फार चिडचिड होऊ लागते आपल्या मनासारखं जर घडलं नाही तर. पण वारीत आपण ते शिकतो, समाधान जसं आहे शकत नाही तर ते ऍक्सेप्ट करायचं. आणि ह्या गोष्टीला संतांनी सुद्धा खूप महत्व दिलेलं आहे. तर तुकाराम महाराज त्यांचा एक खूप प्रसिद्ध असा अभंग आहे, ज्यात ते म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असो द्यावी समाधान. किंवा अजून एक दुसरा अभंग आहे ज्यात सावतामाळी महाराज म्हणतात की समयाशी सादर व्हावे, देव ठेविले तैसेच राहावे. आणि ही गोष्ट आजच्या युथला डेव्हलप केली पाहिजे आणि ती वारी डेव्हलप होत असते.
2: काल पार पडलेल्या या अद्भुत सोहळ्याच्या मागे असलेला इतिहास, संत परंपरेचा समृद्ध वारसा आणि वारीचं आध्यात्मिक अधिष्ठान आपल्या रसाळ वाणीत उलगडून सांगतायत युवा कीर्तनकार ऋता नवाथे.
3: मी ऋता नवाथे, भारतीय विद्याभवन परांजपे विद्या मंदिर इथे माध्यमिक विभागात मी मराठी विषय प्रमुख म्हणून काम करते. त्याचप्रमाणे मी कीर्तन करते. खर तर आषाढ महिना जवळ येतो तसं विठुरायाला कधी एकदा डोळे भरून पाहतो असं प्रत्येक वारकऱ्याला वाटत असत. प्रत्येक जण भक्तिमय वातावरणात अगदी रममाण होऊन जातो. कुठेच भेदभाव नाही. एकमेकांची दुवा साधत ही वारी कधी पंढरपूरला पोहोचते कुणालाच कळत नाही. वारी विषयी महत्व सांगताना आर्याकार म्हणतात, भक्तियुक्त ती वारी भक्त साविण कोरडे वारी, भव संकटे वारी

सुखामध्ये नाम आणि पायी वारी गेली तर जन्माला पुन्हा पुन्हा येण्याची ही वारी तरी नक्कीच चुकेल असा भाव प्रत्येकाच्याच मनात असतो. वारी म्हणजे शिस्त, भक्ती आणि मानवी मूल्यांचा अनोखा संगम आहे. आपल्या वारकरी संप्रदायाने अध्यात्मात आणि समाजात स्त्रियांना मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. या वारीमध्ये महिला संतांच्या पालख्यांना आणि दिंड्यांना आदराचं स्थान आहे. समानतेचा संदेश देणारी ही वारी. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती तेव्हा वारकरी संप्रदायानं त्यांना अभंग रचण्याचं आणि दिंडीचं नेतृत्व करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आजही हजारो महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या वारीला जात असतात.

त्यात काय, वारी केवळ पंढरीला जाण्याची वाट नाही तर माणसाला माणसाशी जोडणारी जीवन पद्धती आहे. चला तर आपण या वारीत सहभागी होऊया.

0: नाला।
1: श्रोते हो, राज्यभरातून निघालेल्या दिंड्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतो आहे। आबाल वृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने वारीत सहभाग झाले आहेत। लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंड्या, पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाचा सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात वारी मार्गावरचे भाविक आनंदून जात आहेत आणि त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मजल दरमजल करत पंढरपुराकडे आपली वाटचाल करत आहेत। कालचा आपला इंदापूर इथला मुक्काम संपून पालखी ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात आज 19 जुलै रोजी सराटीच्या दिशेने वाटचाल करते आहे। सगळ्या वारकऱ्यांना आता विठुरायाची आस लागली आहे। गोड विठुनामाच्या गजरात ही पाऊले चालती पंढरीची वाट। याच भक्तिभावासह आम्ही सोबती आहोतच, पुन्हा भेटूया आजच्या या आकाशवाणी वृत्तांतातून। आता आम्ही आपला निरोप देतो, तोपर्यंत नमस्कार। रामकृष्ण हरी।

0: पंढरीची या विशेष कार्यक्रमात श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या काल पार पडलेल्या गाव केतकी ते इंदापूर या प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आता आपण ऐकलात. कार्यक्रमास निवेदन केलं होतं गौरी लागू यांनी. निर्मिती सहाय गौरवशिंपींचं तर सादर करते होते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: वारी पंढरीची हा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकलात. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची होती आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आपकी पसंद हा हिंदी गीतांचा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिकश्रोत्यांना गोपाल ठाकूरचा नमस्कार. श्रोता आपकी पसंद या हिंदी गीतांच्या कार्यक्रमातील सुरुवातीची पसंती कळवली आहे. शनिवार पेठ बीड शेतून पीबी कुलते, हनुमंत समर्थ कुलते, वल्लभ श्रावणी प्रथमेश आणि समस्त कुलथे परिवार शनिवार पेठ बीड शहर इथून ऐकूया त्या सर्वांच्या पसंतीचं गोपी या चित्रपटातली गीतरचना. महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या राजेंद्र कृष्ण यांच्या गीतरचनेसाठी संगीत नियोजन आहे कल्याणजी आनंदजी यांचं. ऐकूयात गोपी या चित्रपटातील गीतरचना.
1: आज तो हम तुम्हें एक नए जमाने की कथा सुनाएंगे.
2: अरे बाबा किसी भी जमाने की सुनाओ मगर सुनाओ जरूर.
3: सियावर रामचंद्र

0: मित्रांनो
1: हाय,
0: बाय दोस्तांनो हॅलो, छान छान गाणी ऐकण्यासाठी, छान छान गाणी शिकण्यासाठी, कधी विषय अभ्यासाचा तर कधी छान छान गोष्टींचा, ऐकायला विसरू नका आपल्या बालजगत या कार्यक्रमात दर रविवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।
2: श्रोतो, आपकी पसंद या हिंदी गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात करण अर्जुन या चित्रपटातील कुमार सानू आणि सहकाऱ्यांनी केलेली गीतरचना। या रचनेसाठी पसंती कळली आहे वाघेशी रेडिओ श्रोता संघ मुकाम पोस्ट वाघाळी तालुका पैठण इथून। बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत, प्रेरणा आणि समस्त वाघेशी रेडिओ श्रोता संघ मुकाम पोस्ट वाघाळी येथून ऐकूयात करण अर्जुन या चित्रपटातील गीतरचना।

तो आपकी पसंद हा हिंदी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नदीम श्रवण यांच्या संगीत निर्णय धडकन या चित्रपटातील समीर यांची गीतरचना, कुमार सानू अलका याग्निक आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील ही गीतरचना पसंती गौरी आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रेडिओ श्रोता संघ मुकाम पोस्ट पांढरे तालुका गेवरा इथून शशिकला विठ्ठल कांबळे पायल कल्याणी सोनू अभय आणि समस्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रेडिओ श्रोता संघ मुकाम पोस्ट पांढरी तालुका गेवरा इथून ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं धडकन या चित्रपटातील गीतरचना.

अक्षरतःच आपण धडकन या चित्रपटातील गीत रचना ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात इज्जत या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीत रचना. पसंती कुली आहे नाते विश्वासाचे नाते आपुलकीचे रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून. नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते, रुद्र कोळकर आणि समस्त नाते विश्वासाचे नाते आपुलकीचे रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून. ऐकूयात या सर्वांच्या पसंतीचं इज्जत या चित्रपटातील गीत रचना.

श्रोतदादा पण मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात इज्जत या चित्रपटातील साहिल उदयन यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं लक्ष्मीकांत पेरलाल यांचं. भरतश्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा आपकीपासून हा हिंदी गीतांचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील आपकीपासून या कार्यक्रमात. तोपर्यंत आपला मित्र गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. श्रोते प्रसारित होत आमच्या छोट्या बालदिवसांसाठीचा कार्यक्रम बालजगत. ऐकत आजच्या बालजगत या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करते आहेत योगीराज बच्चे. तर निवेदन आहे वैशाली राऊत यांचं. ऐकूयात बालजगत हा कार्यक्रम.

0: नमस्कार, मी वैशाली बालजगत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपल्या कार्यक्रमात खास काही बालमित्र आणि एक आदर्श शिक्षिका आल्यात आणि त्यांच्या शाळेतील विविध विद्यार्थ्यांचं गुणदर्शन आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. अतिशय छान छान विद्यार्थ्यांचे ते बोल, भाषण, गीत आज आपल्याला कार्यक्रमात ऐकायचे. तेव्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडी, तालुका जिल्हा बीड येथील शिक्षिका आज आपल्याला लाभल्या आहेत. आपण त्यांचा परिचय त्यांच्याकडून जाणून घेऊयात.
1: नमस्कार, माझे नाव सारसेकर चंद्रकन्या अनंत. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडी, तालुका जिल्हा बीड या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
0: मॅडम, तुमची खास ओळख सांगायची म्हणजे तुम्हाला अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचा राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे 2025 मध्ये. तसेच बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा जिल्हा शिक्षक पुरस्कार गुणगौरव पुरस्कार 2025 आपल्याला प्राप्त आहे. आणि आयडॉल सन्मान, महाराष्ट्र शासनाचा राज्य आयडॉल सन्मानही आपल्याला मिळाला आहे. मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन. एवढ्या पुरस्कार आणि सन्मानाच्या तुम्ही मानकरी आहात. मॅडम, एवढे मोठे पुरस्कार, तुम्हाला तुमच्या शाळेत 500 पेक्षा जास्त उपक्रम तुम्ही राबवलेत यासाठीही तुम्हाला मिळालेले आहेत. तर आम्हाला तुमच्या उपक्रमांची आम्हाला माहिती द्या.
1: सर्वप्रथम तर मी तुमचे खूप खूप आभार मानते की माझं तुम्ही कौतुक केलात. आणि शाळेतील सहशालेय तथा आनंददायी शिक्षणाचे जे उपक्रम मी राबवले त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर म्हणजे क्रीडास्पर्धा, नृत्यस्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, त्यामध्ये रोबोट मेकिंग, राखी मेकिंग, त्यानंतर एक पेड माके नाम हा पण मी उपक्रम घेतला. त्याच्यानंतर जी शाळा डिजिटल स्कूल जी आमची होती तर त्यामध्ये मी बरेच उपक्रम राबवले, म्हणजे टॅबलेट क्लासरूम, व्हिडिओ निर्मितीसाठी क्रोमा स्टुडिओ उभारला, डिजिटल लायब्ररी, सायबर सुरक्षा आणि संरक्षण, त्यानंतर शिक्षणामध्ये AIचा प्रभावी वापर केला, वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर केला, मेसेजिंग प्लॅटफॉर्म मुलांना शिकवलं, म्हणजे आजकाल व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, किंवा बरेच आपले मोबाईल अँड्रॉइडमध्ये जे काही आपले मेसेजचं तर ते देखील त्यांना त्याचं देखील ज्ञान दिलं.
0: नवीन तंत्रज्ञानाची ओळख, हा,
1: आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मुलांना दिलं, त्यामध्ये QR कोडचा वापर. आता AIचा प्रभावी वापर म्हणजे याच्यामध्ये सांगायचं म्हणलं तर आता सध्या ChatGPT आहे किंवा क्लाउड आहे किंवा बरेच असे ॲप आहेत की ज्यातून आपण एखादी माहिती आपण विचारली तर ते आपल्याला लगेच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. तर हे AI आधारित शिक्षण मी मुलांना दिलेलं आहे. त्यानंतर मुलांसाठी व्हर्च्युअल ट्रिपचं आयोजन केलं, मुलांना म्हणजे शाळेतील शिक्षणाबरोबर बाहेरचं देखील ज्ञान मिळावं यासाठी आम्ही क्षेत्रभेटीचं आयोजन केलं. त्यानंतर वंचित जी मुलं आहेत आपल्या समाजामधले, तर बऱ्याच म्हणजे कोरोनामुळे अनाथ झालेल्या 3 मुलांचं मी शैक्षणिक पालकत्व पण स्वीकारलेलं आहे. त्यानंतर HIV बाधित जी मुलं आहेत तर त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून मी त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा देखील मी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणजे
0: छान अशी कामगिरी आहे मॅडम तुमची. त्याच्यामुळे वंचित शिक्षणापासून कोणी वंचित राहिलं नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत. हे खूप छान आहे, कौतुकास्पद आहे.
1: आणि डिजिटल शिक्षणामध्ये मी स्वतः म्हणजे SCERT अंतर्गत जे दीक्षा ॲप जे आहे आपलं महाराष्ट्र शासनाचं, दीक्षा ॲप, ई विद्या चॅनल, विद्या भारती, व्हर्च्युअल क्लास, तर दीक्षा ॲप आणि ई विद्या चॅनल दोन्हीचे मिळून जवळपास SCERT आणि NCERT मार्फत जे काही ई साहित्य निर्मिती केली जाते तर त्यामध्ये 24 पेक्षा जास्त व्हिडिओची माझी निर्मिती झालेली आहे. त्यानंतर यावर्षीचं जे पाठ्यपुस्तक आहे बालभारतीचं तर त्या पाठ्यपुस्तक मंडळाची देखील मी सदस्य आहे. यावर्षी वर्ग 3री जी मराठीची कार्यपुस्तिका आहे ती कार्यपुस्तिका 7 भाषेमध्ये पब्लिश झालेली आहे. तर त्या 7 भाषेमध्ये पब्लिश झालेल्या प्रकाशित झालेल्या

0: पाठ्यपुस्तकामध्ये मी तेथील तज्ज्ञ सदस्य म्हणून मी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. जवळपास त्याच्यामध्ये माझे 4 पाठ आहेत जे की मी स्वतः माझ्या ओन आयडियाजनी बनवलेले आहेत.
1: अच्छा, खूप छान मॅडम. आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि ई लर्निंग तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहात, खूपच छान. निश्चितच मॅडम, आणि त्यासाठीच तुम्हाला हे पुरस्कार दिले गेले आहेत. तर आम्हाला तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून आम्हाला ते ऐकायला आवडेल. आणि आज तुमच्या शाळेतील बरेच विद्यार्थी इथे गणवेशात छान आलेले आहेत. मॅडम, आता आम्हाला तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून विविध गुणदर्शन ऐकायला आवडेल त्यांच्याकडून.
0: नक्की मॅडम, माझी मुलं छानच आहेत. माझी मुलं आता येतील आणि जे काही आहे ते तुम्हाला सादर करतील.
1: छान, आपल्या बालमित्रांना हेच तर ऐकायचंय, विविध गुण, विविध विद्यार्थ्यांद्वारे विविध कलागुणांचं दर्शन त्यांना आपल्याला आज आपण आपल्या बालमित्रांना ऐकूयात. मॅडम, तुम्ही कितवीचे विद्यार्थी सध्या बोलवलेत?
0: माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडी, या ठिकाणी वर्ग 1 ते 5 पर्यंतची जी मुलं आहेत, 1 ते 5
1: विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडी, तालुका जिल्हा बीड येथील काही विद्यार्थी बालमित्रांनो इयत्ता 2 चे विद्यार्थी आपल्या समोर शिवगर्जना सादर करतील. त्यांचं नाव आहे सूरज उत्तरेश्वर कांबिलकर आणि समृद्धी जगन्नाथ जोगदंड. बालमित्रांनो, इयत्ता 2 चे विद्यार्थी आहेत, ते आपल्या समोर शिवगर्जना सादर करतील.

0: खूप छान, अतिशय दमदार आवाजात विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सादर केली आहे. बघा बालमित्रांनो, किती छान जोश मध्ये उत्साहात त्यांनी शिवगर्जना सादर केली आहे. धन्यवाद बालमित्रांनो. यानंतर इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी आपल्या समोर मी जिजाऊ बोलते याविषयी भाषण सादर करणार आहे. तिचं नाव आहे श्रावणी अंबादास कानडे. ऐकूयात मी जिजाऊ बोलते याविषयी तिचे बोल.
1: जाधवांची कन्या भोसल्यांची सून, जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शुभांची माता भाग्य कोणते अजून, शुभांची माता भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याचा पताका अभिमानाने डोलतो, हिंदवी स्वराज्याचा पताका अभिमानाने डोलतो. लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. मी केवळ राज्याचीच नव्हे, मी एका विचारांची जननी आहे. तलवारीला धार देणारी नाही, माणसांच्या मनाला धार देणारी आई आहे. होय मी जिजाऊ बोलते, होय मी जिजाऊ बोलते. मी त्याला स्वराज्याचे स्पंक ऐकत होते, मी त्याला स्वराज्याचे स्पंक ऐकत होते. शुभा तू राज्याचा राजा होशील असे मी म्हणले नव्हते, शुभा तू प्रजेचा राजा होशील असे मी त्याच्या रक्तात रुजवले होते, असे मी त्याच्या रक्तात रुजवले होते. होय मी जिजाऊ बोलते, होय मी जिजाऊ बोलते. डोळ्यात अश्रू पण मनात भीती नाही, डोळ्यात अश्रू पण मनात भीती नाही, कारण मला माहिती जो मुलगा आईच्या शब्दांवर वाढतो तो कधीही गुलामी स्वीकारत नाही, कारण मला माहिती जो मुलगा आईच्या शब्दांवर वाढतो तो कधीही गुलामी स्वीकारत नाही. होय मी जिजाऊ बोलते, होय मी जिजाऊ बोलते. मी शुभांना शिकवले, मी शुभांना शिकवले, शत्रूशी लढता लढता मरण आले तरी चालेल, शत्रूशी लढता लढता मरण आले तरी चालेल, पण ती अब्रू वाचण्यासाठीच असली पाहिजे, वाचण्यासाठीच असली पाहिजे. होय मी जिजाऊ बोलते, होय मी जिजाऊ बोलते. मी शुभांना शिकवले राज्य म्हणजे फक्त सिंहासनच नाही, मी शुभांना शिकवले राज्य म्हणजे फक्त सिंहासनच नाही, राज्य म्हणजे प्रजेची जबाबदारी, प्रजेच्या डोळ्यातलं पाणी पुसणे, हेच खरं राजपण आहे, हेच खरं राजपण आहे. होय मी जिजाऊ बोलते, होय मी जिजाऊ बोलते. मला आज अभिमान आहे, मला आज अभिमान आहे. माझ्या शुभानं फक्त किल्लेच नाही जिंकले तर माणसांचं मन पण जिंकलं. धर्म जाती भाषा याच्या भीती तोडल्या आणि पायभरणी मजबूत केली. होय मी जिजाऊ बोलते, होय मी जिजाऊ बोलते. मी फक्त इतिहासच नाही, मी आजही जिवंत आहे. मी फक्त इतिहासच नाही, मी आजही जिवंत आहे. आजच्या प्रत्येक आई ज्या मुलाला संस्कार देते, आजचा प्रत्येक शिक्षक ज्या विद्यार्थ्याला दिशा

0: आजचे प्रत्येक तरुण अन्याया विरुद्ध उभा करतो. तिथे मी जिजाऊ उभी आहे. होय मी जिजाऊ बोलते, होय मी जिजाऊ बोलते. जय जिजाऊ, जय शिवराय.
1: धन्यवाद. खूप छान जिजाऊ बद्दल ह्या विद्यार्थिनी बोललेला आहे. बालमित्रांनो, यानंतर इयत्ता पहिलीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येथे आलेले आहेत आणि ते सुंदर अशा कविता आपल्या समोर सादर करणार आहेत. त्यांचं नाव आहे प्रगती आबासाहेब ढोळे, शिवांगी चंद्रसेन जाधव, समृद्धी जगन्नाथ जोगदंड, कल्याणी भीमा शेलार आणि स्वाती ज्ञानेश्वर जाधव. ऐकूयात त्यांनी सादर केलेल्या या सुंदर कविता. आता हे सर्व विद्यार्थी आपल्या समोर छान कविता सादर करणार आहेत. ऐकूयात.

छान बालमित्रांनो, छान पावसाळा आहे आणि पावसाळ्यातील हे छान पाऊस गीत या विद्यार्थिनी आपल्यासमोर सादर करत आहेत.

0: खूप छान छान विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या, धन्यवाद.
1: यानंतर बालसभा स्वच्छता नाटिका काही विद्यार्थी सादर करणार आहेत आपल्यासमोर. त्यांची नावं आहेत सृष्टी ज्ञानेश्वर जोगदंड, शुभांगी चंद्रसेन जाधव, राधिका संदीप पांढवळे, संस्कृती अंकुश, श्रावणी अंबादास कानडे, समृद्धी जगन्नाथ जोगदंड. ऐकूयात यांची स्वच्छता या विषयी नाटिका.
2: सर्वांना माझा नमस्कार. आज आम्ही सर्व मुले बालसभा घेऊन आलेलो आहोत.
3: आजची बालसभा स्वच्छता आणि जबाबदारी या विषयावर आधारित आहे. स्वच्छता ही फक्त शाळेचीच नाही तर आपल्या सर्वांच्या जीवनाची सवय आहे.
4: आजचा सुविचार आहे स्वच्छता ही सेवा. याचा अर्थ आपण स्वतः स्वच्छ राहिलो तरच इतरांना स्वच्छतेचा आदर्श देता येतो.
5: एका गावात दोन मित्र राहत होते, रोहन आणि सोहन. रोहन नेहमी कचरा डब्यात टाकायचा, पण सोहन रस्त्यावर टाकायचा. एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी दोघांना समजावले की रस्त्यावर कचरा टाकल्याने आजूबाजूला घाण, आजार आणि वाईट वास पसरतो. शिक्षकांचा सल्ला ऐकून सोहननेही कचरा डब्यात टाकायला सुरुवात केली आणि त्यांचे गाव पुन्हा स्वच्छ झाले.
6: आपल्याला शाळा स्वच्छ ठेवण्याचे काय करावे?
7: कचरा डस्टबिन मध्ये टाकणे, वर्गात कागद टाकू नये, टिफिनचे उरलेले पदार्थ वाया जाऊ नये देऊ नये.
5: कचरा डस्टबिन मध्ये टाकणे, वर्गात कागद टाकू नये, टिफिनचे उरलेले पदार्थ वाया जाऊ देऊ नये. वर्गाची स्वच्छता ग्रहाची काळजी घेणे.
8: आपण पाणी बचतीसाठी काय करू शकतो?
9: नळ अर्धवट उघडं ठेवू नये, नळ चालू ठेवून दात घासू नये, पाणी

0: माझी स्वच्छ शाळा सुंदर शाळा कशाने मी डबेटा का।
1: खूप सुंदर बालसभा आणि ही नाटिका विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयीची सादर केली आहे। बालमित्रांनो, यानंतर मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते, याविषयी श्रावणी अंबादास कानडे हिचे बोल आपण ऐकूयात।
2: होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। होय, मी

0: फुले बोलते. होय, मीच ती सावित्री, ज्योतिबांची सावित्री. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायेगाव येथे झाला. त्या काळात मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. स्त्री म्हणजे फक्त घर, चूल आणि मूल अशी समाजाची धारणा होती. पण माझे पती ज्योतिबा फुले यांनी मला लिहायला वाचायला शिकवले. मी शिकले आणि मुलींनाही शिकवण्याचे ठरवले. सन 1848 मध्ये आम्ही पुण्यात बिडेवाडे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. शाळेत जाताना लोक माझ्यावर दगड आणि शेण फेकत, पण मी घाबरले नाही. मी माझे काम करत राहिले. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज मी तुमच्याशी बोलते माझ्या काळाची कहाणी सांगण्यासाठी आणि आजच्या समाजाला एक प्रश्न विचारण्यासाठी. मी शिकले आणि शिकून थांबले नाही. मी ठरवले ज्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवायचेच. मी हार मानली नाही, कारण मला माहित होते माझ्या अंगावरचा चिखल धुतला जाईल, पण अज्ञानाचा चिखल धुण्यासाठी शिक्षणाचीच गरज आहे. मी स्वतःला एक प्रश्न विचारला असे, जर मी आज थांबले तर या मुलांना भविष्यात कोण घडवणार. म्हणून मी चालत राहिले. मी फक्त मुलींसाठी शाळा सुरू केली नाही तर विद्वानांना आश्रय दिला. माझ्या आयुष्यात सर्वात मोठी ताकद होती शिक्षण. म्हणूनच मी सांगितले, विद्ये हे धन. विद्येविना मती गेली, मतेविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र कसले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. आज तुम्ही शिक्षण घेत आहात. डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षण, कलाकार आणि देशाच्या नेतृत्वाच्या भूमिकेत काम करत आहात. हे पाहून मला आनंद होतो. म्हणून मी आज तुम्हाला सांगते, मुलींना शिका, स्वावलंबी बना. मी सावित्री फुले. मी सावित्रीबाई फुले. मी भारताची पहिली महिला शिक्षिका. मी स्त्री शिक्षणाची जननी. मी क्रांती ज्योती. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: खूप सुंदर असं भाषण श्रावणी अंबादास कानडे हिने केलं आहे. धन्यवाद. बालमित्रांनो, बालवैज्ञानिक मुलाखत आपण घेत आहोत. विद्यार्थी आहे संस्कार सुनील जोगदंड आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. संस्कार, तुझं खूप स्वागत आहे. नमस्कार संस्कार. सर्वप्रथम बालमित्रांना तुझा परिचय सांग.
2: नमस्कार, मी संस्कार सुनील जोगदंड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुरवाडे येथील 5वीचा विद्यार्थी आहे. मला विज्ञान, तंत्रज्ञान, नवीन प्रयोग करणे, मॉडेल तयार करणे आणि रोजच्या जीवनातील समस्या उपाय शोधणे खूप आवडते. आज आकाशवाणीवरील माझे अनुभव सांगण्याची संधी मला मिळाल्याचा खूप आनंद आहे.
1: संस्कार, तुला विज्ञानाची आवड कशी निर्माण झाली?
2: आमच्या वर्ग शिक्षक पुस्तकावर भर देत नाहीत तर प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवतात. त्या आम्हाला सतत प्रश्न विचारायची आणि स्वतः प्रयोग करायला प्रोत्साहन देतात. त्यामुळे विज्ञान हा माझा आवडता विषय बनला.
1: अरे वा संस्कार, तू कोणकोणते विज्ञान प्रकल्प तयार केले आहेत सांग पाहू.
2: मी अनेक छोटे विज्ञान प्रयोग तयार केले आहेत. त्यामध्ये रिमोट कंट्रोल कार, रोबोटिक डस्टबिन तसेच इतर विज्ञान मॉडेल तयार केले आहेत. रिमोट कंट्रोल कार बनवताना बॅटरी, मोटर, चाके आणि कंट्रोलर प्रणाली अशी काम करते हे समजले. रोबोटिक डस्टबिन तयार करताना सेन्सरच्या मदतीने झाकण आपोआप उघडते आणि बंद होते असे शक्य होते हे कायला मिळाले. अशा प्रकल्पामुळे विज्ञान प्रत्यक्ष अनुभवता आला.
1: अरे वा छान. संस्कार, हे प्रकल्प तयार करताना तुला काय काय शिकायला मिळालं?
2: या प्रकल्पामुळे मला संयम, चिकाटी, नियोजन आणि समस्या सोडवण्याची सवय लागली. सुरुवातीला काही वेळी मोटर चालली नाही, वायरिंग चुकीची झाली किंवा मॉडेल व्यवस्थित काम केले नाही, पण प्रत्येक वेळी चुका सुधारत गेलो आणि पुन्हा प्रयत्न केला. त्यामुळे अपयश हे यशाची पहिली पायरी असते हे मला अनुभवातून समजले.
1: संस्कार, तुला हे बनवताना कोणकोणतं साहित्य लागलं बरं?
2: रिमोट कंट्रोल कार बनवताना एक लिथियम आयन सेल, गिअर मोटर, कंट्रोल प्रणाली, एक रिमोट आणि त्याचं पूर्ण स्ट्रक्चर बनविलं. मग नंतर त्यात मोटर फिट केली, पुन्हा बॅटरी लावली, कंट्रोल प्रणाली

0: लावली, पुन्हा त्याची वायरिंग केली आणि रिमोट कण चालू करून कार वर्क झाली.
1: अरे वा, खूप छान. संस्कार, तू रोबोट डस्टबिन कसं बनवलंस?
0: रोबोट डस्टबिन बनवताना एक सेन्सर घेतलं, ते सेन्सरला दोन होल केले, ते सेन्सर बसवलं, त्याला बॅटरीची वायरिंग केली, झाकणाला एक सर्बो मोटर लावली, त्यामुळे सेन्सर समोर कचरा दिसला की तो सेन्सर गिअर मोटरला सिग्नल द्यायचा, मग गिअर मोटर वर्क करायची, झाकण उघडायचं.
1: खूप छान संस्कार. संस्कार, बालवैज्ञानिक म्हणून तुला कसा अनुभव आला?
0: बालवैज्ञानिक म्हणून मला खूप छान अनुभव आला.
1: आनंद वाटला का तुला हे करताना सगळं? आणि तू चुकीतून शिकलास का? म्हणजे पहिल्यांदा तुझं वर्क नाही झालं, तू जे केलं ते नंतर वर्क झालं, तुला कसं वाटलं?
0: मला खूप आनंद झाला.
1: संस्कार, तुझे आतापर्यंत जे मॉडेल बनवले, कार बनवले, ते रोबोट डस्टबिन बनवलं, मग याच्यापैकी तुझ्या कोणत्या प्रकल्पाला तुला पुरस्कार वगैरे मिळालाय का, किंवा तुझं वर्क कुठे कौतुक झालंय का?
0: हो.
1: संस्कार, तुझ्या मॅडमनी सांगितलं की 53 विज्ञान गणित पर्यावरण जे प्रदर्शन भरलं होतं त्याच्यामध्ये तुझा सहभाग होता, मग त्याच्यामध्ये तुझी निवड झाली का?
0: हो.
1: कोणत्या मॉडेलची तुझ्या त्याच्यात निवड झाली?
0: रोबोट डस्टबिन.
1: अच्छा, रोबोट डस्टबिनची तुझी त्या 53 विज्ञान प्रदर्शनामध्ये निवड झाली. खूप छान, यामधूनच तुला विज्ञानाची आवड निर्माण झाली. आणि संस्कार, तुला पुढे चालून काय बनायचंय?
0: मला पुढे चालून सायंटिस्ट बनायचं.
1: सायंटिस्ट बनायचंय, शास्त्रज्ञ बनायचंय. अरे वा, खूप छान. संस्कार, तुला खूप खूप शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद. बालमित्रांनो, आता इयत्ता 5वीतील विद्यार्थिनी आपल्या समोर इंग्रजी कविता सादर करतील.
2: आमच्या कवितेचे नाव आहे जोशना.

0: बालमित्रांनो, शिवाजी महाराज यांच्यावर या विद्यार्थ्याने काही चारोळ्या केल्यात, आपण ऐकूयात. त्याचं नाव आहे सूरज उत्तरेश्वर कांबिलकर.
1: भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला ना ऐकोना समोर मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. आले किती गेले किती ओढून गेले भरारा, आले किती गेले किती ओढून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार ही नाही माझ्या शुभाचा दरारा, माझ्या शुभाचा दरारा. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचं शिव पाहिजे, जिजाऊचं शिव पाहिजे. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय भवानी, जय शिवराय.
0: खूप छान आनंद घेत
1: चला.

0: बालमित्रांनो, आत्ताच आपण या विद्यार्थ्यांचं आनंदगीत ऐकलं आणि खूप आनंदही झाला त्यांनाही, मलाही आणि नक्कीच तुम्हाला होईल. खूप छान सादर केलंय सर्व विद्यार्थ्यांनी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानकुलवाडी तालुका जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी आपले सर्व विविध कलागुणांचं दर्शन आपल्याला घडवलंय. बरं तर बालमित्रांनो, याचबरोबर आजचा बालजगत हा कार्यक्रम संपला. मी वैशाली राऊत आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील बालजगत या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोत्याज आपण छोट्या बालदूतांसाठीचा कार्यक्रम ऐकलात बालजगत. निवेदन होतं वैशाली राऊत यांचं, तर सादर करत होते योगीराज बच्चे. बालजगत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्या, सकाळचे ठीक 11 वाजलेले आहे. प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोत्या नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोत्या, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंढरीच्या आषाढीच्या वारीचे वेद लागले आहेत. पुणे जिल्ह्यातून, सातारा जिल्ह्यामधून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीसुद्धा इंदापूरमधून पुढं मार्गस्थ होत आहे. श्रोतो, पंढरपूरचा विठोबा आहे ना, हे आपल्या महाराष्ट्राचं लोकदैवत आहे. लक्षावधी वारकरी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हा गजर करत त्याला भेटण्यासाठी चालत पंढरपूरला निघतात. अध्यात्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूर हे मोक्षपीठ मानलं आहे. आषाढी कार्तिकीची वारी हाच महाराष्ट्राचा धर्म मानला जातो. वारी करणं तो वारकरी, प्रामुख्याने वारी या शब्दाचा अर्थ फेरी किंवा खेप असा होतो. वारकरी संप्रदायामध्ये तो याच अर्थाने वापरला जातो. अशी ही पंढरीची वारी.

तुम्हाला सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा पुढच्या शोधू पाऊल वाटा श्रोतो पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून

शेतो गाता रे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. वारीमध्ये असताना एवढ्या मोठ्या जनविश्वामध्ये प्रत्येक वारकरी माझ्या अस्तित्वाचा अंत म्हणजे लोकांत आणि त्या योगे माझ्यातला मीपणाचा अंत म्हणजे एकांत या दोन्ही अवस्थांचा अनुभव वेदांत स्वरूप मानून कृतीतून तत्वज्ञानाची अनुभूती प्रत्येक वारकरी घेत असतो. तो पंढरीच्या वारीमध्ये तो स्वतः विठ्ठलमय झालेला असतो. तुका मने देह भरिला विठ्ठले कामक्रोधे केले घररीते.

ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन.

0: Templo.
1: शेत पेरणी करून आपला शेतकरी बांधव सुद्धा या वारीमध्ये सहभागी झाला असतो बरं का. त्याची सर्व चिंता, त्याचा सर्व भार हा आपला पांडुरंग वाहत असतो. संपूर्ण शरीरात विठ्ठल भरलेला असतो आणि तो देहभान विसरून विठ्ठलमय झालेला असतो. ऊन, वारा, पाऊस या कशाची तमा न बाळगता फक्त पांडुरंगाला साध्य मानतो आणि वारीची लौकिकदृष्ट्या अवघड वाट सहज पादाक्रांत करतो. विठ्ठल स्वरूपाशी अशा प्रकारे एकरूप झाल्यानं वाटचालीत कितीही प्रतिकूलता आली तरीही त्याला वारकरी भक्तियोगानं अनुकूलतेची जोड देतो आणि भक्तिप्रेमानंच प्रतिकूलतेला अध्यात्म साधनेची शिल्पकार बनवतो. त्याला देह विठ्ठल स्वरूप दिसतो. लोक, लोकव्यवहार, संसार, मित्र, स्वजन, आप्तगण सर्व त्याच्यासाठी विठ्ठलच असतात.

श्रोतो गाता राय मिराजी हा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कार प्रवाह आहे. श्रोतो या पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षी महाराष्ट्रासह विविध राज्यातील भाविकही मोठ्या उत्साहानं भक्तिभावानं सहभागी होतात. समूह मनाचा जाणता भावगर्भ आविष्कार म्हणजे वारी. वारीची परंपरा आजही तितकीच सदृढ झालेली आहे. आज तर याची फार मोठी गरज आहे श्रोते. आज मोबाईलवर वरवर बोलून समाज आणि माणूस शुष्क आणि हॉटेली बनत चालला आहे. अशाही परिस्थितीमध्ये वारीचं राहणं खूप महत्त्वाचं वाटलेलं आहे. संवादातून आजचे प्रश्न सुटतात, सहकार्यानं मनामनाची जुळणी होते, गुंफण होते, ही जाणीव वारीतून मिळते. ज्ञानदेवांच्या दृष्टीनं वारी म्हणजे वर्तमानाचं जाणतं व्यवस्थापन. ती एक चिंतनशील जाणिवेंचं अंतरंग उलगडणारी लोकशाळा आहे.

शतोय विठ्ठल टाळे विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल अवघा भांडवल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा विठ्ठल तुकया तुकया मुखा विठ्ठल। मुळात ही अशी अवस्था आल्याशिवाय वारीचे तत्वदर्शन समजत नाही आणि तत्वदर्शन कळलं नाही तर वारी ही साधना न राहता ते पर्यटन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। संतांनी सत्पुरुषांनी ही उन्नत वाट उजळून दिली आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, उजळावया आलो वाटा, ही वाट संतांनी खूप महत्वाची वाटली आहे। श्रोतो, वारीमधला प्रत्येक सोहळा न सोहळा हा सृजनांचा सोहळा आहे। कालिदासांचं मेघदूत वारीला सोबत करत, हिरवेपणातलं सळसळतं चैतन्य दिंडीमध्ये खेळतं। दिंडी म्हणजे दोन पायातलं अंतर, आपल्या माणसांबरोबर गप्पा मारता मारता आपण किती चालून जातो हे कळतही नाही, कारण दोन मनांचा संवाद पायांना मुक्त मुबलक अशी ऊर्जा देतो, माणसामाणसामध्ये प्रेम निर्माण करतो। कुठल्याही लाभाविना प्रेम व्यक्त करायचं हेच एकमेव ठिकाण आहे। शतो, माणसं प्रेमानं एकमेकांना धरून चालतात। वारीतील फेर फुगड्या कीर्तन भजन भारूड गवळणी सुखदुःख विसरायला लावतात। माणूस स्वाभाविक होतो, सहज बनतो, विश्वाकडं तो जाणतेपणानं बघतो। माऊलीनं आपला हात धरलाय, तुकोबाबांनी आपला हात धरलाय, नाथबाबांनी आपला हात धरलाय, आदिशक्ती मुक्ताबाईने आपला हात धरलाय, त्यामुळं तो बिंदास्त होतो ही जाणीव विश्वघरातली आहे। अशी उदार परंपरा वारीनं माय मराठीला दिली आहे आणि म्हणून शोधतो आपला महाराष्ट्र आजही उद्याही समृद्ध आणि श्रीमंत आहे।

शतो पाठी महर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले येणेची पंथे. याच मार्गावरून महर्षी आले, साधक सिद्धावस्थेला गेले, आत्मज्ञानी याच मार्गावर स्थिरावले, त्यांना थोरपण प्राप्त झालं ते याच मार्गावरून. तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्यू मा अमृतामय. उपनिषदामध्ये वर्णिल्याप्रमाणे तमाकडून तेजाकडे आणि मृत्यू तत्वाकडून अमरत्वाकडे घेऊन जाणारा मार्ग तो हाच.

बरतशतो या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. तोपर्यंत आपला मित्र गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोतो प्रसारित होत मिश्र संहिता कार्यक्रम. पण तत्पूर्वी काही जाहिरात संदेश.

0: मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर केएसके काको कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा। बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक। प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै। अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट्स बस स्टँड समोर बीड। कॉल 94-200-25-52 आणि 99-70-84-20-14।

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूड टेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा। बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक। प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै। अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर बीड। कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14।
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

0: जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाइट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?

0: माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: आरबीआय सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.
3: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
4: फसला अनोख्यापासून बचाव करा.
5: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

आपण गोदावरीबाई मुंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील संत एकनाथ महाराजांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं नागेश पिंपळे यांचं. मिश्रसेनेच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरातील कवयित्री शांताबाई शेळके यांची गीतरचना. संगीत मीना खडीकर यांचं.

श्रोत्यातून उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कवयित्री शांताबाई शेळके यांची गीतरचना ऐकलीत. संगीत नियोजन होतं मीना खडीकर यांचं. श्रोत्या, या गीतरचनेबरोबरच आजचा मिश्रसेनेचा कार्यक्रम संपला. मिश्रसेनेचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षेप करत आहोत महिला भगिनी मंडळाचा.

आजचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. मध्यानीचे 12 वाजले. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूचा निसर्ग हा खरंच जादूगार आहे असं म्हणायला हवं नाही का? झाडं, फुलं, वेली यांच्या विविधरंगी छटांनी तो अधिकच आकर्षक वाटतो. आणि या सगळ्यांमध्ये काही ना काही रहस्य दडलेली आहेत हे आपण सगळेच जण जाणतो. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन का असेना झाडं असतातच, शोभेचीही असतात आणि त्याचबरोबर आपल्या उपयोगाची झाडं सुद्धा आपल्या छोट्याशा बागेत नक्की असतात. मग

मध्ये तुळस, गवती चहा, कडीपत्ता, रोजच्या पूजेसाठी लागणारी फुलझाडं ही असू शकतात. तुळस, गवती चहा, कडीपत्ता याचा उपयोग आपण बरेचदा आपल्या आहारामध्ये करत असतो. पण आपल्या बागेमध्ये अशीही काही फुलझाडं आहेत बरं का की त्या फुलांचा उपयोग सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो आणि त्याच्या काही पाककृती सुद्धा बनवू शकतो. तर आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण याच विषयी जाणून घेणार आहोत चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत चित्राताई देशपांडे. चित्राताई देशपांडे, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: वेगवेगळ्या पाककृती तुम्ही करता फुलांच्या या झाडांच्या, म्हणजे नेहमीच्या आपला स्वयंपाक आहेच, पण त्या व्यतिरिक्त या फुलांमधून होणाऱ्या या पाककृती आहेत. तर सर्वप्रथम एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की फुलांचा स्वयंपाकात वापर कशा पद्धतीने पूर्वीपासून करण्यात आलेला आहे?
1: आपल्याकडे रानभाज्यांचा वापर पूर्वीपासून होतो.
0: बरोबर.
1: तसाच फुलांचा उपयोग पण फार पूर्वीपासून केला जातो. म्हणजे आदिवासी लोक शेवगा, हदगा, पळस, मोहाची फुलं, भोपळ्याची फुलं यांचा म्हणजे भाजी करण्यासाठी वापर करतच होते.
0: बरोबर.
1: तसाच आपणही शहरी लोक पण ते सगळं वापरतोच. म्हणजे बहुसंख्य स्त्रिया खर तर शेवग्याची, हादग्याची या फुलांची.
0: बरोबर.
1: स्पेशली तांबडा भोपळा असतो त्याच्या फुलांची भाजी करण्या इतकी येत नाहीत, पण कोशिंबीर त्याची फार छान होते, पचडी सारखी. वेगवेगळ्या प्रकारे ती आहारात आणली जातात. आणि पूर्वी भाज्यांची उपलब्धता तशी कमीच होती, त्यामुळे परसदारात की काय जे उगवून आलेलं आहे, म्हणजे शक्यतो आपल्या आया आजा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावतच होत्या. आणि ताजी ताजी आणली की फक्त मुळं खुडून टाकायची आणि सगळी ती भाजी आपल्या आहारात घ्यायची, ही म्हणजे आपल्याकडे पद्धतच आहे.
0: आणि त्याला चव खूप छान असायची.
1: हा, कारण त्यावेळेला रासायनिक खतांचा वापर नव्हताच, आपल्याला माहितच नव्हतं ते. म्हणजे जी मातीची जी काही पाण्याची चव, वातावरणाची चव त्या भाज्यांमध्ये उतरलेली असायची. म्हणजे शेवग्याचं झाड आपल्या परसदारी एखादं असायचं, म्हणजे बहुउपयोगी कल्पवृक्षासारखंच. नारळाचं एक झाड लावायचं, लोक आंबा पाहिजे म्हणून आंब्याचं लावलं जायचं. मला आठवतं की आमच्या माझ्या माहेरी माझा वाडा होता आमचा, तर शेवग्याचं, जांभळाचं, नारळाचं अशी ती झाडं लावलेलीच असायची. आणि वेगवेगळी फुलांची पण झाडं, म्हणजे देवाला तर
0: पाहिजेत
1: त्यामुळे ती लावली जायची. जास्तीत जास्त वापर वनस्पतीचा कसा.
0: बरोबर. खाद्य फुलं कुठली कुठली आहेत, पदार्थांमध्ये वापर करू शकतो?
1: त्याच्यामध्ये बघा, शेवगा आहे, हदगा आहे, पळस आहे, पळसाच्या फुलांची भाजी केली जाते, मोहाच्या फुलांची भाजी केली जाते, भोपळ्याची फुलं त्याचा पण आहारात समावेश केला जातो. आणि काही फुलांचा वापर भाजीसारखा नसला तरी वेगळ्या पद्धतीने आपण तो आहारात आणू शकतो.
0: बरोबर.
1: म्हणजे काही फुलांचे आपण सरबत तयार करू शकतो.
0: बरोबर.
1: हा, म्हणजे फुलांमध्ये ना भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात, अँटी एजिंग. अँटी ऑक्सिडंट म्हणजेच अँटी एजिंग थोडक्यात.
0: बरोबर.
1: तर आपल्याला म्हणजे विशेषतः स्त्रियांना त्याचा फार उपयोग होतो, ज्या म्हणजे त्यांनी ती आहारात किंवा आपल्या रोजच्या ह्याच्यात ती घेतली पाहिजेत आवर्जून, म्हणजे असं मी आग्रहपूर्वक सांगेन, कारण मी त्याचा वापर भरपूर करते. वय कमी ठेवण्यात मदत करतात, आपल्या शरीराचं वय कमी ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते त्यांची.
0: बरोबर.
1: उच्च रक्तदाब कमी होतो, निद्रानाश कमी होतो आपल्या फुलांच्या वापराने. फ्लेवोनाइड्स असतात त्याच्यात, दृष्टी दोष आणि विस्मृती याच्यावर उपयोगी असतात. पेप्टाइड्स असतात फुलांमध्ये, मग ते आपल्याला मनाची अस्वस्थता, उदासीनता कमी करण्यासाठी मदत करतात. आणि लायकोपिन्स असतात, म्हणजे परत अँटी एजिंग म्हणून काम करतात. त्यामुळे हे जर इतकं आपल्याला फुलांपासून मिळतं, आणि तुम्ही बघत असाल की काही कॉस्मेटिक्सच्या जाहिरातींमध्ये तुम्हाला हे शब्द तुम्हाला किंवा त्याच्यावरती लिहिलेलं असेल की याच्यात लायकोपिन्स आहेत, त्याच्यात पेप्टाइड्स आहेत, फ्लेवोनाइड्स आहेत, तर हे सगळं फुलांपासून काढलेल्या एक्स्ट्रॅक्टमुळे त्या क्रीममध्ये असतं.

0: पण तर रसायनं पण भरपूरच असतात, ही जाहिरातबाजी असते. पण मग हे जर आपण डायरेक्ट फुलच म्हणजे आपल्या आहारात आणू शकत असू तर ते जास्त चांगलं नाही का? म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असलेली फुलं किंवा आपण स्वतः झोंगून आणलेली फुलं
1: बरोबर
0: जर आपण अशा पद्धतीने आहारात आणली तर
1: छान मस्त. साधारण कोणती कोणती फुलं अशी आहारात वापरू शकतो आपण?
0: अनेक फुलं आहेत निसर्गामध्ये आपल्या परसदारात किंवा बाल्कनीमध्ये. तर त्याच्यात पहिला नंबरला येतं जास्वंद, जे आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल. हा म्हणजे हल्ली बरीच जास्वंदांची रंग उपलब्ध आहेत पण ती हवायन जास्वंद आहेत, हायब्रीड जास्वंद आहेत, रासायनिक बदल केलेले असतात त्यामुळे ती आपल्याला उपयोगी नसतात. ती कधीही घेऊ नयेत पण आपल्या डोळ्यासमोर वाढवलेलं पारंपरिक आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल ज्याला जपा कुसुम म्हणलं जातं, केसांच्या वाढीसाठी तेलामध्ये वापरलं जातं पण आपण जर ते पोटात घेऊ शकलो तर
1: चांगलंच आहे,
0: फारच छान. तर ते फुल आपण सरबतासाठी आपण ते वापरू शकतो.
1: आणखी
0: गोकर्णाचं सरबत आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: पळसाची, उन्हाळ्यात पळस भरपूर फुलतो, त्या पळसाची फुलं आपण गोळा करून साठवून ठेवू शकलो. म्हणजे काय करते मी त्याचे देठ काढून टाकते ह्या फुलांचे आणि पुकेसर काढून टाकते आणि फडक्यावरती किंवा पेपरावर पसरून ठेवते आणि ते सावलीतच डायनिंग टेबलावर मी ठेवलेली असतात, ती सावलीतच ती 3-4 दिवसांनी छान वाळतात म्हणजे प्लास्टिकच्या झिपलॉक मध्ये, म्हणजे ती हवा
1: बंद होतात
0: आणि ती स्टोअर करते म्हणजे साठवून ठेवते मी डब्यामध्ये.
1: तर अशी ही वेगवेगळी तुम्ही म्हणालात तशी आपली अगदी परसदारातली ही फुलझाडं आहेत, अगदी सहज आपण त्यांचा वापर करू शकतो. तर आज आपण काही पाककृती या संदर्भातल्या सांगणार आहोत, तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा कुठला पदार्थ सांगाल
0: आपण? आता असं करूया, आपण मोठ्या झाडांपासून मिळणारी फुलं आहेत ना ती आता आपण बघूया आधी. जसं की शेवगा. शेवग्यामध्ये भरपूर ए सी अशी व्हिटॅमिन्स असतात आणि आता तर जगभरात ते सुपर फूड म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडे भारतात अतिशय एक सुंदर परंपरा आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाला काहीतरी एक महत्व आहे. जसं की आपल्याकडे मृग नक्षत्र निघालं की इकडे कोल्हापुरात तुम्हाला दिसेल की बाजारामध्ये भरपूर शेवग्याची पाला विकत मिळतो आणि तो त्या दिवशी आपल्या पोटात जाणं ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे ती आपल्याला उपलब्ध होतेच, आपल्या घरातला असेल तर फारच सुंदर. शेवग्याला की नाही भरपूर फुलं लागतात आणि फुलगळ पण भरपूर होते, त्यामुळे पडलेली फुलं गोळा करून सुद्धा आपण त्याची भाजी करू शकतो.
1: ती कशी पद्धतीने करायची
0: सांगते ना. फुलं टेंडर म्हणजे अगदी नाजूक असतात, म्हणजे त्यांना शिजायला वेळ बीळ काही लागत नाही, त्यामुळे त्याच्यावर फार प्रक्रिया कुठल्याच
1: करत
0: बसू नये. हा म्हणजे तेलावरची किंवा तुपावरची फोडणी केल्यावर जिऱ्याची ती एक जरा परतायची असते, तिखट मीठ तुम्ही घाला आणि त्याला तुम्हाला हवं तर दाणे कूट घाला किंवा डाळीचं पीठ घालून ते हलकस परतवून काढा
1: बर
0: की झाली भाजी.
1: हा
0: म्हणजे त्याला म्हणजे कुठल्याही फुलांच्या भाजीला व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही जितकं त्याच्यावर प्रोसेस कराल किंवा जितकी ती जास्त गॅसवरती उष्णता घेईल तितकं त्यातले जे गुणधर्म आहेत ते नष्ट होतील, त्यामुळे ती काळजी घ्यायची की त्याला खूप वेळ शिजवत बसायचंच नाहीये, सगळ्यात शेवटी ती करायची बनवायची आणि जेवायला बसायचं.
1: ती फुलं अशी डायरेक्टलीच वापर म्हणजे ती तुम्ही म्हणाला तशी छोटी आहेत त्यामुळे त्याचं कापणं बिपणं हाही प्रकार नसेल.
0: हा म्हणजे शेवग्याची फुलं कापली नाही तरी चालतात, फक्त ती स्वच्छ धुवून घेतलेली असावी, निथळून घेतलेली ती काळजी मात्र घ्यावी. हातग्याची भाजी ती तशीच आहे, फक्त त्याच्यात देठ आणि पुकेसर असतात ते काढून टाकायचे असतात आपल्याला. केळफुलाच्या भाजीत मात्र भरपूर आपल्याला
1: प्रोसेस
0: आहे. हा म्हणजे त्याला निवडण्याचाच एक त्याची पद्धत आहे, जिथे केळफूल उपलब्ध आहे अशा ठिकाणी त्याची भाजी केलीच जाते, म्हणजे तो एक रिच्युअलच आहे. नॉन व्हेजिटेरियनला टक्कर देण्या इतकी त्याच्यात शक्ती आहे असं म्हटलं जातं. ऍक्च्युली पदार्थ करायला वेळ फारच कमी लागतो पण त्याचं निवडणं जरा किचकट असल्यामुळे ती भाजी जरा केळफुलांची भाजी करताना त्याच्यामध्ये असा एक पाकळ्यांच्या मध्ये मध्ये एक असा प्लास्टिक सारखाच एक जरासा जाड भाग असतो पांढरा, तो आपल्याला बाजूला करावा लागतो. तो थोडासा कडवटही असतो आणि म्हणजे तो फार शिजत नाही चांगला, त्यामुळे तोंडात येतो. म्हणजे जशी काही काही भाज्यांची आपण सालं काढून टाकतो तसंच ते काढून टाकलं की ती शिजते पण चांगली आणि चविष्ट होते.
1: आणखी कुठली?
0: हातग्याची भाजी मी म्हणलं तसंच शेवग्यासारखीच ती करायची आहे.
1: बर
0: तुम्हाला जर थोडी ओलसर करायची असेल तर दाणे कूट

0: घालून करा नेहमी सारखीच. खर तर आपण भाज्या नेहमीच्या करतो तशीच ती करायच्यात कुठल्याही भाज्या, फक्त त्यांना खूप वेळ शिजवत बसायचं नाहीये. म्हणजे त्यातले गुणधर्म आपल्याला तसेच हवे असतील तर
1: बरोबर.
0: ताज्या पळसाच्या फुलांची भाजी छान होते.
1: ती कशी करायची?
0: त्याची देठ काढून टाकायचे, बुकेसर काढून टाकायचे, स्वच्छ धुवायचेत आणि कांदा म्हणजे तुम्ही जर फोडणीत घातला आणि त्याच्यावरती शेवटी ही चिरलेली फुलं घातलीत आणि वाफवली आणि मग काय तुम्हाला दाणेकूट घाला तुम्ही मसाले वेगवेगळे तुम्ही वापरू शकता तुमच्या हाताशी असणारे.
1: बरोबर.
0: पळसाचा रंग फार सुंदर दिसतो पण भाजी झाल्यावर मात्र ती जराशी काळसर होते. पण त्याच्यात गुणधर्म प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतात.
1: बर.
0: त्यामुळे ते म्हणजे जरूर त्याचं सेवन करावं. आपल्याला निसर्गाने इतकी भरभरून दिलेलं आहे. तो प्रखर उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशा काही फुलं फुलून येतात पण ती जी सगळी फुलं आहेत ती शरीराला थंडावा देणारी आहेत. जसं की पळस, पळसाची भाजी अतिशय थंड असते. आदिवासी लोक भरपूर नाचणी पण खातात, ती थंड असते म्हणून, आणि तसंच या भाज्या पण खातात. त्यामुळे ते म्हणजे दिवसभर उन्हातही असतात पण म्हणजे त्यांच्या उष्णतेचे रोग होण्याचं प्रमाण अत्यल्प असतं.
1: कारण बरोबर.
0: हा, कारण त्यांच्या आहारात अशा तऱ्हेच्या गोष्टी येतात.
1: त्याबरोबर पळस तुम्ही आता सांगितली ती वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे जनरली पळसाची भाजी ही केली
0: जात नाही.
1: आणखी कुठली रेसिपी आहे?
0: लाल भोपळ्याची फुलं.
1: बर.
0: लाल भोपळ्याला ना स्त्री आणि पुरुष म्हणजे असे दोन वेगवेगळे भाग असतात आपल्या निसर्गामध्ये.
1: बर.
0: तर वेलाला ना मेल फिमेल अशी दोन प्रकारची फुलं येतात.
1: बर.
0: तर मेल फुलं असतात ती नुसतीच फुलं येतात आणि फिमेल फुलं असतात त्याला आधी छोटासा एक भोपळ्यासारखा एक गोल येतो आणि त्याच्या पुढे फुल लागतं. त्यामुळे ते ओळखायला फार सोपं असतं. तर त्यातली मेल फ्लावर्स म्हणजे फुलं तोडून घ्यावीत, ती भरपूरच प्रमाणात येतात. पण ही फुलं तोडताना सुद्धा ना सकाळच्या वेळात तोडू नयेत, कारण त्यावेळेला ना भरपूर वेगवेगळे भुंगे, कीटक, पक्षी असे बागेत आलेले असतात आणि त्यावेळेला त्यांचं नैसर्गिक परागीभवन होत असतं.
1: बर.
0: तर त्यामुळे ते होऊ द्यावं.
1: बर.
0: ती वेळ टळून गेली की मग ती फुलं आपण वेलावरून भोपळ्याची काढावी आणि मग ती स्वच्छ धुवून त्याचा देठ आणि बुकेसर काढून टाकावा आणि चिरून गोड दही घालून त्याची कोशिंबीर करायची.
1: बर.
0: अतिशय छान लागते.
1: म्हणजे नुसतं फक्त दही आणि ते भोपळ्याचं फूल.
0: हा, मीठ साखर, दाण्याचं कूट घाला, तुम्हाला जिरे तूप जिऱ्याची फोडणी दिली की अतिशय छान, इतकी चविष्ट लागते ती. पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची जी फळं फुलं आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर ए व्हिटॅमिन मिळतं. तर या भोपळ्याच्या फुलांमध्ये भरपूर ए व्हिटॅमिन असतं आणि जितकं तुम्ही ते कच्चं खाल, कारण ते इतकं नाजूक सुंदर असतं, ते काही पचन मिचन असं यू होऊन जातं त्याचं. बरेच लोक त्याची भजी करतात.
1: म्हणजे या फुलांची?
0: फुलांची भजी.
1: बर.
0: अतिशय छान लागते ही भाजी.
1: पण ती आपण चिरून घालून?
0: चिरून पण नाही, ती म्हणजे पाकळ्याचीच अख्खं बुडवून. हा, फुलंही अख्खं बुडवतात किंवा पाकळ्या म्हणजे दोन दोन तीन त्याचे भाग करून पिठात बुडवून त्याची भजी केली जाते. तशी ती शेवग्याची फुलांची पण भजी छान होते.
1: बर.
0: हा, ती फार छान लागते. किंवा त्याचे पॅटीस छान लागतात शेवग्याच्या फुलांचे, म्हणजे बटाट्याबरोबर ती फुलं घातली, पोषण मूल्य वाढतं.
1: बर.
0: आणि तळून काढण्यापेक्षा शॅलो फ्राय करावी.
1: वा,
0: फारच टेस्टी लागतात, कुरकुरीत छान आणि लगेचच वाफली जातात. त्या पॅटीस मध्ये शेवग्याच्या पानांची पावडर घालायची. स्मूदीज मध्ये पण तुम्ही घालून हे पिऊ शकता, त्याचं सूप करू शकता. शेवग्याचं? हा, म्हणजे शेवग्याचं सूप करताना ही फुलंही घाला त्याच्यात.
1: बर.
0: म्हणजे अवेलेबल असतील तर सुकवून ठेवली तरी चालतात. म्हणजे आता भरपूरच आली आहेत, एकाच वेळेला काही सगळं घरात करणं शक्य नाही. बऱ्याचदा तर असं होतं की मुलांना आवडत असतं पण मुलं घरी नसतात, त्यावेळेला ही जर फुलं सुकवून ठेवता आली तर मुलं आल्यावरती त्यांना त्याचा आस्वाद देता येतो. थोडी जास्त लागतील कदाचित
1: पण वाळवल्यामुळे,
0: पण गुणधर्मात फारसा फरक नाही पडत.
1: झाडांचा उपयोग करत असताना किंवा झाडं आपण लावलेली असताना खाली पडलेल्या गोष्टी आपण झाडून फेकून देतो आणि या अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून सुद्धा तुमची जर बाग छान असेल.
0: अगदीच अगदीच, एक ठराविकच तो बहार असतो बघा. म्हणजे शेंगा धरायच्या आधी त्याला चिक्कारच फुलं लागतात.
1: बर.
0: हा, आणि सगळ्या फुलांचा काही शेंगा नाहीत होत, ती खालीच पडून जातात, त्यातला काहीच म्हणजे फलित होतात. मग अशा वेळेला तुम्ही एखादं कापड, साडी बिडी खाली घालून ठेवली झाडाच्या खाली, हां तर ते आपल्याला मातीत मिसळण्यापासून आपण वाचवू शकतो. आणि म्हणजे आपल्याकडे

0: तर आपल्या इकडे कोल्हापूर या भागामध्ये गौरी आल्या की त्यांना आल्या पाल्याची भाजी खायला घालतात. मग त्याच्यात भोपळ्याची पानं असतात, मग त्याच्यात पण आपण ती फुलं घालू शकतो असतील तर.
1: बरोबर.
0: किंवा ती ऋषीपंचमीची जी भाजी आहे
1: हो,
0: त्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ही फुलं वापरू शकता.
1: ओके.
0: तुमच्या आजूबाजूला असणारी बेलांवरती ज्याची फळं होतात त्याची फुलं खाण्यासारखीच असतात ना.
1: केव्हाही
0: नाही का? हा म्हणजे हा जर प्रश्न असेल की कोणती फुलं खावी, तर म्हणजे
1: वेलवर्गीय जे आहेत त्याला येणारी फुलं ही आपण
0: खाण्याला योग्य असतातच.
1: बरोबर.
0: आणि विकतची हायब्रीड आणू नयेत. बिया पेरून ज्याची रोप उगवून येतात अशी जी आपली देशी वाणं आहेत ना त्यांची फुलं वापरावी.
1: आणखी कुठल्या रेसिपीज आहेत?
0: आता आपण फुलांपासून वेगवेगळी सरबत आपण तयार करू शकतो.
1: बर, ती फुलं कुठली कुठली आहेत?
0: या फुलांचं सरबत बनवण्याचे भरपूर फायदे, मगाशी मी सांगितलं त्याच्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स आणि त्यातले जे रंग आहेत ते नॅचरल रंग आहेत, त्यामुळे आपण बिनधास्त सगळ्यांना म्हणजे आबालवृद्धांना ते खायला घालू शकतो. बरेचदा असं होतं की आपण सुरुवातीला पदार्थ डोळ्यांनीच खातो.
1: खरं.
0: रंगीबेरंगी सरबत बघितली की आपल्याला म्हणजे ती प्यावीशीच वाटतात, मजेदारच वाटतात, सगळ्यांना ती आवडतात.
1: बरोबर.
0: म्हणजे हे नॅचरल कलर्स तुम्ही मुलांना देऊ शकता बिनधास्त.
1: ती कोणती कोणती फुलं आहेत?
0: तर पहिलं प्रथम मी तर नाव घेईन गोकर्ण.
1: हो.
0: म्हणजे हल्ली परत ते सुपरफूड नंतर म्हणजे गोकर्णाच्या फुलांचा चहा किंवा बटरफ्लाय पी टी
1: बर
0: म्हणून ती फार फेमस आहेत.
1: बर.
0: आपण ते रोज पिऊ शकतो आपल्या दारात जर गोकर्णाचा वेल असेल तर. अगदीच. म्हणजे ते प्यावंच. निदान सरबत जरी गोड म्हणून नाही प्यायलं तरी त्या फुलांचं पाणी निळ्या रंगाचं जर असं साध्या पाण्यासारखं त्याला काही चव नसते किंवा वास नसतो, त्यामुळे तुम्ही त्याला वेगवेगळी म्हणजे फळं वापरून जसं की लिंबू, आवळा, स्टार फ्रूट. स्टार फ्रूटला पण फारसा रंग नसतो पण ती असतात आपल्याकडे, त्याचं सरबत फार छान होतं. तर आंबट फळांच्या चवीचा आणि या
1: निळ्या
0: रंगाचा वापर करून आपण तऱ्हे तऱ्हेची सरबत तयार करू शकतो.
1: पण हे मूळ तुम्ही जे म्हणालात की निळ्या रंगाचं पाणी छान तयार होतं ते कशा पद्धतीने?
0: सांगते तुम्हाला. ताज्या फुलांचं तर म्हणजे फारच छानच होतं, पण ही फुलं सुकवून ठेवली तरी ती स्टोअर पण करून ठेवता येतात कारण त्याचा एक सीझन असतो तेव्हा भरपूरच फुलं येतात.
1: हो.
0: आणि आपल्याला प्रत्यक्ष सरबत करायला एक ग्लास सरबत करायला 3-4 फुलं पुष्कळ होतात. अगदी खूपच त्याचा छान रंग येतो. तर ती देठ काढून आपण ग्लासमध्ये ठेवली आणि वरून उकळतं पाणी घालायचं. जरासा म्हणजे कल्पना वाईट वाटू शकते पण त्याचा अंतिम रिझल्ट फार चांगला आहे की त्याचा काही क्षणातच रंग येतो.
1: बर.
0: अतिशय सुंदर निळा रंग आपल्याला त्याच्यापासून मिळतो आणि हा निळा रंग आपण बाटलीमध्ये भरून एक त्याचं शेल्फ लाईफ चांगलं महिनाभर आहे म्हणजे फ्रीजमध्ये आपण साठवून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याकडे किती पार्टी आहे तर आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय. म्हणजे आम्ही ते सरबत पार्टीच करतो वेगवेगळ्या रंगाची नॅचरल सरबत प्यायची. तर हा जो रंग निघालेला आहे तो फुलं गाळून बाजूला करायची आहेत आणि हा रंग स्टोअर करू शकतो किंवा लगेच तुम्ही वापरू शकता.
1: त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला तसं लिंबू पिळून वगैरे लिंबाचं.
0: हा. आणि लिंबू पिळल्यावर एक जादुई रंग त्याला जांभळा रंग येतो.
1: अरे वा,
0: फारच सुंदर जांभळा रंग तो येतो. आणि तुम्ही तेच पाणी बर्फाच्या क्यूब्सच्या त्या ट्रेमध्ये घातलं तर तुम्हाला निळ्या रंगाचे बर्फ मिळतात.
1: क्या बात आहे. हा, म्हणजे डोळ्यासमोर चित्र आलं.
0: हो, फार सुंदर. तर ते निळे गोळे आपण बर्फात
1: किंवा आपण अगदी साधं लिंबाचं पांढऱ्या सरबतात जरी ते घातले
0: हा किती आणि त्याच्यात ते सुरुवातीला निळे आणि मग ते विरघळल्यावरती जांभळा रंग येतो आणि ते फार सुंदर दिसतं.
1: आणि तुम्ही म्हणाला तसं की जरी त्याला चव नसली तरी त्याच्यामध्ये औषधी गुण आहे.
0: हो, भरपूर. अतिशय औषधी आहे म्हणून तर ते म्हणजे जगभरामध्ये इतकं लोकप्रिय आहे. आणि म्हणजे 100 ग्रॅम फुलांचं पाकिट आपण जर विकत ऑनलाइन मागवलं तर ते 400 ते 600 रुपये इतकं त्याची किंमत आहे.
1: खरंच आपल्या पर्सात किती खजिना आहे.
0: आणि म्हणजे आपण मल्टी उपयोग करू शकतो त्याचा की देवालाही व्हायची आणि दुसऱ्या दिवशी ती बाजूला काढून घ्यायची.
1: खरंय.
0: आणि त्याचा वापर आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: या गोकर्णाच्या फुलांचा रंग आहे ना तो रंग तुम्ही धिरड्यामध्ये घालू शकता. तुम्ही जर तांदळाचं धिरडं करायचंय तर या निळ्या रंगामध्ये करा. किंवा मोदकाच्या पांढऱ्याच्या मध्ये घाला किंवा तांदळाची खीर काही जण करतात.

0: हा रंग घालू शकता, निळ्या रंगाची खीर होईल.
1: बर,
0: त्याच्यानंतर ही फुलं केक वरती तुम्ही ठेवू शकता, किंवा म्हणजे भाज्या करताना, म्हणजे आता बटाट्याची भाजी केलेली आहे आपण, तर काहीतरी एक गंमत आणायला त्याच्यात तुम्ही भाजी फुलं घालू शकता, किंवा कोणत्याही भाजीमध्ये स्मूदीमध्ये तुम्ही फुलं घालू शकता. म्हणजे ती पोटात घेण्यासाठी आपण वेगवेगळे सरबतच प्यायला पाहिजे असं काही नाही, तर सुपामध्ये घालू शकता.
1: म्हणजे एक कलर पण आणि पौष्टिकता वाढवणं, दोन्ही गोष्टी आपण ह्याच्यात करू शकतो.
0: अगदीच, म्हणजे ते पांढऱ्या रंगाचं आपण ह्याचं सूप करतो ना मक्याचं, तर त्याच्यामध्येही फुलांचा म्हणजे रंगाचा ड्रॉप घालून बघा, फार सुंदर रंग,
1: सुंदर कल्पना आहे.
0: म्हणजे आपल्याकडे अन्न प्रेझेंट करताना किंवा खायला घालताना किंवा डेझर्ट्स मध्ये तुम्ही घालू शकता.
1: ओके,
0: तर त्यावेळेला ती बरीच फुलांनी सजवलेली डेझर्ट्स जर आपल्या म्हणजे समोर आली, किंवा आईस्क्रीम तुम्ही म्हणजे हा रंग जर व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये घातला, तर निळ्या रंगाचं तुम्ही आईस्क्रीम मुलांना देऊ शकाल.
1: मस्त,
0: हा इतका सुंदर निळा रंग येतो.
1: खरं,
0: कारण तो ओरिजिनल निळा रंग तसाच राहतो आईस्क्रीम मध्ये वापरताना, कारण तिथे आंबट गोष्टीशी त्याचं हे येत नाही.
1: बरोबर, छान. पण मग त्याला दुधाला काही प्रॉब्लेम येत नाही?
0: काही नाहीये.
1: म्हणजे
0: आपण, किंवा मग तुम्ही आईस्क्रीम करायच्या वेळेला सगळं तयार आहे, तर ते मिश्रण गार झाले, तर त्यावेळेला हा कॉन्सन्ट्रेटेड रंग तुम्ही घालू शकता.
1: नुसता तुम्ही घातला तरी चालू शकतं,
0: आणि पुढे सेट करायला ठेवू शकता.
1: आता हे गोकर्णाचं झालं, दुसरं आणि असं कुठलं फुल आहे?
0: जास्वंदी.
1: बर,
0: जे आपल्या घरामध्ये आपण उगवून आणू शकतो. म्हणजे एखादं जास्वंदाचं फुल आले, ते मी आज देवाला घातले, आणि दुसऱ्या दिवशी मी त्यातलं पूकेसर आणि देठ काढून टाकलेत, त्याच्या चार बाकळ्या त्या मी ग्लासमध्ये घालते, गरम पाणी त्याच्यात घालते, आणि सुंदर किरमिजी रंग त्याला येतो.
1: वा,
0: हा फार सुंदर रंग असतो तो. आता मी सांगितलं त्याचप्रमाणे वापरायचा, त्यात लिंबू पिळलं की लाल भडक रंग रक्तासारखा सुंदर रंग येतो.
1: बरोबर, म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही गोकर्णाचं पाणी सांगितलं त्या पद्धतीनं हे जास्वंदीचं पाणी आपण यूज करू शकतो,
0: आणि मग लिंबू वापरून त्याचं सरबत करू शकता. आवळा वापरला ना मी, तर आवळ्याचाच डायरेक्ट रस काढून ठेवलेला असतो, तर तो रस जर वापरला तर ह्यांचे फार सुंदर रंग मिळतात, म्हणजे पेस्टल शेड्स मिळतात आपल्याला.
1: ओके,
0: लिंबामुळे आपल्याला थोड्याशा नॉर्मल शेड्स मिळतात, पण असं रंगांचं व्हेरिएशन करून आपण सरबत सर्व करू शकतो.
1: किती छान,
0: हो फारच देखणी होतात. किंवा हे नुसतंच पिऊन घेतलं तरी चालतं. हा, म्हणजे वेगवेगळ्या कॉस्मेटिक्स मध्ये ते घातलेलं आपण ते चेहऱ्यावरती किंवा त्वचेवर लावण्यापेक्षा पोटात घेतलं, हा, तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो. अशी देठ आणि पूकेसर काढून ठेवला तर ती फुलं पण 3 दिवसात चांगली सुकतात. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवणूक त्याची करून ठेवतो,
1: करून ठेवू शकतो. म्हणजे ही जी फुलं आहेत याची साठवणूक करून ठेवल्यामुळे आपण पुढे कधीही
0: वापरू शकतो. पळसाची फुलं तशी आपण साठवून ठेवू शकतो, त्याचा फार देखणा पिवळा रंग इतका छान येतो.
1: याच पद्धतीनं गरम पाणी घालून,
0: पद्धत हीच आहे.
1: बर,
0: हा, फक्त तुमच्याकडे फुलं पाहिजेत. ताजी फुलं असतील तर उत्तम, सुकवून ठेवली असतील तरी फार. तर काय, ताजी फुलांचं काम 2-3 फुलांमध्ये होत असेल तर 5-6 फुलं लागतील.
1: ओके, पण याचा पिवळा रंग,
0: हो, आणि गुणधर्मामध्ये काही फरक नसतो.
1: म्हणजे थोडक्यात बघितलं तर आपण निळा, लाल आणि पिवळा हे 3 रंग म्हणजे नैसर्गिक रंग अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करून आपण आपल्या आहारात वापरू शकतो.
0: हो, तसं म्हणजे मिठाचा पण तुम्ही रंग वापरू शकता.
1: हो,
0: तेरड्याचा गुलाबी.
1: बर,
0: म्हणजे तुमच्याकडे जर गुलाबी रंगाचा तेरडा असेल, डार्क गुलाबी,
1: बर,
0: तर त्याचा पण असाच पद्धतीने तुम्ही रंग वापरू शकता.
1: ओके,
0: आणि आहारात त्याचं सरबत पिऊ शकता.
1: बर,
0: नुसतं प्या. त्या पाण्यामध्ये जरास जिऱ्याची पावडर घातली, किंवा मी काय करते, मी वेगवेगळ्या मसाल्यांचंच पाणी तयार करते.
1: बर,
0: ते ह्या पाण्यात मिसळते, त्याला एक चव येते. पण साखर, म्हणजे डायबिटीस असणाऱ्या लोकांचा असा प्रश्न असतो की मग आम्हाला ते कसं मिळणार.
1: बरोबर,
0: पण मग ते तुम्ही तसंच पिऊ शकता, वेगवेगळे फ्लेवर्स त्याला तुम्ही द्या. जसं की धणे, जिरे, दालचिनी, लवंग, चक्रीफूल, त्याचा पण एक छान वासही येतो.
1: बर,
0: आणि फ्लेवर चांगला येऊ शकतो आपल्याला. सैंधव मीठ घाला.
1: बर,
0: लिंबू पिळू शकता.
1: म्हणजे हे सगळं तुम्ही जे पदार्थ सांगितले त्याचं एक लिक्विड तयार करून त्याचा तुम्ही ह्याला फ्लेवर, म्हणजे कलर आणि इकडं फ्लेवर,
0: कलर थोडा कमी होऊ शकतो, पण अंतिमतः आपल्याला त्याचे गुणधर्म मिळणार आहेत.
1: बरोबर,
0: त्याला काही वास नसतो, त्यामुळे ते मी रंगीत पाणी पिऊन घेते, त्यामुळे त्याचे फायदे आपल्याला मिळत राहतात. तुम्ही प्रत्येक वेळेला सरबत केलं पाहिजे असं काही
1: नाही. पुढची आणखी काही रेसिपी आहे?
0: आपण गुलाबाचं सरबत आपण तसं करू शकतो.
1: बर,
0: गुलाबाची म्हणजे गुलकंद

0: ज्या गुलाबाचा केला जातो देशी गुलाब, त्याला फार सुंदर वास असतो, तोच वापरावा. कारण त्याला फ्लेवर फार असतो. गुलाबाचा रंग इतका येत नाही म्हणजे पाण्यात घालून, पण त्याचा सुंदर अरोमॅटिक थंडावा आपल्याला मिळतो.
1: आपण असं म्हणूया की मगाचा जास्वंदीचा रंग आणि गुलाबाचा,
0: करेक्ट, असे परमुटेशन कॉम्बिनेशन तुम्ही अगदी करू शकतो. मोगऱ्याची फुलं पाण्यात घालून ठेवली
1: फ्लेवर,
0: हा, 15-20 मिनिटात त्याला फार सुंदर वास यायला लागतो. माठातही टाकली जातात, पण ती फार वेळ ठेवू नये, नाहीतर मग ती कडवट होतात. ते पाणी आपण वेगवेगळे हे रंग वापरू, फळ कुठलं तरी आंबट वापरू, कैरीचा रस किंवा किस, त्याचं पाणी पण तुम्ही वापरू शकता. म्हणजे कैरी, लिंबू, आवळा, स्टार फ्रूट, त्याचा पांढऱ्याच रंगाचा ज्यूस निघतो. त्याचं तुम्ही रस काढून ठेवला आणि मीठ साखर घालून जर रस काढून तुम्ही जर बाटलीत भरून ठेवला तर महिनाभर त्या रसाचा वापर तुम्ही करू शकता आणि सरबत बनवू शकता. हा, म्हणजे हा त्याच्या फळाचा उपयोग झाला.
1: ही वेगवेगळ्या फुलांची सरबत आपण आता बघितली, आणखी कुठल्या पद्धतीने या फुलांचा वापर केला जाऊ शकतो?
0: आपल्याकडे भरपूर प्रमाणात ऊन असतं आणि ऊन असल्यामुळेच भरपूर प्रमाणात आपल्याकडे फुलं उगवून येतात.
1: बर,
0: तर ही जी गुलाबाची फुलं आहेत ताजी, त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत फक्त.
1: बर,
0: आणि खडीसाखर काचेच्या बरणीमध्ये खडीसाखर पाकळ्या, खडीसाखर पाकळ्या असे थर देत
1: द्यायचे
0: आणि उन्हात ती बरणी नेऊन ठेवायची.
1: बर,
0: आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे दोनच फुलं आली, मग त्याचा मी कसा गुलकंद करू? ठीक आहे, आज दोन फुलं आली आहेत, तेवढंच ठेवा.
1: बर,
0: परवाच्याला अजून एकच फुल आलंय, परत त्याच्या
1: लेअर घालत राहा.
0: हा, म्हणजे मी तर ती बरणी ती गच्चीवरच ठेवलेली असते. फूल आलंय का मग मी साखर थोडीशी घेऊन जाते आणि ते करत राहते.
1: म्हणजे ते लेअर घालत गेलं की तयार
0: तयार होतं. अगदी अगदी,
1: म्हणजे अगदी घरच्या घरी सुंदर असा हा गुलकंद हो, आणि गॅसची सुद्धा आवश्यकता नाही.
0: नाही नाही, अगदी,
1: किती सुंदर.
0: म्हणजे आपल्याकडे ती पद्धत आहे वाळवण, नाही का आपण घालत. तुम्हाला वाळवणावरून मला आठवलं की हे रंग तुम्ही पापड्यांमध्ये कुरड्यांमध्ये घाला.
1: हो, मग अशी सांगितलेलं आहे.
0: फार सुंदर रंग पापड्यांना येतो, कारण मी हे प्रयोग केलेत. थोडे फेंट येतात
1: खरं,
0: पण रंग मात्र येतात,
1: येतो. पुन्हा अपायकारक काहीच नाही,
0: अजिबात नाही, बिंदास.
1: मिळालं तर त्यातनं चांगली पौष्टिक मूल्यच मिळतील आपल्याला.
0: पण हा, नॅचरल कलर.
1: बरोबर.
0: हा, काही काही फुलं आहेत ना ती खाण्याच्या योग्य असतात.
1: बर,
0: आपल्याकडे ती फारशी येत नाहीत, पण गुलाबाची फुलांच्या पाकळ्या बघा, मिठाईवरती
1: हो
0: घातलेल्या असतात, किंवा गुलाबजाम मध्ये घालतात, बासुंदी मध्ये घालतात, रबडीवर घालतात.
1: बर,
0: म्हणजे ती सुकवून ठेवलेली आपण अशा प्रकारे सजावट
1: म्हणून वापरू शकतो,
0: म्हणून आपण घालू शकतो.
1: बरोबर.
0: केकवर पण घालतात. म्हणजे आता असं आहे की डायंथस, व्हायोला, कॅलेंडुला, पॅन्सी ही जी फुलं आहेत ना ती सगळी इडिबल आहेत.
1: बर,
0: म्हणजे खाण्यासारखी आहेत. तर ती केक वरती घालतात, ब्रेड वरती लावतात.
1: बर,
0: त्याची नावं इंग्लिश आहेत, त्याची मराठी नावं मला माहितीच नाहीयेत. म्हणजे डायंथस आपल्याकडे येतात ती.
1: बर,
0: पण ती खाण्यासारखी आहेत फुलं. झेंडूची फुलं पण तुम्ही अशा तऱ्हेने वापरू शकता. म्हणजे झेंडूचं तुम्हाला माहित असेल की पाकळ्या म्हणजेच त्याचं बी असतं खाली, त्याला काळा एक रंगाचा छोटीशी काडी असते प्रत्येक पाकळीला.
1: बरोबर.
0: तर त्या तुम्ही कुंडीत घातल्यावरती जी रोपं उगवून येतील ना, त्या रोपांची फुलं तुम्ही खाऊ शकता. म्हणजे त्याचा पाणी पण वापरून तुम्ही सरबत करू शकता.
1: ओके,
0: त्याचा पण सुंदर
1: रंग येतो.
0: हा, असा छान केशरी रंग इतका सुंदर येतो. तर त्या रंगाचा वापर तुम्ही बिर्याणीसाठी पण करू शकता. साखर भात, नारळी भात, केशर नसेल तर ते तुम्ही करू शकता. तुम्ही पारिजातकाच्या फुलांचा देठ वापरू शकता.
1: बरोबर. केशरी रंग,
0: केशरी रंग येण्यासाठी अगदी फार सुंदर रंग आहे त्याचा. रंगांची जी लयलूट आपल्या आजूबाजूला आहे तर ती आहारात आपण
1: नक्कीच वापरू शकतो.
0: आता जाता जाता तुम्हाला सांगते, आंबाडीची जी आपण भाजी लावतो तर त्याला सुंदर फुलं येतात.
1: बर,
0: भडक एकदम किरमिजी रंगाची.
1: बर,
0: आणि ती अतिशय आंबट असतात चवीला.
1: हो हो.
0: आणि त्याची चटणी छान होते, त्याचं सरबत छान होतं. रंग त्याचा इतका देखणा असतो त्या आंबाडीच्या फुलांचा. किंवा ही जी आंबाडीची स्पेशली फुलं आहेत ना, त्याची चटणी आपण करू शकतो.
1: बर,
0: म्हणजे ती वाटू शकतो, ते वाटून त्याच्यात तुम्ही पाणी घालून तो जाड पातळ रंग पण त्याच्यात करू शकता.
1: बर बर बर.
0: आणि ह्याचे क्यूब्स करून ठेवले की सरबतांमध्ये ते फार छान लागतात.
1: त्याच्यात थोडासा आंबट फ्लेवर
0: असतोच. मोईतो फार छान, अलीकडे मुलांना मोईतो फार आवडतं सगळ्या.
1: हो, हो.
0: तर असे हे जे रंग वापरून जर तुम्ही पाण्याऐवजी सोडा घालायचा आहे म्हणजे सरबत तयार करताना रंग आपण पाण्यातच एक्स्ट्रॅक्ट त्याचं काढून घ्यायचं.

0: पण त्या बनवताना त्यात सोडा आणि भरपूर पुदिना आणि बर्फ घातला की घरच्या घरी आपण वेगवेगळी मॉकटेल्स मुलांना देऊ शकतो.
1: खरं म्हणजे सध्या क्रेज आहे,
0: क्रेज.
1: हा, साधा सोपं आहे, फक्त आपण नैसर्गिक रंग जे मगाशी आपण सांगितले त्याचा वापर करून छान करू शकतो.
0: म्हणजे अननसाचा रस असेल तर त्याच्यावरती हा गोकर्णाचा निळा रंग हळूहळू हळूहळू घालत गेलं बारीक धार, तर आपल्याला दोन वेगवेगळे रंग ग्लासात दिसू शकतात.
1: किती सुंदर.
0: हा, म्हणजे मॉकटेल्स वेगवेगळी
1: करू शकतो.
0: हा, आणि हेल्दी.
1: आणखी अशा कुठल्या वनस्पती आहेत त्या ज्याचा वापर वेगळ्या पद्धतीनं आपण आहारात करू शकतो?
0: त्याच्यामध्ये फार महत्वाची वनस्पती आहे कडुनिंब.
1: बर.
0: म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण गुढीपाडव्याला ते एक बाळ कडूच पाजलं जातं की आपल्याला सगळ्या प्रकारच्या चवी आणि कडू गोड गिळता यायला पाहिजेत आयुष्यात, म्हणून आपल्याला ते त्याची चटणी आपण करतो. त्याच्यात आपण गुळ जिरे वगैरे घालतो किंवा म्हणजे आंबटपणासाठी आपण त्यावेळेला कैरी अवेलेबल असते, कैरी वगैरे घालतो. तसंच कैरी आणि गुळ आणि जिरे पावडर वापरून आपण कडुलिंबाच्या फुलांचं सरबत करू शकतो.
1: बर.
0: ते अतिशय थंडावा देणार आहे सरबत.
1: बर बर.
0: अर्धी वाटी फुलं कडुलिंबाची आणि 3 ग्लास पाणी, थोडा गुळ आणि कैरी किसूद आणि 1/2 टीस्पून मिरपूड आणि आल्याचा किस.
1: बर.
0: आणि थोडस मीठ. हे सगळं पाण्यात गुळ विरघळवून घ्यायचं आणि हे सगळे साहित्य त्याच्यात घालायचंय. हे थोडा वेळ जर ती फुलं भिजत घातली ना तर ते पाणी आपल्याला वापरता येतं. फुलं चांगली कुसकरून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये.
1: बर बर बर.
0: आणि त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो या सगळ्या मिश्रणामध्ये घातला की अतिशय सुंदर कडुलिंबाचं सरबत तयार होत. चरबी वेगानं कमी होते या सरबतामुळे आणि चयापचय क्रिया वाढते, पचन फार चांगलं होतं. म्हणजे अगदी कडू ती नसतात, म्हणजे पानं इतकी, म्हणजे त्याचा एक वेगळाच फ्लेवर असतो. काही आंबट फळं वापरून त्याच्या बरोबर त्याचं कॉम्बिनेशन केलं.
1: खरं तर पदार्थ वेगवेगळे आपण करतच असतो पण हे वेगळ्या पद्धतीचे वेगळे पदार्थ असं आपण म्हणूयात. तुम्ही मगाशी म्हणालात की फुलांबरोबर पानांचा सुद्धा काही ठिकाणी वापर केला जाऊ शकतो, तर तसं
0: म्हणजे अशा अनेकानेक वनस्पती आहेत की ज्या आपल्या आहारात असायला पाहिजे. गणपतीची जी 21 आपण पत्री असते की नाही,
1: हो,
0: एक ऊर्जा पेय तयार करू शकतो. धोत्रा, केवडा, रुई असं हे सोडलं, दुर्वांचा रस तर आपल्याकडे म्हणजे घेतलाच जातो पोटात. आघाडा, मरवा, तुळस, बेल, जाई, जुई, पारिजातक, शमी, पिंपळ, त्याच्यानंतर अर्जुन, आंबा. कण्हेराचं घेऊ शकत नाही आपण, ते देवाला भाऊ शकतो, पण त्याच्यातनं चिकट ज्याच्यातनं द्रव येतो ती पानं आपण आहारात घ्यायची नाही. मधुमालती, बोर, हादगा, डाळिंब आणि गोकर्ण आणि माका हे तर आम्ही घेतोच, शिवाय वेगवेगळ्या म्हणजे आंबा, पेरू, डाळिंब ज्याची रस निघू शकेल अशी चांगला फ्लेवर देणारी, थोडासा पालकाची पानं, कोथिंबिरीची पानं, म्हणजे हे सगळं आम्ही घेऊन आम्ही रस काढतो.
1: बर.
0: आणि आता तो एक प्रकारचा काढाच झाला ना, न उकळलेला कच्चाच आहे हा रस, कच्चा आहे, मिक्सर मधून काढलेला आहे. याच्यात झेंडू पण आहे. आडुळसा तुमच्या जवळ असेल तर ते तो तुम्ही घालू शकता. पारिजातकाच्या पानांचा वेगवेगळे औषधी उपयोग आपल्याला माहिती आहे. ही जी मी आता नावं घेतली ती सगळी औषधी वनस्पती ह्या आहेतच.
1: बरोबर.
0: त्या सरबताला चव आणण्यासाठी पाणीपुरीचं पाणी आपण जसं करतो तसं करायचं.
1: बर.
0: चिंच, गुळ आणि त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घाला, जिरेपूड घाला आणि पुदिना घाला, अशा तऱ्हेचं ते पाणी ह्या सगळ्या पाण्यात मिक्स केलं आणि थंड सर्व्ह केलं की कोणाला कळतच नाही की आपण काय पितोय. म्हणजे आमच्याकडे तर त्याला आयुर्वेदिक पाणीपुरी म्हणून पण आपण ते खाऊ शकतो असं सगळ्यांना वाटतं.
1: खरंय.
0: आणि आम्ही त्याची पाणीपुरी ते पाणी घालून ते पिऊ पण शकतो. आणि मला आठवत आहे की आम्ही एका कॉलेजमध्ये म्हणजे पत्री काय काय असतात त्याचं एक एक्झिबिशन आम्ही मांडलं होतं, कारण माहितीच पडत नाही. मग आम्ही त्याची झाडं घेऊन गेलो होतो, सगळ्याचा आम्ही डिस्प्ले होता. मग आम्ही हे ऊर्जा पेय सगळ्यांना पाचलं होतं. तर तिथले प्रोफेसर म्हणले आम्हाला नकोय, जरा काढ्यासारखं दिसतंय. तर मग मी त्यांना मुद्दाम आग्रह करून एक घोटभर सर घेऊन बघा. त्यांनी पिल्यावर हळूच त्यांनी पुढचा परत ग्लास पुढे केला की अजून मिळेल का थोडस. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींचा आपण आहाराचा वापर करावा जरूर.
1: म्हणजे असं आपण म्हणूया की निसर्ग भरभरून द्यायला बसलेला आहे, फक्त आपण घ्यायला हवंय असं आहे. आणि त्याचा जितका जास्त

0: पद्धतीनं आपण उपयोग करू शकू. फक्त एक काळजी घ्यायची आहे की ही फुलं जी आहेत ही आपल्या परसदारातली असावीत, कुठलेही रासायनिक त्याच्यावरती कीटकनाशक वगैरे मारलेलं नसावं. सूर्यप्रकाशात उगवलेली झाडं जी आहेत त्या पद्धतीनं तुम्ही ज्या काही पाककृती सांगितल्यात त्या पद्धतीनं आहारामध्ये आपण या फुलांचा वापर नक्की करू शकतो. आणि तुम्ही त्याचा सगळ्याचा अनुभव घेतला आहे,
1: म्हणजे रोजच घेतला, भरभरून वापर करा. आणि माझ्या कुंडीत एकच फूल आलंय किंवा दोनच फुलं आली आहेत तर मग मी कशाला त्याचं काय करू, तर असा अजिबात विचार करू नका. त्यापासून जे मिळणारे गुणधर्म आहेत ते छोटेसे जरी असले तरी तुमच्या शरीराला ते आवश्यक आहेत. त्यामुळे समजा आज माझ्याकडे एकच फूल आलंय जास्वंदीचं तर मी त्याचं पाणी पिणारच आहे, त्याचं सरबत जरी नाही प्यायलं तरी मी त्याचं पाणी पिईन. वेगवेगळ्या पद्धतीने मी ते माझ्या पोटात कसं जाईल ते बघीन. दुसऱ्या दिवशी गोकर्णाची आले असतील, तिसऱ्या दिवशी कदाचित झेंडूची असतील, म्हणजे किंवा आपण साठवून ठेवलेली असतील काही, तर म्हणजे उलट ते फार अभिमानानेच प्यायला पाहिजे. सुंदरशा कपांमध्ये किंवा ग्लासमध्ये ते तुम्ही घेऊन दुपारच्या वेळेला काम बीम झाल्यावरती मुद्दाम ते करून, म्हणजे त्याचं नाव बदला पाहिजे तर हिबिस्कस टी म्हणा किंवा बटरफ्लाय पी टी म्हणा.
0: ओके.
1: आणि हा म्हणजे जरा त्याला एक्झॉटिक हे दिलं की ते जरा छान वाटतं.
0: नक्की.
1: आणि आपल्या मैत्रिणींना पण ते पाजा सगळ्यांना.
0: नक्की.
1: आणि आनंद घ्या.
0: नक्की. आणि त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच नंतर दिसतील.
1: हो हो. म्हणजे म्हणजे हे जे ऊर्जा पेय आहे मगाशी मी बोलले ते जर सातत्याने 21 दिवस घेतलं ना त्वचेवरती ग्लो येतो.
0: खरंच खूप छान वाटलं चित्रा ते तुमच्याशी बोलून. आणि वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आज कळल्या, वेगळ्या प्रकारच्या फुलांपासून करता येणाऱ्या. आणि अगदी सहजपणे ही झाडं आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये. तर सख्यानो नक्की हे सगळे जे पदार्थ सांगितलेले आहेत किंवा या ज्या छोट्या छोट्या रेसिपीज आज चित्राताईंनी सांगितल्या त्या नक्की ट्राय करून बघा. आणि चित्राताई तुम्ही आज आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि छान आम्हाला वेगळ्या रेसिपी सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार.

तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आपण जाणून घेतल्या चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मैत्रिणींनो आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता ऐकूया पाऊस वेळ हा स्वाती पाध्ये यांचा ललितबंध.
1: पाऊस न आवडणारी माणसं क्वचितच असतील. त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला पडणारा पाऊस तर फारच छान वाटतो. उन्हाच्या तीव्र भाजून काढणाऱ्या झाडांनंतर येणारा पाऊस आतून बाहेरून चिंब भिजवत जातो. एखाद्या गृहिणीनं कानाकोपऱ्यातून घर लख करावं तसा पाऊस धावत धावत सगळ्या गल्ली बोळातून मोठ्या रस्त्यांवरून धावत सगळं स्वच्छ आणि चकचकीत करत जातो. सोबतीला कवेत हिरवाई घेऊन येतो. रोजचीच झाडं पानं फुलं ओले ती नाहत असताना माणसाचं खुजेपण जास्तच तीव्रतेनं जाणवतं. झाडाची कितीही निगा राखली तरी एका पावसानं येणारी सर्वांग तजेलदार नवाहळी काही औरच असते. विजेच्या तारांवरून धावत ओळीत जाणारे पावसाचे थेंब आणि मागून येणाऱ्या थेंबांच्या वेगामुळं न मावलेली थेंबांची खाली येणारी ओळ आणि ओळी ओळींच्या तयार झालेल्या सरी असा सलग प्रवास सुरू असतो. मध्येच पावसाची झड कमी झाली की लगेच आडोशाला बसलेल्या चिमण्या छोटे पक्षी साळुंक्या मजेत अंग धुताना दिसतात. पंख फडफडवून त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसतात. भिंतीतून घराघरांच्या मिळेल त्या मोकळ्या जागेतून दगडाविटातून जमेल तिथून हिरवाई जन्म घेताना दिसते. सांदरी कोपऱ्यात जीव धरलेल्या या रानतृणांना किती गोड नाजूक इवलाली पिवळी जांभळी फुलं येतात. डाळीच्या एका दाण्या इतकी लहान फुलं जमेल त्या ताकदीनं आनंदानं डुलत असतात. त्यांच्या आयुष्याच्या एका दिवसाचंही ते सोनं करतात. किती छोटं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलेलं आहे पण तेही देखणेपणानं स्वतःच्या समाधानासाठी समृद्ध जगून दाखवण्याचं कसब यांच्याकडूनच शिकलं पाहिजे. पाण्याच्या डबक्यातून बुचूक बुचूक आवाज करत चालत जायचं आणि स्वतःचं वय विसरायचं. शाळेला जाताना आणि शाळेतून येताना तर पावसाला अचूक समजतं. दिवसभर भिजलेलं दप्तर कपडे सांभाळत शाळेत बसायचं आणि संध्याकाळी पुन्हा येताना जोरदार पावसाची गाठ ठरलेलीच. शाळेत परत येताना जमेल तितक्या डबक्यात पाय नाचवायचे, उड्या मारायच्या, मोठ्या वाहनांनी उडवलेल्या कारंजात नखशिकांत भिजायचं, घरात पोचल्या पोचल्या आजी ताबास घ्यायची. त्या छोट्या वयातही खूप मोठे केस होते त्यामुळं पुरं डोकं आजीच्या स्वाधीन करायला लागायचं. तिच्या मांडीवर डोकं घुसळवत तिचा मऊ रेशमी हात गालावरून अंगावरून इतका छान फेरायचा की पाऊस जास्तच उबदार वाटायचा. दारातून आत येतानाच गरमागरम कांदेपोहे भजी असे मस्त खमंग वास भूक लागल्याची जाणीव करून द्यायचे. काही वेळा मला असंही आठवते की माझा काका पाऊस लागू नये म्हणून पाटकुळीला घेऊन शाळेपासून यायचा. घर आलं तरी आमची स्वारी काही खाली उतरायची नाही आणि साखरेच्या पोत्याला कसलं आलंय ओझ म्हणत प्रेमानं गालगुच्छा घ्यायचा. पाऊस यायचा तो असा दुथडी भरून प्रेम घेऊन यायचा. खूप पाऊस पडायला लागला की आजी म्हणायची, लाडोबा आज जरा पाऊस जास्तच लागलाय, घ्या जरा घरातच विश्रांती, शाळा जाईल वाहून आणि पंचायत होईल. मलाही आपली शाळा नक्की वाहणार वाटायचं. छोट्या होड्या, शीळवाल्या होड्या, बंब बोट किती प्रकार करायचे आणि या सगळ्या सोडलेल्या कागदी बोटी दूरवर जाताना पाहत राहायचं. त्या चिमुकल्या वयात नेहमी वाटायचं एकट्याच कुठं बरं जातील या. पावसाळा येतो तो बालपण आणि आठवणी घेऊनच. भिजलेल्या मनाच्या आठवणी किती प्रेमळ आणि उबदार असतात. त्यावेळच्या आठवणीतली माणसंही आता दूर गेलेली असतात पण नुसत्या आठवणीनंही चिंब चिंब व्हायला होतं. तिन्ही सांजेला मला सगळी माणसं घरातच असायला हवीत असं वाटायचं. माझ्या खूप लहानपणची ही गोष्ट आहे. त्या काळी आजच्यासारखं कामानं आणि उद्योगानं माणसाला खाऊन टाकलेलं नव्हतं त्यामुळं कुटुंब चांगलंच घट्ट बांधलेलं असायचं. आम्ही शाळेतून यायच्या वेळी माझी आजी बहुधा कुठे जायची नाही. एक दिवस नेमकी काही कारणांना आजी बाहेर गेली होती.

आम्ही घरात आलो तर आजी नाही. नेमका पाऊस अगदी भरून आलेला होता. बाहेर गेलेली आजी पावसात अडकली. ढग फुटी झाल्यासारखा पाऊस बदाबदा कोसळत होता. थांबायचं सोडा, साधं कमी व्हायचंही पाऊस नाव घेईना. खूप वेळ झाला ती काही येईना आणि मलाही चैन पडेना. बरं शोधणार तरी कुठं, कोणत्या रस्त्यानं गेली आहे, कुठं गेली आहे काहीच माहीत नाही. पाऊस वाढतच होता आणि त्याचबरोबर घरातल्यांची तिच्यासाठीची काळजीही. बराच वेळ गेला, पाऊस काही कमी होईना. आता मात्र सगळ्यांचीच सहनशक्ती संपली. आत्तासारखे मोबाईल फोन हेही नव्हतं तेव्हा, म्हणजे ती आम्हाला कळवूही शकत नव्हती. त्यामुळे वाढणारी बेचैनी हैराण करणारी होती. मी तरी तिच्या आठवणीनं रडत होते आणि सारखी सगळ्यांना भुणभुण करत

0: कुठं गेली आहे काहीच माहीत नाही. पाऊस वाढतच होता आणि त्याचबरोबर घरातल्यांची तिच्यासाठीची काळजीही. बराच वेळ गेला, पाऊस काही कमी होईना. आता मात्र सगळ्यांचीच सहनशक्ती संपली. आत्तासारखे मोबाईल फोन हेही नव्हतं तेव्हा, म्हणजे ती आम्हाला कळवूही शकत नव्हती. त्यामुळं वाढणारी बेचैनी हैराण करणारी होती. मी तरी तिच्या आठवणीनं रडत होते आणि सारखी सगळ्यांना भुणभुण करत होते, आपण तिला शोधायला जाऊया. आमच्या घरी कोणतंच वाहन नव्हतं. रस्त्यावरही किरकोळ रहदारी होती, तीही थांबलेली होती. रस्त्यात इतकं पाणी साचलेलं होतं की पाऊलही पुढे टाकणं शक्य नव्हतं आणि आता तिची वाट पाहणं हेही अशक्यच होतं. माझी आई आम्हाला घरात बसवून तिला शोधायला बाहेर निघाली. एवढ्या मोठ्या पावसात छत्रीनं काय आडोसा होणार, पण तितकंच समाधान. आई जाऊन आजीला आणेल इतकाच गाढ विश्वास. आईनं दारातून पाऊल बाहेर ठेवलं आणि अक्षरशः निथळणारी माझी आजी दारात उभी राहिली. मी थेट पळत जाऊन तिला घट्ट मिठी मारली. तिनं तिचा ओचा घट्ट पिळून माझ्या तोंडावरून फिरवला आणि तिचे हात पाठीवरून फिरायला लागले. पावसाच्या गार पाण्याबरोबर तिचे गरम गरम अश्रूही त्यात मिसळत होते. सगळ्यांची आई ही हिरकणीच असते. घरातल्यांच्या काळजीनं ती माऊली अंधारात चाचपडत घरात येऊन पोचली होती. फोनही तुरळक असलेल्या त्या काळात हे सोपं नव्हतं. हां, पण तेव्हा एक मात्र होतं, न बोलता न सांगता दुसऱ्या माणसाचं मन स्वच्छ वाचता येत होतं. दुसऱ्याबद्दल वाटणारी काळजी टेक केअर म्हणून सांगावी लागत नव्हती. आजही खूप पाऊस पडायला लागला की सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि आतून भरून आलेलं आभाळही गच्च होत कोसळायला लागतं. तोंडावरून फिरलेला तिच्या ओच्याचा स्पर्श आणि कढत अश्रू आजही उबदार करतात. आणि कितीही वाट पाहून आता परत न येणारी ती याचं वास्तव मन कातरत जातं. गच्च भरलेलं आभाळ, झाकोळलेला आणि सगळीकडे पसरलेला कुंद उदासपणा आणि या सगळ्यामुळं आतून दाटून येणारा गहिवर, असं काहीसं पावसाचं असतं. दिवसा पडणारा पाऊस वेगवेगळ्या रंगांचा असतो, वेगवेगळ्या मूडचा असतो, वेगवेगळ्या कालखंडाचाही असतो. म्हणजे बालपणातला असतो, तारुण्यातला असतो, रोमॅन्टिक असतो, एका छत्रीतला मिळून जायचा असतो आणि छत्री उडून गेलेलाही असतो. हळूवार स्पर्शाचा असतो, अलगद ओला स्पर्श करणारा असतो, थंड हवेतला उबदार स्पर्शाचा असतो, मोत्यासारखा अलवार घरंगळत येणारा असतो, थेंबा थेंबाची तहान भागवणारा असतो, मोरपिसासारखा मऊ अलगद स्पर्श करणारा असतो, धुवादार धुवून काढणारा असतो, दे दणादण पिटणारा सुद्धा असतो. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, जीव झाला कासावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास. पाऊस आला तरी कासावीस करणारा आणि गेला तरी कासावीस करणारा असतो, हे मात्र नक्की. भिजता आलं तर भिजायचा आणि नाही जमलं तर आडोशाला उभं राहून पोटभर प्यायचा तो पाऊस. पाऊस असतो गच्च आठवणींनी भरलेला. पाऊस असतो समृद्ध आठवणींची रेलसेल असणारा. दाटीवाटीनं उभारलेल्या आठवणीतली एक आठवण जरी आठवली तरी पुन्हा घट्ट विणींचा मोठा गोफ म्हणजे पाऊस.
1: वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण स्वाती पाध्ये यांचा ललितबंध ऐकला, पाऊस वेळ.

तर श्रोते हो, आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तेव्हा ऐश्वर्याचा नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: तर उद्याच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आणि बुद्धिबळाच्या पटावर, यामध्ये भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत। बरे तर मैत्रिणींनो, श्रोते हो, जाता जाता तर कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते। नमस्कार। वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोते हो, दुपारचे 1 वाजता थोड्या

0: राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारने सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या संदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली.
1: शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7 खासदाराचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे. हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील. महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात, असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशाप्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील.
0: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोचतील. आपल्या दौऱ्यात त्या मोल्दोवाच्या अध्यक्ष माईसा सांदू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या इतर नेत्यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती येत्या मंगळवारी नॉर्थ मॅसेडोनिया इथं पोचतील. यावेळी त्या नॉर्थ मॅसेडोनियाच्या अध्यक्ष गोर्डाना सिल्जानोवस्का दाउकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच प्रधानमंत्री क्रिस्टिजान मिकोस्कोस्की आणि इतर नेत्यांची भेट घेतील. राष्ट्रपती मुर्मू भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार मंचाला संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू येत्या गुरुवारी रोमानिया इथं पोचतील. यावेळी त्या रोमानियाचे अध्यक्ष निकुशोर दान, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझान आणि इतर नेत्यांची भेट घेतील. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू भारत रोमानिया व्यापार मंचाला संबोधित करतील आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. राष्ट्रपती मुर्मू यांची 3 देशांची अधिकृत भेट ही या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच पूर्व युरोपीय क्षेत्राशी संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत झांजिबार आणि टंझानियाचे अध्यक्ष डॉ हुसैन अली एमविनी यांची भेट घेतली. उच्च शिक्षण, क्षमता विकास, पाणीपुरवठा, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर क्षेत्रांमध्ये भारत आणि टंझानिया यांच्यातलं सहकार्य वाढवण्यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टवर दिली. पनामाचे परराष्ट्र मंत्री जेवियर इडुआर्डो मार्टिनेझचा वास्केज भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते आज सकाळी नवी दिल्लीत पोचले. ते उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील.

येत्या बुधवारी ते बंदरी जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही भेट घेणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवताना त्यांचे शारीरिक आरोग्यविषयक सर्व निकष स्थिर होते. यानंतरही रुग्णालयानं त्यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलंय. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. तसंच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहेत असं रुग्णालयानं म्हटलंय. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिराच्या विश्वस्त मंडळानं जाहीर कराव्यात, यामुळे त्याचा वापर कसा झाला याची माहिती मिळेल असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं. या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्षपाती चौकशी व्हावी अशी अपेक्षा असल्याचं यात म्हटलंय. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य ठरली. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. भारत आणि इंग्लंड संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठी रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा पराभव करून इंग्लंडने कांस्यपदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. इराणने जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर नव्यानं हवाई हल्ले सुरू केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याची माहिती आज कुवेतच्या सूत्रांनी दिली. या हल्ल्यानंतर हवाई सुरक्षा प्रणाली कार्यरत केल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलंय. देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात. फ्लॅश फ्लड सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे रस्ते बंद झालेत. हिमाचल प्रदेशात 20 आणि 21 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन झालं असून 8 जणांचा मृत्यू झालाय, 6 जण बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णव देवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या. पिठोरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर,

मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू अजिंक्य आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

बदन और पाप

आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं

0: कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या संदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली.
1: शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7 हजाराचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे. हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील, महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात, असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशाप्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील.
0: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल ते तितकंच देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोव्हा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोव्हा इथं पोहोचतील. मुर्मू मोल्दोव्हाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीजवळ सावलीपासून विक्रोळीपर्यंतच्या बोगद्याचं काम काल TBM म्हणजेच टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं सुरू झालं. 19 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाईल. भारतातला रेल्वे कॉरिडॉरसाठीचा हा पहिला समुद्राखालचा बोगदा असेल. या प्रकल्पातल्या 19 किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याच्या भागापैकी मुंबईत घणसोलीमध्ये सावली आणि वांद्रे कुर्ला संकुला दरम्यानचा 16 किलोमीटरचा भाग TBMच्या सहाय्यानं खोदला जाईल. पहिल्या TBMनं गेल्या 5 जुलै रोजी विक्रोळीकडून BKCच्या दिशेनं 6 किलोमीटर अंतराचं काम सुरू केलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिर न्यासानं जाहीर कराव्यात असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालयानं म्हटलं आहे. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल ठेवलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. यासोबतच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहे असंही रुग्णालयानं कळवलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. राज्यात विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारसी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय

समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं 2 महिन्यात शासनाला अहवाल सादर करायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात नातेपुते इथं अन्न आणि औषध प्रशासनानं एका आस्थापनेवर काल छापा टाकून 53,000 रुपये किमतीचं 1,384 लिटर बाटलीबंद पाणी आणि आंब्याच्या रसाचा साठा जप्त केला. तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA तक्रार पोर्टल सुरू केल्यापासून आरोग्याला हानिकारक अन्न पदार्थांच्या सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल दिली. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरनं आयोजित केलेल्या अन्न सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे. अरबी समुद्रात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं राज्याच्या किनारपट्टीसाठी पुढचे 24 तास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात नागरिकांनी भरतीच्या वेळी सावधगिरी बाळगावी असं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. या भूकंपामुळे कोणताही मोठा धोका निर्माण होणार नसला तरी मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथा मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून खरीप हंगामातल्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरेल. येत्या 21 जुलै रोजी रायगड पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर तर 22 जुलै रोजी रत्नागिरी रायगड पालघर नाशिक आणि पुणे परिसरात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णोदेवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. हवामान आणि यात्रा मार्गाच्या सुरक्षिततेचा अंदाज घेतल्यावर यात्रा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली. पिथौरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. यात्रेकरूंच्या विविध तुकड्यांना वेगवेगळ्या मुक्कामस्थळी थांबवण्यात आलं आहे. CBSEच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून DigiLocker रिझल्ट पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येतील. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झाल्याचं CBSEनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

हॅलो युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणी कार्यक्रमात मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आषाढी एकादशी भक्ती, समता, सेवा आणि संस्कारांचा उत्सव. शतकानुशतक लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरीची वाट चालतात. ही वारी केवळ धार्मिक परंपरा नाहीये, तर जीवनाला दिशा देणारी संस्कृती आहे. आजच्या धकाधकीच्या तंत्रज्ञान प्रधान युगात सुद्धा अनेक युवक अगदी उत्साहानं वारीत सहभागी होतात. शिस्त, संयम, सहकार्य, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा अशी मूल्य वारीतून हे युवक आत्मसात करतात. तर फ्रेंड्स, आषाढी वारी आजच्या तरुणाईची, यामध्ये आज आपण याच तरुणांच्या नजरेतून ही वारी अनुभवणार आहोत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. कार्यक्रमाची सुरुवात युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांच्या या प्रवचनानं.

नमस्कार युवक माऊली. आषाढी एकादशी जवळ आली की वारकऱ्याला वारीचे वेद लागतात, कारण मानवी जीवनाची अत्यंत आनंदाचा ठेवा म्हणजे वारी आहे. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव सोहळा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो एक परमात्मा सुख सामूहिकरित्या लुटण्याचा आणि वाटण्याचा मार्ग आहे. म्हणून माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी, आणि जर वारीचा परिपूर्ण आनंद लुटायचा असेल तर वारी ही तरुणपणामध्येच केली पाहिजे, कारण संत सांगतात

महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमचे शरीर सदृढ आहे, हात पाय काम करत आहेत, म्हणजेच तुम्ही तरुण आणि धडधाकट आहात, तोपर्यंत तुम्ही स्वतःचे कल्याण स्वतःचे स्वहित करून घेतले पाहिजे आणि तीर्थयात्राही केली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा आनंद उपभोगता येईल। नाहीतर आपलं शरीर साथ देत नाही, गुडघे दुखतात, कंबर दुखते, चालताना थकवा येतो आणि मग आपण वारीला निघालो तर त्या वारीचा आनंद आपल्याला तर नाही घेता येणार। याकरता या वारीचा परिपूर्ण आनंद जर घ्यायचा असेल तर तो तरुणपणामध्ये जोपर्यंत आपल्याला चालता येते बोलता येते तोपर्यंतच घ्यावा। आणि आजचा तरुण ते करताना दिसतोय, तो ट्रेकिंगला ज्या आनंदाने जातोय त्याच आनंदात वारीला सुद्धा येताना दिसतोय। आज फार मोठ्या प्रमाणात तरुणाई या वारीकडे वळालेली दिसते, मग ती सेवाभाव म्हणून असेल, स्वच्छता मोहीम म्हणून असेल, नाहीतर मेडिकल सेवा, वारीमध्ये असणारी समता अनुभवण्याकरता असेल। आज तरुण या वारीकडे वळायला दिसतोय, म्हणून प्रपंच असवा परमार्थ हा तरुण वयातच केला पाहिजे, कारण तरुणच तरुण जाऊ शकतो आणि या तरुणपणामध्ये आपल्याला वारीचा आनंद घ्यायचा आहे। पायी चालणं म्हणजे प्रवास, हृदयानं चालणं म्हणजे यात्रा, आणि पाय हृदय आणि संपूर्ण शरीराचं भान हरपून चालणे म्हणजे वारी। भान हरपून चालण्याकरता त्याचं शरीर तितकं निरोगी सदृढ असलं पाहिजे, कारण ज्याचं शरीर निरोगी चांगलं त्याचं मनही आनंदी असतं। कारण वारीला जायचं तर पांडुरंगाच्या भक्तिरंगात गात नाचत खेळत भक्ती सुखाचा आनंद घेत जायचं असतं। नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया सुख देईल विसावा रे। हा वारकऱ्यांचं जीवन म्हणजे साक्षात भक्तियोग, त्यांचा कठीण प्रवास म्हणजे शारीरिक तप, त्यांची वाणी म्हणजे नामयोग, आणि त्यांचं अंतःकरण म्हणजे साक्षात विठ्ठलाचे मंदिर। त्यामुळे वारकऱ्याला दुसरी साधना करण्याची गरज नाही। पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत। पंढरीची वारी

म्हणजे तपश्चर्या आहे, कारण वारीमध्ये आपोआपच कायिक वाचिक मानसिक साधना होऊन जाते. वारीमध्ये चालल्यामुळं शारीरिक तप होतं. वारीमध्ये चालत असताना पावलो पावली रामकृष्ण हरी मंत्राचा जप, यामुळे वाचिक तप होतं. नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली, आणि मनामध्ये भक्तिभाव विठ्ठल भेटीची ओढ सतत तेच चिंतन, यामुळे मानसिक तप सुद्धा होतं. तुकोबराय म्हणतात, होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फल अवघीच येणे. जप तप यज्ञ याग तीर्थ व्रत ज्ञान ध्यान ही अनेक साधना आहेत, आणि ही कुठलीही साधनं करण्याची इथं गरज नाही, कारण वारी ही जात पात कर्मकांड याच्यातून मुक्त करणारी आहे, आणि वारी सर्वांच्या करता आहे. वारीला सर्वांनी यावं असं संतांनी सांगितलेलं आहे. या रे लहान थोर या ती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाशी. वारीला सर्वांनी आलं पाहिजे आणि या असा संतांचा आग्रह आहे, कारण या वारीमध्ये लहान असू द्या मोठा असो, स्त्री असू द्या पुरुष असू द्या, किंवा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असं कुठलंही बंधन या वारीमध्ये नाही. इथं येण्याचा अधिकार सर्वांना आहे, कारण वारी ही समतेची आहे, वारी आनंदाची आहे, वारी विचारांची आहे, वारी निष्ठेची आहे, वारी श्रद्धेची आहे, नव्हे तर वारी परंपरेची आहे. कारण आषाढी वारी म्हणजे केवळ पंढरपूरकडे निघालेला धार्मिक प्रवास नाही, तर माणूस घडवणारी एक जीवनशाळा आहे. प्रगतीच्या शर्यतीत धावणाऱ्या तरुण पिढीला वारी माणुसकी समता संयम आणि सेवाभावाचे अमूल्य धडे देते. पंढरीची वारी आपल्याला खूप काही शिकवते. फक्त माऊली माऊली, कारण त्या भजनामध्ये सगळ्याचा विसर पडलेला असतो. ना कुणाला मोठेपणाचा अहंकार, ना कुणाला लहानपणाचा संकोच. महाराज म्हणतात.

सतति वैष्णव भाई रे। किंवा पंढरीशी लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका, या प्रवासातून जर समता संयम सेवाभाव माणुसकी निर्माण झाली नाही तर पंढरपूरची वारी अपूर्ण राहते, कारण वारी ही आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते। ऊन वारा पाऊस अनेक अडचणी गैरसोयी असताना सुद्धा अगदी आनंदी जीवन कसं जगावं, म्हणजे आयुष्याशी तडजोड कशी करायची किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये कसं जगायचं कसं राहायचं हे वारीमध्ये शिकता येतं। वारीमध्ये अनेक अडचणी असताना सुद्धा वारी आनंदाची असते, कारण तितला आनंद आनंद ते तिचा मुखिया शिवाचा बहिरे ऐकती कानी रे। आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तुका मने वृद्ध होती तरुणी रे, अशी ही वारी आहे। कारण त्या वारीमध्ये जो आनंद आहे त्याचं कारण वारीमध्ये निष्ठा आहे, वारीमध्ये भक्ती आहे, वारीमध्ये परंपरा आहे आणि वारीमध्ये सेवाभाव आहे। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, आपल्या वाडवडिलांची मिराशी वाडवडिलांचा वसा वारसा आणि परंपरा चालवण्याकरता काही वारकरी वारीला जात असतो, मग तो माऊली ज्ञानोबरायांच्या दिंडी सोहळ्यातून असेल किंवा जगद्गुरु तुकोबरायांच्या दिंडी सोहळ्यातून असेल। आणि भरपूर दिंड्या आहेत संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातून सुद्धा अनेक दिंड्या, प्रत्येक संतांची पालखी सोहळे आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे येत असतात, कारण संपूर्ण जगाला जाता ह्यावा वाटावा अभिमान वाटावा अशा महाराष्ट्र राज्याची संत वाङ्मय साहित्य संस्कृती म्हणजे पंढरीची वारी आहे। आणि आपली संत परंपरा संत साहित्य संत विचार आपली संस्कृती काय आहे आणि ती किती महान आहे हे समजून ती अंगीकारणं ही आज काळाची गरज आहे। वारी आजच्या तरुणांसाठी माणुसकीची जीवनशाळा आहे। वारीत लाखो वारकरी एकत्र चालतात पण कुठेही स्पर्धा नसते, कोणालाही मागं टाकणे

करण्याची धडपड नसते, उलट थकलेल्या वारकऱ्याला आधार देणारे हात असतात, तहानलेल्याला पाणी देणारी माणसं असतात आणि प्रत्येकाला प्रेमानं माऊली म्हणून संबोधणारी संस्कृती असते। हीच वारीची खरी ताकद आहे। वारी माणसाला केवळ भक्ती शिकवत नाही तर समाजाशी जोडून घेण्याची प्रेरणाही देते। वेगवेगळ्या स्वरूपातून आजची पिढी वारीला कनेक्ट आहे, ती कशी आपण बघणार आहोत। विठ्ठल।

रामकृष्ण हरी, पूर्वी वारीला जाण्याकरता बैलगाडी एसटीतून जात, आता बदल असे झाले आहेत, मेडिकल कॅम्प आणि गुगल मॅप घेऊन येणारी तरुण पिढी सुद्धा वाढतीये. आजची तरुण पिढी वारीमध्ये ती वारी प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी किंवा वारीमध्ये आरोग्य शिबिर भरवणारी, हरवलेल्यांना मदत करणारी अशी बनली आहे. अहो, हेच तर आजच्या तरुणाईचं सगळ्यात मोठं योगदान आहे. पूर्वी वारी म्हणजे मी आणि माझा विठ्ठल असा काही समज होता, आता वारी म्हणजे मी, माझा विठ्ठल आणि माझा समाज अशी व्यापकता वाढलेली दिसते. तरुण ही बांधिलकी कशी जपताहेत हे बघूया. वारीत चालताना आपल्याला पाणी आणि सरबताचे स्टॉल दिसतात. असे स्टॉल कॉलेजमधले काही मित्र किंवा आय टी कंपनीतले काही मित्र स्वखर्चाने लावतात बरं का. मेडिकल मदत करणारे डॉक्टर होणारे तरुणच असतात आणि ते फ्री चेकअप करतात, पायाला बँडेज लावतात, छोट्या गरजा ओळखून मदत करणं, पायाची मॉलिश करणं, मोबाईल चार्जिंगचे पॉइंट उभा करणं, अशा पद्धतीनं सेवावारी करताहेत. म्हणजे चालणं आणि सेवावारी दोन्ही एकत्र करतात. कापडी पिशव्या वाटणं, वाटेत पडलेला कचरा उचलणं, तसंच एक वारी एक धाड असे उपक्रम करणं आणि त्यातूनच निसर्ग वाचला तरच पुढच्या पिढीला वारी करता येईल, प्लॅस्टिक मुक्त वारी करणं, ही संकल्पना तरुणांनीच पुढं आणली आहे. तरुण पुढं येत आहेत गर्दीचं नियोजन करण्यासाठी, हरवलेल्या लोकांसाठी हेल्प डिस्क घेऊन विविध ॲप बनवण्याचं काम सुद्धा आजची तरुणाई करते. ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी व्हील चेअर, विश्रांतीचे निवारे उभारण्याचं नियोजन वारीमध्ये सहभागी न होताही ते करताहेत. आणि हा सगळा विचार केला की मला असं वाटतं, आधीची पिढी वारीला जात होती, आजची पिढी वारी करते. वारीमध्ये चालणं ही भक्ती आहे, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. पण वारीतल्या माणसाला पाणी देणं, त्याच्या निवाऱ्याची सोय करणं ही सुद्धा भक्तीच आहे ना. वारीच्या या सामाजिक रूपामध्ये अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत, त्या तरुण पिढीनंच. वारी फक्त पंढरीची पायी यात्रा राहिली नाही, तर महाराष्ट्राच्या परंपरेचा, संस्कृतीचा श्वास आहे. आजची पिढी त्या श्वासाला नवीन लय देते. शेवटी वारी टिकली कारण ती प्रत्येक पिढीबरोबर बदलली. वारी करता कुठलीच मॅनेजमेंट नसते, ना कुणाला फोन, ना कुणाला मॅसेज, तरीही 10-15 लाख वारकरी एकत्र येतात आणि एवढ्यांची खाणं पिणं राहणं आणि शिस्त हे सगळे अगदी व्यवस्थित पार पडतं. हे या वारीचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल.

0: रामकृष्ण हरि।
1: पाऊली चलती पंढरीची वाट।
2: तर फ्रेंड्स, युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांच्या प्रवचनातून वारीचं आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व आपण जाणून घेतलंय. आजच्या युवकांच्या दृष्टीनं

0: वारी म्हणजे नेमकं काय, त्यांना या परंपरेमध्ये नक्की काय भावतं, हेही आज आपण ऐकणार आहोत.
1: पाऊली चालती पंढरीची वाट.
2: नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट योगिता पाटील. पंढरीची वारी, वर्षानुवर्ष चाललेली ही वारी, यात लहान मुलगा पण असतो आणि ज्येष्ठ सुद्धा अगदी आनंदाने सहभागी झालेले असतात. 60 वर्षाचे, 70 वर्षाचे, 80 वर्षाचे आजोबा आपल्या पायात चप्पल असो नसो आनंदाने विठू नामाचा गजर करत धावत असतात. आमच्यासारखी युवा पिढी यापासून लांब कशी राहील? एक खरा खुरा प्रसंग मी आज तुम्हाला सांगणार आहे. पुण्यातले काही इंजिनियर मुलं अशाच या वारीत सामील झाले. वारीतनं चालत होते आणि एक आजीबाई त्यांच्या जवळ आली. बाबानो, हा डायरीतला फोन तेवढा लावा. तर त्या मुलांनी विचारलं, हा कुणाचा आहे? तर माझ्या नवऱ्याचा आहे. फोन लावत होतो, कधी लागत होता, उचलला जात नव्हता. एकदा लागल्यानंतर उचलला, पण आजोबांना नेमकं सांगताच येईना आपण कुठे आहोत ते. पण ही मुलं हुशार होती, त्यांनी आजीबाईला सोडलं नाही. आपल्या हाताला हात धरून ती पुढे चालत राहिली. आजोबांना फोन केल्यानंतर आजोबांनी सांगितलं की मी पुलावरती आहे. आजोबांना सांगितलं, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा. ते आजीला घेऊन जवळजवळ तासभर त्या वारीत चालत होते आणि एका टोकाला आजीला आपला नवरा दिसतो. ती त्या क्षणाला सांगते त्या मुलांना, अरे हे बघा, आपण ज्यांना शोधतोय तो ते समोरच आहे. आपल्यासारखे असते तर भांडलो असतो आपण, पण आजीनं आजोबांकडे बघितलं, आजोबानं आजींकडे बघितलं. कुणी एकही शब्द बोललं नाही आणि काही सेकंदानंतर आजोबा म्हटले, आपण हळूहळू जाऊ, म्हणजे चुकणार नाही. आणि मुलांचा धरलेला घट्ट हात आजीनं सोडला आणि कडकडून मिठी मारली. त्या आजीचे उद्गार असे होते, मला विठ्ठल भेटला. त्या मुलांनी पाया पडले, फोटो काढला आणि आजी मात्र नजरेआड होईपर्यंत मुलांना टाटा करत होती. पुन्हा एकदा आजी आजोबा पंढरीच्या वारीत निघून गेली आणि ही इंजिनियर मुलं पुण्यातली तीही आपल्या मार्गाने पुढे निघून गेली. पण यात आपल्याला काय दिसून येतं? विठ्ठलाचं जे काही काम होतं ते मुलांनी केलं आणि आजीला या वारीत मुलांच्या रूपानं विठ्ठल भेटला.

0: तर फ्रेंड्स, वारी ही केवळ पायी चालणाऱ्यांची परंपरा नसून माणुसकी, समता, सेवा, सकारात्मक जीवन मूल्यांचा प्रवास आहे. आजची तरुण पिढी या परंपरेशी नव्या विचारांना जोडली जाते. ही आनंदाची आणि जमेची बाजू. ऐकूया आणखीन एक अनुभव.
1: रामकृष्ण हरी माऊली, माझं नाव ईशान दीपक इरकल, राहणार पंढरपूर. गेल्या 90 वर्षापासून आम्ही पंढरपुरात राहतोय आणि आमची आता 5वी पिढी. मला वाटतं आषाढी वारीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षात खूप बदललाय. मागील 2-1 वर्षापासून वारीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली, त्यामुळे भारतीय संस्कृती यामुळे साता समुद्र पार पोचली. इथे जात पात वगैरे भेदाभेद आपोआप विठ्ठल भक्तीत विरून जात आहेत. रस्त्यावर सगळ्यांसाठी अन्न, वैद्यकीय मदत तर आहेच, यामुळे परकीपणा काही वाटत नाही. 21 दिवसांचा हा प्रवास, वेगवेगळ्या गावांचा अनुभव, फोटोग्राफी, ब्लॉगिंग करणारे युवक हे देखील या वारीची एक वेगळीच बाजू आहे. आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून GPS ट्रेकिंग, लाईव्ह दर्शन, QR कोडद्वारे देणगी देणे, गरजूंना मदत करणे, सोशल मीडियावरील अपडेट्स, अशा सर्वांगाने ही वारी सुद्धा युवा वर्गाच्या

सहभागामुळे अपडेट होण्यास मदत मिळत आहे. पंढरीच्या वारीचे हे बदलते रूप पाहून आजच्या युवा वर्गाच्या मनात सुद्धा होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी ही भावना निश्चितच रुजतीये असं मला वाटतंय. रामकृष्ण हरी.

रामकृष्ण हरी, मी आदित्य जगन्नाथ जोशी, राहणार थेरगाव, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. गेली 4 वर्ष मी माझ्या वडिलांसोबत आषाढी वारीमध्ये सहभाग घेतोय. या वडीलधाऱ्या मंडईंच्या बरोबरच अलीकडच्या काळात युवक युवतींचा वारीमधला सहभाग जास्त दिसतोय. याचा परिणाम अनेक सकारात्मक बदलात झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढलेली आहे. निर्मळ

रामकृष्ण हरी, मी आदित्य जगन्नाथ जोशी, राहणार थेरगाव, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. गेली 4 वर्ष मी माझ्या वडिलांसोबत आषाढी वारीमध्ये सहभाग घेतोय. या वडीलधाऱ्या मंडईंच्या बरोबरच अलीकडच्या काळात युवक युवतींचा वारीमधला सहभाग जास्त दिसतोय. याचा परिणाम अनेक सकारात्मक बदलात झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढलेली आहे. निर्मळ वारी, हरित वारी अशी मोहीम हे युवक पुढे नेत आहेत. यंदाच्या वारीत रस्त्यावर पडलेलं प्लॅस्टिक गोळा करण्यात आणि कापडी पिशव्या वाटण्यामध्ये युवक सहभागी झालेले आहे. त्याचबरोबर वृक्षारोपणासह पाण्याची नासाडी न करण्याचं आवाहन केलं जात आहे. सोलार लाईट आणि कचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयातील ग्रुप काम करण्यात व्यस्त आहेत. दुसरी गोष्ट, महिला वारकऱ्यांसाठी सुरक्षित तळ आणि स्वयंसेविका देखील कार्यरत आहेत आणि ही जबाबदारी सुद्धा युवकांनी घेतलेली आहे. मुक्काम ठिकाणी शिक्षण आणि विचारमंथनाची सोय केली गेलेली आहे. युवकांसाठी व्याख्यान, वादविवाद, शेतकरी आत्महत्या, शिक्षण, व्यसनमुक्ती यावरती जनजागृती केली जाते. या सर्व बदलांमुळे वारी आता फक्त वयस्कर लोकांची गोष्ट राहिलेली नाही आहे, तर ती युवकांसाठी अभिमान, सेवा आणि शिकण्याची शाळा झाली आहे. रामकृष्ण हरी.

श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाफ या अनुभवातून आपल्याला दिसून येतोय. वारी म्हणजे केवळ चालणं नाही तर एकमेकांना साथ देत जीवन मूल्यांचा प्रवास करण्याची प्रेरणा. वारी आजही नव्या पिढीला माणुसकी, शिस्त, संयम, सहकार्य आणि अध्यात्माची शिकवण देते. परंपरा जपत नव्या विचारांनी पुढे जाण्याची प्रेरणा प्रत्येकाला देते. रामकृष्ण हरी.

तर फ्रेंड्स, आजच्या कार्यक्रमाची वेळ इथंच संपतीये. युववाणी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात. टिल देन बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती.

युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम यू आणि आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं हे निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत, विषय आहे घरातील रसायनशास्त्र.

गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया डेबू या चित्रपटातील अजित कडकडे यांनी गायलेलं अनंत खेळकर यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 आणि 45 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत छोट्या बालदोषांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.

नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात, कविता सुद्धा ऐकायला आवडतात आणि एखादी चांगली कविता तुम्ही वाचली की तुम्हाला आनंदही होतो. पण मित्रांनो, ह्याच गोष्टी आणि ह्याच कविता जर तुमच्यासारख्या तुमच्या मित्रमैत्रिणींनी लिहिल्या असतील तर तुम्हाला नक्कीच त्यांचं कौतुक वाटतं की नाही. आणि तुम्हाला तेव्हा असंही वाटतं की किती छान लिहिलं यांनी आणि हे आपल्याला का नाही येत लिहिता. तर मित्रांनो, असं नाही आहे बरं का. कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला करावीशी वाटते

0: तेव्हा त्यासाठी काही तयारी करावी लागते. आणि चांगलं तुम्हाला जर लिहावंसं वाटत असेल किंवा आपल्याला लिहिता यावं असं वाटत असेल तर थोडंसं वाचायला सुरुवात करा. आणि आपण रोजच्या जीवनात एखादी घटना, एखादा प्रसंग अनुभवतो तेव्हा तो स्वतःच्या शब्दात मांडायला शिका आणि मग बघा तुम्हालासुद्धा लिहिता येतं की नाही. तर मित्रांनो, लिहिण्याबद्दल आज मी इतकं बोलते तेव्हा नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याकडे कुणीतरी लिहिणारं आज आलेलं आहे आणि तेही खरंच आहे बरं का मित्रांनो. आज आपल्या दोन बालमैत्रिणी आपल्याला भेटायला आलेल्या आहेत. एकीचं नाव आहे उत्कर्षा जोशी आणि दुसरीचं नाव आहे हर्षदा जोशी. हर्षदा ही आपली मैत्रीण खूप सुंदर गोष्टी लिहिते आणि उत्कर्षा ही आपली मैत्रीण खूप छान कविता करते. तर आज त्या आपल्याला त्यांच्या कविता आणि एक कथा ऐकवणार आहेत आणि त्यांचं लेखन त्या कसं करतात याविषयीच आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तेव्हा आपल्या या दोन्ही मैत्रिणींचं तुमच्या वतीने आजच्या कार्यक्रमात मी स्वागत करते. तर हर्षदा मला सांग, तू गोष्ट लिहिते
1: हो,
0: तर तुला असं का वाटलं आणि कधी वाटलं की आपल्याला गोष्ट लिहिता येते?
1: शाळेमध्ये असताना मी कितीदा तरी गोष्टी लिहिल्या होत्या आणि माझ्या मैत्रमैत्रिणींना सुद्धा दाखवल्या होत्या. मग त्यांना त्या खूप आवडल्या आणि जेव्हा हे आमच्या माल्टे मॅडमला समजलं तेव्हा त्यांनी तुमच्याशी संपर्क करायला लावला, म्हणून मी आज इथपर्यंत आहे.
0: बर, तुला असं एखादी घटना पाहिली किंवा एखादा प्रसंग पाहिला की गोष्ट लिहावीशी वाटते का? असं तुझ्या मनात एखादी कल्पना येते आणि त्याच्यावर तू गोष्ट लिहिते?
1: नाही, एखादी जर का घटना घडली असेल तर मग मी ती माझ्या रोजच्या डायरीमध्ये लिहित असते आणि माझ्या मनाने त्याला आणखीन सुंदर गुंफण्याचा प्रयत्न करते.
0: म्हणजे त्याच्यामध्ये आणखी कल्पना करून तू छान ती गोष्ट रंगतदार कशी होईल यासाठी प्रयत्न करते. तर हर्षदा मला सांग की तू आता कितव्या वर्गात जाते आणि कुठल्या शाळेत जाते?
1: मी आता 9वीला जाते आणि माझ्या शाळेचे नाव पायोनियर सेकंडरी स्कूल आहे.
0: बर, आणि मित्रांनो, हर्षदा जी गोष्टी लिहिते तिचीच जुळी बहीण आज आपल्याकडे आलेली आहे. तिचं नाव आहे उत्कर्षा आणि ती छान छान कविता करते बर का. तर उत्कर्षा, तुला काही आठवतंय तू पहिली कविता कधी केली होती?
1: हो, मी 7वीत असताना आमच्या मराठीच्या शिक्षिका होत्या, त्यांना आम्ही मानकापे मॅडम म्हणतो, त्यांनी एक उपक्रम दिला होता एक कविता शिकवताना की सर्वांनी उद्या एखादा विषय देऊन कविता करून आणा. तेव्हा मी विषय घेतला होता आई आणि मी ती कविता लिहिली एकदम आवडीनं आणि मला म्हणजे मी लिहिलेलीच कविता आवडली आणि मी ती पुढच्या शनिवारी म्हणजे आमच्या शाळेत दर आनंददायी शनिवार सेलिब्रेट करतात, त्याच्यात विद्यार्थ्यांचे विविध कौशल्य तिथे दाखवले जातात. काही काही जण नाटकं करतात, एक पात्री नाटक असेल, गाणं म्हणून दाखवतात. तर मला वाटलं की मी तिथे माझी कविता सादर करावी, म्हणून मग मी तिथे माझी कविता सादर केली आणि मग तिथलच्यांना ती आवडली आणि मग मला वाटू लागले आणखीनही कविता कराव्या. मग मी कविता करायला लागले, मग मला कवितांचा छंद लागला.
0: म्हणजे तुझ्या लक्षात आलं की आपण लिहू शकतो, आपण जर ठरवलं तर आपल्याला लिहिता येतं. मग त्यानंतर तू अशा आता किती कविता लिहित गेलीस? म्हणजे तू ती पहिली कविता 7वीत लिहिली पण त्यानंतर आता तू पण 9वीत जाते?
1: हो, मी पण आता 9वीत जाते आणि म्हणजे कविता लिहायला मी 8वी पासूनच स्टार्ट केली.
0: बर, मग आतापर्यंत किती कविता लिहून झाल्या तुझ्या?
1: आतापर्यंत मी 10-12 लिहिल्या असाल.
0: बर, आणि मग तुला कुठले ग विषय आवडतात? म्हणजे तुला आता विषय दिला होता तेव्हा मॅडमने की आईवर कविता लिहायची आहे, पण या व्यतिरिक्त आणखी कुठले विषय तुला आवडतात कविता लिहिण्यासाठी?
1: निसर्ग आवडतात, विज्ञानांची प्रगती आवडती, त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक बाहेरचे जे समाजातील चालणारे जे हे त्याच्यावर
0: गोष्टी आहेत
1: त्या आवडतात करायला.
0: बर, मग आता तू म्हणालीस ना निसर्ग आवडतो, तर एखादी निसर्गावर केलीस तू कविता?
1: हो आहे, केलेली आहे.
0: तर ऐकव आपल्या मित्रांना.
1: निसर्ग ह्याचं नाव, तरीही देवाचा हा अनोखा चमत्कार, रूप ह्याचे साजिरे पण हा अत्यंत गुणी चित्रकार. सका सकाळी सूर्यासंगे हा येतो, येताना मात्र शांततेचे रूप धारण करतो. पक्ष्यांच्या चिवचिवाटात स्वतःचे वर्णन सांगतो, मनाला एक गोड आनंद देऊन जातो. दुपारी मात्र ह्याचा पारा चढतो, पण तरीही उन्हा

0: हा थंडगार सावली देतो, अख्ख्या विश्वात स्वतःचा ठसा उमटवतो, कधी हसवतो तर कधी रडवतो। चांदण्यांची चाहूल आणतो हा कोवळ्या रात्री, हलका थंड वारा बनून झोंबतो हा मनी, पाना फुलांना घेऊन संगे गातो अनेक गाणी। सकाळी दुपारी संध्याकाळी ऊन वारा पाऊस अनेक ऋतूत रेखटतो ह्याची कलम, कधी झाडात तर कधी वाऱ्यात बिलगुन जातो हा साऱ्यात। देवाची ही एक सुंदर कल्पना, उधळूनी रंग पसरवूनी छटा, जागोजागीच ह्याचा वास, मनाला प्रसन्न करणे हाच ह्याचा साज।
1: खूप छान बर का कविता केली आहेस उत्कर्षा तू। निसर्ग हा किंवा सृष्टी हे जग याच्याबद्दल तुमच्यासारख्या मुलांना खूप कुतूहल असतं नेहमी, आणि निसर्गामध्ये वेगवेगळे दिसणारे वृक्ष, वेली, झाडं, पक्षी, फुलं, पानं याबद्दल खूप आकर्षण असतं तुम्हा मुलांना। पण तू आता जेव्हा अशा कविता लिहिते तेव्हा असं तुला होतं का कधी की एखादा शब्द अडतोय एखादी ओळ लिहिताना, तेव्हा तू कुणाला विचारते?
0: जेव्हा मला असा एखादा शब्द अडतो तेव्हा मी माझ्या वर्ग शिक्षिका माल्टे मॅडम यांना विचारतेच, त्या नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देतच राहतात। त्याच्यानंतर माझी बहीण आहे ती खूप छान गोष्ट करते, तिलाही मी विचारते, तीही मला सांगते।
1: बरोबर, म्हणजे दोघी एकमेकींना विचारून आणि
0: विचारून
1: दोघी एकमेकींचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही लिहित असता। हर्षदा, उत्कर्षाची कविता आपण ऐकली, पण आता तुझी एक कथा आपण ऐकूया का?
0: कष्टाचे फळ। एका गावात एक रामू नावाचा मुलगा राहत होता। त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे रामूची आई शिवणकाम करून आपले घर चालवत असे आणि रामूला शिकवत असे, पण रामूचं डोकं काही शिक्षणात चालत नसे। दिवसभर खेळणं आणि आईला कामात मदत करणं एवढंच रामूला माहिती होतं। त्याच्या अशा वागण्यामुळे रामूची आई सतत त्रासलेली असे, असे त्याच्या वर्गातील बाईंनी एकदा हेरलं आणि एक दिवस वर्गात असताना ठरवलं की प्रत्येक विद्यार्थ्याला काही पैसे देऊन विचारायचं। त्यांनी विचारलं की तुम्हाला मोठा होऊन काय व्हायचं आहे? पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी या पैशांचा खाऊ घेणार आणि मोठा होऊन डॉक्टर होईल। दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी या पैशाची बचत करेल आणि मोठा होऊन इंजिनियर होईल। असे बाईंनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं। शेवटी वेळ आली रामूची। बाईंनी रामूला विचारलं तेव्हा रामू म्हणाला की मी या पैशाने माझ्या आईसाठी एक चष्मा घेईल। तो तर तू घेशीलच, कारण तुला अभ्यास करायचाच नाहीये ना, तुला तुझ्या आईला सुखी आणि समाधानी थोडीच बघायचे, फक्त तात्पुरते आनंदात ठेवायचे, बरोबर ना? बाई म्हणाल्या। रामू निरुत्तर झाला, त्याला काय बोलावं हे सुचत ना। शेवटी त्याने विचार केला की आपण कशासाठी जगतोय? जर आपल्या जीवनात काही ध्येय नसेल, ध्यास नसेल, कष्ट नसेल, तर नुसती चैन करण्यासाठी का आपण जगतोय? तेव्हापासून रामू मनापासून शिकू लागला, प्रत्येक गोष्ट आवडीने करू लागला आणि काही वर्षांनी परिस्थिती बदलली। रामू ज्या शाळेत शिकत होता त्याच शाळेत एक लांब सडक आणि वरती लाल दिवा असलेली गाडी उभी होती। त्यातून एक शिडशिडीत अंगकाठी असलेला सुट्टा बुटातला एक ऑफिसर बाहेर आला। त्याच्या आजूबाजूला पोलीस होते। तो माणूस येता क्षणी त्याच बाईच्या पाया पडत आशीर्वाद घेतले। त्या बाईंना आधी काही कळेच ना। त्यांनी विचारले, अहो साहेब, तुम्ही कोण आहात आणि माझ्या पाया का पडत आहात? तेव्हा तो माणूस म्हणाला, अहो बाई, मी तोच ज्याला तुम्ही लहानपणी शिकण्यासाठी रागवायच्या, ओरडायच्या। मी तोच मातीचा गोळा ज्याला तुम्ही सुंदर आकार दिलाय। होय, मी तोच रामू, आज कलेक्टर झालोय। माझ्या नवीन कामाची सुरुवात मी तुमचा आशीर्वाद घेऊन करतोय। बाई म्हणाल्या, रामू, तू माझ्यामुळे नाही तर जे प्रयत्न केलेस त्यामुळे तू इथवर आला आहेस। रामू, मी तुला बोलले पण जर खरंच तू मेहनत घेतली नसतीस तर आज हा दिवस कधीच दिसला नसता। मेहनत घेतल्याशिवाय यश येत नाही, कारण टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही। त्या दिवशी बाई आणि रामूच्या डोळ्यात एक वेगळंच समाधानाचं तेज होतं। रामूला मार्गावर आणण्यासाठी बाईंनी प्रयत्न केले आणि रामूने बाईंना खुश ठेवण्यासाठी प्रयत्न केले।
1: किती छान गोष्ट लिहिली तू, तुला ही सुचली कशी गोष्ट ते सांग।
0: मी शाळेमध्ये असताना जेव्हा आमच्या बाई पाठ शिकवत होत्या आणि नंतर त्या त्यांचा अनुभव सांगत होत्या तेव्हा मला ही गोष्ट सुचली आणि मी तेव्हा लिहिली।
1: आता तू ही गोष्ट लिहिली, या गोष्टीचं तात्पर्य काय असायला पाहिजे, तुला काय वाटतं?
0: या गोष्टीचं तात्पर्य आहे मेहनत आणि शिक्षण.

0: अशा गोष्टी आहेत ज्या माणसांना त्यांच्या प्रगतीकडे घेऊन जातात, आणि विश्वास आणि प्रेम अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला जगायला शिकवतात.
1: आता तुम्ही दोघी इतकं छान लिहिता, म्हणजे हर्षदा तू गोष्ट लिहिते, उत्कर्षा तू कविता करते, तुम्ही काही वाचता का ग, म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त, अभ्यासाच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त तुम्ही असं अवांतर वाचन करता का दोघी जण?
0: हो करतो.
1: काय काय वाचले तुम्ही आतापर्यंत?
2: श्यामची आई गोष्टीचं पुस्तक आहे,
0: अग्निपंख आहे,
2: एपीजे अब्दुल कलामांचं एक पुस्तक आहे, असे घडवा तुमचे भविष्य ते आहे, उतराई आहे,
0: छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा काही पुस्तक आमच्या घरी,
2: आणि कवितांच्या संग्रहाचं पुस्तक आहे, तेही वाचतात.
1: तुला कोणकोण कवी आवडतात? आता तू कविता करते तर पाठ्यपुस्तकात पण अनेक कवींच्या कविता असतील तुमच्या, तुला कोणकोण कवी आवडतात?
2: मला का सुरेश भट.
1: अरे वा. आणि तुला?
0: मला कथा म्हणायला गेले तर मला साने गुरुजी आवडता, कारण त्यांच्या गोष्टी म्हणजे श्यामची आई हे पुस्तक जर का कोणी वाचलं असेल तर त्यांना कळेल की त्यांनी किती सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये कथा लिहिलेल्या आहेत.
1: आणि मुलांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक कथेमधून, नाही का? उत्कर्षा, आता आपण पुस्तकांबद्दल बोलतोय तर पुस्तकावर पण मला वाटतं तू एक कविता लिहिली आहेस.
2: हो लिहिली.
1: तर ती आपल्या मित्रांना म्हणून दाखव ना.
2: ऐका ऐका पुस्तक काय सांगतात ते. ज्यांच्यात ज्ञानाचा भंडार आहे असे सांगतात, पण आज त्याची जागा मात्र यूट्यूब आणि गुगलला देतात. तरीही पुस्तक आपल्यासाठी आपल्या बरोबर संवादासाठी उत्सुक असतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरीही तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. हेच AI जाळं सर्वत्र पसरले, त्याच्यामुळे माणूस पुस्तकाला विसरलाय. पण आजही समाधानाची जाणीव पुस्तकातच प्रगल्भ होतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. मोबाईल TV स्क्रीनने डोळे दुखतात, त्यामुळे पुस्तकच आपल्याला खरं शांती आणि समाधान देतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरीही तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. शरीराला लागणारी जीवनसत्वे अन्नातून मिळतात, पण मन आणि बुद्धीला लागणारी सत्वे आजही पुस्तकच तयार करतात. पुस्तकातच खरं ज्ञान देतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. पुस्तकं शौर्यगाथा सांगतात, पुस्तकं भन्नाट विनोदी ऐकवतात, पुस्तकं थोरांच्या विश्वात नेतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. पुस्तकं प्रकाशवाटा दाखवतात, अनेक जणांचे आयुष्य अनुभवायची संधी देतात. युगायुगाचे सत्य ही पुस्तकच सांगतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात.
1: वा वा वा वा, खूपच छान. म्हणजे आजकाल तू बघते ना की सोशल मीडियामुळे तुमच्यासारखे मुलं मुली पुस्तकं वाचायला विसरतात, किंवा त्यांची आवड कमी होत चालली आहे पुस्तकं वाचण्याची. म्हणून त्याचं महत्व तू या कवितेतनं सांगितलंय की पुस्तकांशी मैत्री तुम्ही करू शकता. हे जरी सगळं असलं तरी पुस्तकांशी मैत्री केली की कसा निखळ आनंद आपल्याला मिळतो. हर्षदा, मला हे सांग की इतकं तुम्ही दोघी लिहितायत नेहमी, तर याशिवाय शाळेमध्ये काही उपक्रम असतील तर त्यात तुम्ही भाग घेता का दोघी?
0: हो हो नक्कीच. आमच्या शाळेमध्ये जे जे उपक्रम होता आम्ही त्या सगळ्यांमध्ये भाग घेतो. वेगवेगळ्या स्पर्धा असतात, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, यामध्ये वेगवेगळे नाटक, नृत्य, कला किंवा वादन, गायन हे सर्व प्रकारांमध्ये आम्ही भाग घेत असतो.
1: तुम्हाला दोघींना लिहायची आवड आहे, पण या व्यतिरिक्त आणखी कोणते छंद आहेत तुमचे?
2: आम्हाला नृत्य करायला पण खूप आवडतं.
1: आणि तुला हर्ष?
0: मला मेहंदी काढायला, रांगोळी काढायला, पुस्तकं वाचायला.
1: तू कधी, तुम्ही दोघीही म्हणजे तुझ्या कविता उत्कर्षा आणि तुझी कथा शाळेतल्या तुमच्या मित्रमैत्रिणींसमोर कधी सादर करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे का शाळेमध्ये?
2: हो नेहमीच मिळते.
1: मग काय म्हणतात तुमचे मित्रमैत्रिणी?
0: त्यांना नेहमी माहिती असतं की आम्ही दरवेळेस कथा किंवा गोष्टी काहीतरी नवीन सांगणार आहोत, त्यामुळे तेही नेहमी उत्सुक असतात की आम्ही यावेळेस कुठली कथा सांगणार किंवा कुठली कविता सांगणार.
1: तुम्हाला दोघींना काय व्हायचं आहे ग मोठं झाल्यावर?
2: मला UPSC MPSC मध्ये जायचं आहे.
1: आणि तुला?
0: मलाही UPSC आणि MPSC मध्ये.
1: दोघींचं पण म्हणजे ध्येय तेच आहे. उत्कर्षा, आता जाता जाता आपल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा एखादी तुझी छान छान कविता ऐकव.
2: ठीक आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप महत्वाचा असतो, कारण प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हाच एक क्षण कधी डोळ्यात आणतो पाणी, तर कधी आणतो ओठांवरती गाणी, कधी अंधार बाजूला सरून वाट दाखवतो, कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हाच एक क्षण कधी

0: शिकवतो तर कधी शिकवतो, कधी पोटभर हसवतो तर कधी मात्र निराशेने रडवतो, पण पुन्हा आशेच्या वाटेवर हा नेऊन ठेवतो. म्हणूनच तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हरल्यावर जिंकण्याची उमेद देतो, निराशेवर आशा ठेवण्याची हिंमत देतो, चुकल्यावर पश्चातापाची जाणीव तर दुःखात सुखाची उणीव भासवतो. त्यामुळेच आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. रोज नवीन आशा तर दुःखात बुडालेली सुखाची दिशा, आणण्याची हिंमत आणि दुरावलेल्या नात्याची किंमत सगळं काही सांगतो, ऐकवतो, दाखवतो, शिकवतो. म्हणूनच तर आयुष्याचा प्रत्येक क्षण जपायचा असतो, कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो.
1: खूप छान. क्षणावरती तू ही कविता केली आहे की प्रत्येक क्षण किती महत्वाचा असतो आणि तो काहीतरी देऊन जातो आपल्याला.
0: हो,
1: तो ओळखता आला पाहिजे की त्याने काय दिलं त्या क्षणाने आपल्याला. तुम्ही आज आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही रेडिओ ऐकता का ग रोज?
0: हो, रोज नाही, कधी कधी.
1: आणि आपला हा जो गंमत जम्मत कार्यक्रम आहे तो ऐकता कधी?
0: हो,
1: कधी ऐकलाय तुम्ही हा कार्यक्रम आणि तुम्हाला काय आवडलं त्यातलं?
0: मी इथे आलेलीच आधीच्या वेळेस नाटक घेऊन आमच्या मॅडम आल्या होत्या, आशा माल्टे मॅडम, तेव्हा एकदा ऐकलं होतं. त्यातले नाटक आवडलं होतं मला खूप जास्त.
1: आत्ता आपले मित्रमैत्रिणी तुमच्या एवढे जे हा कार्यक्रम ऐकतायत आकाशवाणीवर, त्यांना तुम्ही काय सांगाल की अभ्यासाव्यतिरिक्त काय काय करायला पाहिजे आणि कसं करायची संधी मिळते जर तुम्ही ठरवलं तर?
0: आपण आपल्यातले छंद ओळखले पाहिजे आणि त्यांना पुढे नेलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी छंद असतं, आपण फक्त ते ओळखायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे, एवढंच.
1: आणि त्याला वेळ दिला पाहिजे.
0: वेळ दिला. माझ्या मते कला ही विचार प्रक्रियेला सक्रिय करते, असं APJ अब्दुल कलाम म्हटलेले आहे. आणि कलेशिवाय जगणं म्हणजे हवेशिवाय फुगाच असतो, असाही त्यांचा एक सुंदर पाठ आहे. तो मी वाचला होता आणि तो मला खूप आवडला होता. त्यामुळे आपल्या अंगात जी कला असेल ती आपण जोपासली पाहिजे, आणि फक्त जोपासली नाही पाहिजे तर ती पुढे घेऊन गेली पाहिजे, कारण कलेमुळेच आपले विचार सक्रिय होतात आणि आपला विचार करण्याची कार्यक्षमता वाढते.
1: उत्कर्ष आणि हर्षदा दोघी तुम्ही इतक्या सारख्या दिसतात की मला कोण उत्कर्ष आहे आणि कोण हर्षदा आहे लवकर पटकन समजत नाहीये. आपल्या मित्रमैत्रिणींना तुम्ही आता दिसत नाहीये पण माझ्या समोर मात्र तुम्ही बसलेले आहात आणि इतक्या छान तुम्ही बोलताय दोघी. तुमच्या वयाच्या मानाने मला कौतुक वाटतंय तुमचं. पण आज तुम्ही इथे आलात आणि उत्कर्षा तू तुझ्या इतक्या छान छान कविता आपल्या मित्रांना ऐकवल्या आणि हर्षदा तू इतकी छान कथा तुझी ऐकवली, त्यासाठी आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या वतीने मी तुमचे खूप आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, उत्कर्षा जोशी आणि हर्षदा जोशी या आपल्या दोघी मैत्रिणींच्या कथा आणि कविता आज तुम्ही ऐकल्यात आणि त्यांच्या या कथा कविता ऐकल्यानंतर आता तुम्हालाही लिहावंसं वाटतंय ना? तर मग मित्रांनो, नक्की प्रयत्न करा.

सुषमा श्रेष्ठ हिने गायलेलं शांता शेळके यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि सादरकर्ते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

सहा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि सादर करते नयन पवार यांच्यासह. आज इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

0: छोट्या बालसुधांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
0: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
0: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
0: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
0: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
0: उत्सव नवचैतन्याचा.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुंकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मॉल्डोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रुमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मॉल्डोवा इथं पोहोचतील. मुर्मू मॉल्डोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी याचिकेत केला होता. वांगचुक यांची प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यास नकार

दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलं आहे. डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घेण्याला संमती दिली आहे, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी सहभागी झाले होते. दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन झालं. हे सरकार बदलण्यासाठी लढा सुरू व्हायला हवा असं आग्रही प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज पुन्हा लातूरमध्ये तपास केला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी शिकवणीत चौकशी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डोंबिवलीत महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना स्थानिक न्यायालयानं दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे. त्यानंतर आज म्हात्रे पोलीस ठाण्यात शरण आल्यावर कल्याण न्यायदंडाधिकाऱ्यांनी येत्या 3 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन म्हात्रे यांचा जामीन रद्द केला होता. दरम्यान या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातल्या डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित केला आहे. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं 10 ते 19 जुलै या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओदिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांना रौप्यपदक मिळालं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17, 21-17 असं सरळ गेम्समध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूचं अभिनंदन केलं आहे. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी अजिंक्य असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिचा हा पराक्रम देशातल्या युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं आज 3रा 1-दिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची भागीदारी केली. जेकब 91 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या जो रूट यानंही डकेत याच्यासोबत दुसऱ्या गडासाठी 101 धावांची भागीदारी केली. बेन डकेतनं शतकी भागीदारी केली. डकेत 141 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 46व्या षटकात इंग्लंडच्या 2 बाद 315 धावा झाल्या होत्या.
हा मालिकेतला अखेरचा सामना आहे.

0: आधीच्या दोन सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्यानं मालिका विजयासाठी हा सामना निर्णायक आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेत आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 हंगामाकरता आंब्याच्या पिकासाठी फळपीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये केला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. ते रत्नागिरीत बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेळ OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 वृत्तविशेष.
2: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5:00.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय आहे घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम. हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहितीकरता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेसाठी आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. पत्ता पुन्हा एका. कार्यवाहक मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ रमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. वेबसाईट पुन्हा एका. संकेतस्थळ www.mavipa.org. आणि विद्यार्थी गटाकरिता विषय आहे घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आपण ऐकलं. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारतानं अंतराळ क्षेत्रात काल मोठा इतिहास रचला. भारतानं पूर्णपणे स्वदेशी आणि खासगी उपग्रह प्रक्षेपक असणाऱ्या विक्रम एकचं श्रीहरिकोट्टा इथल्या प्रक्षेपण तळावरून काल यशस्वी प्रक्षेपण केलं. खासगीरित्या विकसित करण्यात आलेलं विक्रम एक हे भारताचं पहिलंच रॉकेट ठरलं आहे. या यशस्वी कामगिरीची वैशिष्ट्य आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील त्याचं असलेलं महत्व याविषयी अंतराळ आणि खगोल अभ्यासक डॉक्टर विनीता नवलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. मॅडम नमस्कार. भारतानं अंतराळ क्षेत्रात विक्रम एकचं यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. या विक्रम एक रॉकेटविषयी आणि त्याच्या वैशिष्ट्यांविषयी काय सांगाल आणि त्यामुळे भारताला काय लाभ होणार आहे?
1: काल विक्रम एक हे आपलं रॉकेट प्रक्षेपित झालं यशस्वीपणे. विक्रम एक हे ऍक्च्युली खासगी क्षेत्रात तयार झालेलं हे पहिलं रॉकेट आहे. याआधीची आपली सगळी जी रॉकेट किंवा जी मिशन्स होती अंतराळ मिशन्स ती सगळी इस्रोनी डेव्हलप केलेली होती. तर आता स्कायरूट अग्निकुल सारख्या विविध कंपन्या आता खासगी क्षेत्रातल्या या संशोधनामध्ये उतरल्या आहेत. त्यामुळे विक्रम एक हे पहिलं रॉकेट काल स्कायरूट या कंपनीनी यशस्वीपणे प्रक्षेपित केलं. तर विक्रम एक हे चार स्टेजचं रॉकेट आहे. पहिले तीन स्टेजेस हे सॉलिड फ्युएल वापरतात. रॉकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फ्युएल्स वापरली जातात. तर जनरली जे पहिलं स्टेज असतं बऱ्याच रॉकेट्समध्ये ते सॉलिड बूस्टर किंवा सॉलिड इंधन वापरून तयार केलेलं असतं. याचं कारण असं असतं की पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला मॅक्झिमम थ्रस्ट लागतो. जे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण असतं त्याला ओव्हरकम करून रॉकेटला आपल्याला वर उडवायचं असतं. त्यामुळे पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला बऱ्यापैकी थ्रस्ट लागतो. त्यामुळे तो थ्रस्ट आपल्याला साधारण सॉलिड इंधनामुळे जास्ती चांगल्यारित्या एफिशियंटली मिळू शकतो. त्यामुळे सहसा पहिली स्टेजेस जी असतात ती सॉलिड रॉकेटची सॉलिड प्रोपेलंट वापरून तयार केलेली असतात. तर या रॉकेटमध्ये पहिली तीन स्टेजेस सॉलिड प्रोपेलंटची आहेत. पहिली दोन स्टेजेस रॉकेटला लागणारा जो थ्रस्ट आहे ते या दोन स्टेजेस मधनं मिळतो. आणि तिसरं स्टेज जे आहे ते साधारण डिरेक्शन देण्यासाठी वापरलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेणेकरून डिरेक्शन आणि हाईट म्हणजे ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला या यानातनं सोडलेले जे उपग्रह असतील म्हणा किंवा इतर काही इन्स्ट्रुमेंट्स असतील ते ज्या ऑर्बिटमध्ये आपल्याला ती इन्स्ट्रुमेंट प्लेस करायची असतील त्या ऑर्बिट पर्यंत त्या हाईट पर्यंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी तिसरं स्टेज उपयोगी पडतं. आणि चौथं स्टेज जे आहे या रॉकेटमधलं ते 3D प्रिंटेड इंजिन आहे.

0: प्रॉपलंट वापरून. तर लिक्विड प्रॉपलंटचा फायदा हा असतो की लिक्विड प्रॉपलंटचा आपण युसेज जो असतो, लिक्विड फ्युएलचा युसेज जो असतो, तो आपण कंट्रोल करू शकतो. दोन वेगवेगळ्या टँकमध्ये एक ऑक्सिडायझर आणि एक फ्युएल असं भरलेलं असतं आणि ते आपण बेसिकली पाहिजे त्या अमाऊंटमध्ये मिक्स करून आपण त्याचं इंधन म्हणून वापर करू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे कंट्रोल असतो की आपण फ्युएल किती प्रमाणात वापरायचं आणि जितक्या प्रमाणात आपण फ्युएल वापरतो तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला थ्रस्ट सुद्धा मिळत असतो. किती थ्रस्ट आपल्याला कंट्रोल थ्रस्ट देण्यासाठी लिक्विड प्रोपेलंटचा खूप जास्त उपयोग होतो. तर असं हे जे चौथं स्टेज आहे या रॉकेट मधलं ते 3D प्रिंटेड इंजिन तयार केलेलं आहे आणि कार्बन कंपाऊंड वापरून याची बॉडी तयार केलेली आहे आणि लिक्विड प्रोपेलंट ह्याच्यामध्ये वापरले. तर हे कार्बन कंपाऊंड वापरून किंवा कार्बन पॉलिमर स्ट्रक्चर जे असतं ते वापरून जेव्हा आपण एखादी बॉडी तयार करतो तेव्हा इतर मेटल्स पेक्षा नक्कीच हे कमी वजनाचं बॉडी आपण तयार करू शकतो आणि त्याची ड्युरेबिलिटी सुद्धा म्हणजे हीट रेझिस्टन्स म्हणा किंवा इतर जी ड्युरेबिलिटी असते ती सुद्धा कार्बन पॉलिमर बॉडीची जास्ती बेटर असते. आणि जेव्हा वजन कमी होतं एखाद्या रॉकेटचं किंवा एखाद्या पार्टचं तेव्हा नक्कीच आपण त्या वजनाचा वापर पेलोड तयार करताना आपण करू शकतो. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट्स जे आपण पाठवतो त्याच्यामध्ये सुद्धा एखादं इन्स्ट्रुमेंट आपण वाढवू शकतो किंवा इतर काही गोष्टी त्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये आपण वाढवू शकतो. तर कमीत कमी वजनाची जेव्हा रॉकेट्स असतात बनली जातात रॉकेटचे पार्ट्स ते नक्कीच फायदेशीर असतं. इस्रोनी सुद्धा याआधी PSLV मध्ये सुद्धा असे पॉलिमरचे पार्ट्स वापरून रॉकेटचं वजन कमी करण्यात आलं होतं. अशाच 3D प्रिंटेड कार्बन पॉलिमरचे पार्ट्स या रॉकेटमध्ये सुद्धा चौथ्या स्टेजमध्ये वापरले गेलेले आहेत.
1: विक्रम 1 या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण मिशन आगमन अंतर्गत करण्यात आलं आहे. हे मिशन आगमन नक्की काय आहे?
0: या विक्रम 1 मिशनला आगमन असं नाव देण्यात आलं कारण अर्थातच भारतीय अंतराळ क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांचं प्रथमच हे एक रॉकेट उडालेलं आहे. तर खासगी कंपन्यांचं आगमन झालं या क्षेत्रात, या उद्देशाने या रॉकेटचं नाव आगमन असं देण्यात आलेलं आहे.
1: विक्रम 1 यशामुळे भारताचं आंतरराष्ट्रीय अंतराळ बाजारपेठेत महत्व वाढलं असं म्हणता येईल का आणि ते कसं?
0: या प्रक्षेपणामुळे अंतराळ बाजारपेठेत नक्कीच भारताचं मान वाढलंय आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण याआधी फक्त USA आणि चायना यांनीच खासगी क्षेत्रामधून अंतराळ मिशन्स हाती घेतली होती आणि भारत हा आता तिसरा देश ठरलेला आहे. तर भारताचं उद्दिष्ट साधारण 2030 पर्यंत $45 बिलियन ही एवढी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये इकॉनॉमी क्रिएट करण्याचं उद्दिष्ट आहे. तर त्या दृष्टीने आपण हे पहिलं पाऊल म्हणू शकतो. ह्या आधी सुद्धा म्हणजे बऱ्याच कंपन्या भारतामध्ये आपल्याला आपल्या म्हणजे इस्रोच्या मिशनसाठी वेगवेगळे पार्ट्स प्रोव्हाइड करत होते पण याआधी आपण कधी असं पूर्ण रॉकेट तयार करून प्रायव्हेट कंपन्यां थ्रू लॉन्च केलं नव्हतं. तर हे नक्कीच म्हणजे हे पहिलं पाऊल आहे आणि ह्यासाठी नक्कीच इस्रोने सुद्धा बरंच पाठिंबा सगळ्या लॉन्चिंगसाठी दिला आहे. सगळ्यात मोठा पाठिंबा म्हणजे श्रीहरिकोटाची स्पेस या कंपन्यांसाठी एक मोठं सगळ्यात लॉन्च स्पेस ओपन करून देणं हे सगळ्यात मोठं काम होतं. त्याच्या व्यतिरिक्त जी ग्राउंड स्टेशन्स आहेत टेलिमेट्रीसाठी ती सुद्धा सध्या इस्रोची टेलिमेट्री स्टेशन्स वापरण्यात आलेली आहेत. काही कालानंतर ऑफकोर्स अग्निकुल आणि स्कायरूट दोन्ही कंपन्या आपली स्वतःची टेलिमेट्री स्टेशन्स तयार करतील यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने पाठिंबा दिलेला आहे. आपलं 2023 जे स्पेससाठीचे जे धोरण तयार करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये या खासगी क्षेत्राला बळ देण्यासाठी त्यांनी तयार केलेले पेलोड, त्यांनी तयार केलेले रॉकेट किंवा प्रक्षेपणासाठी ज्या विंडोज लागतात त्या सगळ्या विंडोज त्यांना या सगळ्या प्रोव्हाइड करणं गव्हर्नमेंट तर्फे ह्या किंवा इस्रो तर्फे हे सगळ्याचे प्रयोजन ह्याद्वारे करण्यात येत आहे. तर नक्कीच ह्या पुढे देखील अशी विविध प्रक्षेपण आपल्याला या कंपन्यां थ्रू बघायला मिळतील. स्कायरूटनी मागे सुद्धा विक्रम S नावाचं पहिलं रॉकेट एक चाचणी रॉकेट सोडलं होतं विदाऊट एनी पेलोड्स. तर त्या सगळ्या अनुभवावरनं आता फायनली विक्रम 1 हे एक रॉकेट आपण आता यशस्वी प्रक्षेपित करू शकलोय. यानंतर विक्रम 2 ची तयारी सुद्धा स्कायरूट करते. तर विक्रम 2 मध्ये 350 नाही तर साधारण 450 ते 500 किलो वजनाचा पेलोड आपण लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडू शकू याची तयारी आता स्कायरूट करते. तर ह्या सगळ्या जर गोष्टी आपण सक्सेसफुली जर करू शकलो तर नक्कीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बाजारपेठेमध्ये आपल्याला याचा खूप मोठा फायदा होईल. इतर देशांचे छोटे सॅटेलाइट जे आता सध्या आपण इस्रो मार्फत लॉन्च करतो ते या प्रायव्हेट कंपन्यां थ्रू जर लॉन्च करू शकले तर जलदरित्या आपण करू शकतो. कारण साधारण इस्रो मध्ये एक लिमिटेशन येतं की दोन लॉन्च पॅड्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण जर पीएसएलव्हीचा लॉन्च पॅड ठरला तर दोन पीएसएलव्हीच्या लॉन्चमध्ये आपल्याला साधारण 30 दिवसांची गॅप ठेवावी लागते. तसे जी

0: सेल्वीच्या लॉन्चमध्ये आपल्याला साधारण 15 दिवसाची गॅप ठेवावी लागते. तर हे जे आपले लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स आहेत, ते लॉजिस्टिक प्रॉब्लेम्स जर ह्या स्वतःची प्रक्षेपण क्षेत्र म्हणा किंवा वेगवेगळी रॉकेट्स जलदरित्या आपण जर खासगी कंपन्यां थ्रू करू शकलो तर काही प्रमाणामध्ये हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील आणि जलदरित्या आपण सततची प्रक्षेपण जी आहेत ती आपण करू शकू. त्यामुळे नक्कीच फायनान्शियली इकॉनॉमिकली भारताला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
1: स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने या अगोदर देखील अंतराळ मोहीम यशस्वी केली आहे, त्याविषयी जरा सांगाल का? आणि अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्रासाठी नव्यानं उपलब्ध झालेल्या संधी आणि या क्षेत्रासमोरील भविष्यातली आव्हानं काय आहेत?
0: या रॉकेटद्वारे काल भारताने 3 पेलोड्स किंवा 3 उपग्रह सोडले. सो भारताचे व आंतरराष्ट्रीय सुद्धा काही उपग्रह याच्यामध्ये उपस्थित होते. सो ग्रह स्पेस हा एक उपग्रह नॅनो सॅटेलाइट होता, तो पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी या यानाद्वारे सोडण्यात आला. तसंच कॉस्मोसचा हा उपग्रह सुद्धा स्पेस डेब्रीज काढण्यासाठी, म्हणजे स्पेस डेब्रीज रिन्युअल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे सगळ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आपण बरेच सॅटेलाइट्स, म्हणजे भारताचेच नाही तर इतर देशांचे सुद्धा, नासा म्हणा किंवा ESA म्हणा किंवा चायना म्हणा, यांचे बरेच सॅटेलाइट्स लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये आपण सोडलेले आहेत. तर हे सॅटेलाइट्स आता तिथे जे बंद पडलेले जे सॅटेलाइट असतात ते तिथे डेब्रीज म्हणून फिरत राहतात आणि इतर चालू सॅटेलाइट्सना त्याचा धोका होऊ शकतो. तर हे असे डेब्रीज रिमूव्हल तंत्रज्ञान आता विकसित करण्याकडे बऱ्याच देशांचं लक्ष लागलेलं आहे. तर कॉस्मोस असा हा एक उपग्रह यानाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. तसंच स्कायरूटनी स्वतःचा स्कोप म्हणून एक पेलोड तयार केला आहे, तर तो पेलोड सुद्धा या यानाद्वारे काल प्रक्षेपित करण्यात आला. तर हे असे एक्सपेरिमेंटल उपग्रह आहेत जे या यानाद्वारे सध्या लॉन्च करण्यात आलेले आहेत. स्कायरूट कंपनीचं मूळ उद्दिष्ट ऑन डिमांड लॉन्च सर्व्हिसेस असं आहे, म्हणजे ग्राहकांना जलद आणि कमी खर्चात उपग्रह लॉन्च करून देणं हे मेन उद्दिष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त अग्निकुल कॉस्मॉस ही अग्निबाण नावाचं रॉकेट विकसित करत आहे. तर याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे 3D प्रिंटेड इंजिन, जगातील ही पहिली अशी संकल्पना आहे. तर हे रॉकेट लहान उपग्रहांसाठी खास तयार करण्यात येत आहे. तर प्रत्येक ग्राहकाला गरजेनुसार, म्हणजे आपण कस्टम जसं एक रॉकेट तयार करण्याचं अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीचं प्रयोजन आहे. तर या दोन्ही कंपन्या आता इन फ्युचर नक्कीच चांगली रॉकेट्स, स्वस्तात रॉकेट्स तयार करण्याचं प्रयोजन ठेवत आहे. ही 2 मिशन स्कायरूटचं बेसिकली विक्रम 2 हे 2027 पर्यंत सोडण्याचा त्यांचा विचार आहे. आणि तसंच अग्निबाण रॉकेट सुद्धा साधारण 2030 पर्यंत रेडी करून अग्निकुल कंपनी सुद्धा या क्षेत्रामध्ये आता उतरेल. या आधी अग्निकुल कंपनीने चंद्रयान आणि इतर मोहिमांसाठी सुद्धा 3D प्रिंटेड डिझाईन्स वेगवेगळ्या पार्टच्या करून दिलेल्या होत्या. नक्कीच या मिशन्समुळे इतर कंपन्यांना सुद्धा या क्षेत्रामध्ये वळण्यासाठी चांगलं एक प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो. सो सध्या जर आपण ह्याच्यातले जर प्रॉब्लेम्स बघितले, म्हणजे का अजून खूप कंपन्या ह्याच्यामध्ये उतरत नाही आहेत, तर एक म्हणजे खूप वर्षापासून इस्रो किंवा गव्हर्नमेंटद्वारेच आपण हे सगळ्या प्रक्षेपणं केली. तर आत्ता 2023 पासून खासगी कंपन्यांना बळ देण्यासाठी आपली स्पेस पॉलिसी बदलण्यात आलेली आहे. पण अजूनही या क्षेत्रामध्ये कार्यरत असण्यासाठी, म्हणजे खासगी कंपन्यांमध्ये मॅनपॉवरची थोडी कमतरता अजूनही जाणवते. आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं सध्या या खासगी कंपन्या इस्रोद्वारे, म्हणजे त्यांची टेलिमेट्री सर्व्हिस, त्यांचं लॉन्च पॅड वापर करून आता सध्या लॉन्चिंग आणि इतर गोष्टी आपण वापरतोय. पण ह्याच गोष्टी खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा जर तयार झाल्या आणि त्यासाठी आपल्याला जर इनफ मनुष्यबळ मिळत गेलं, जे पुढे जाऊन नक्कीच, कारण हे असं थोडंसं एक सायकल असते की जर जॉब अपॉर्च्युनिटीज असतील तर डेफिनेटली स्कूल लेवलपासून, कॉलेज लेवलपासून या क्षेत्राकडे वेगळ्या नजरेने स्टुडंट्स बघतात आणि ह्या क्षेत्राकडे जास्ती वळतात. तर आतापर्यंत फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्येच अशा प्रकारचे जॉब्स अव्हेलेबल होते, त्यामुळे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला मॅनपॉवर मिळत नव्हती. पण आता जर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा जर ह्याच्यासाठी जर जॉब्स अव्हेलेबल झाले तर नक्कीच आपल्याला वेगवेगळे सायन्स स्टुडंट्स म्हणा किंवा इंजिनियर्स म्हणा या क्षेत्राकडे जास्ती प्रमाणात वळू शकतील. स्पेस रिसर्च हा नक्कीच एक आकर्षणाचा विषय आहेच सर्व मुलांमध्ये, पण जॉब्सची कमतरता असल्यामुळे डेफिनेटली या क्षेत्राकडे तितक्या प्रमाणामध्ये मुलं जात नव्हती. तर आता जर आपल्याला अशाला प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जर मिळू शकले तर नक्कीच जॉब अपॉर्च्युनिटीज वाढल्या, तर आपल्याला मॅनपॉवरची सुद्धा इन फ्युचर कमतरता भासणार नाही.

श्रोते हो, विक्रम एकच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेसच्या चमूचं अभिनंदन करताना हा क्षण देशाच्या अंतराळ प्रवासातला एक निर्णायक क्षण असल्याचं म्हटलं आहे. देशाच्या खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवीन क्षितिजे उघडत असून नवनिर्मितीला गती देत आहे. हे यश असंख्य तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि निर्भयपणे नवनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहित करेल, असंही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. थोडक्यात, मिशन आगमनच्या या मोहिमेमुळे भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचं व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारपेठेत पदार्पण झालं असून हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा आणि एक ऐतिहासिक क्षण आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन नम्रता कडू.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 28 आषाढ शके 1948, दिनांक 19 जुलै 2026. सुरुवातीला ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानात मोठा फारसा बदल नाही. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात कीर्तन आपण ऐकणार आहात, पंढरीची वारी याविषयी. कीर्तनकार उज्ज्वला पोंक्षे.

हा अभंग तुकाराम महाराजांचा असून जन्मास आलेल्या प्रत्येक मनुष्याने एकदा तरी पंढरीला जावं असा त्यांचा हेतू दिसतो. पंढरीचा विठोबा भक्तांच्या भेटीची वाट पाहत उभा आहे. त्याची भेट किंवा दर्शन झाल्यास मागील सर्व पापांचा नाश होतो व त्यामुळे पुढील जन्ममरणाचा क्षीण नाहीसा होतो. म्हणून म्हणतात पंढरीसी जारे आल्यानो संसारा. खरंच या उपदेशाप्रमाणे आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला केवढा आनंदाचा सोहळा चालतो. हजारो स्त्री पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी त्या जगन्माऊलीचे दर्शन घेण्याकरता जमतात. परंतु हे सर्वजण आपापली नोकरी धंदा सांभाळून तसंच नेहमीची कामं आणि जबाबदाऱ्या सांभाळून आपलं तसंच समाजाचं हित साधण्यात साधतात. अशा प्रकारे ते स्वतःचा आणि समाजाचाही उद्धार करतात. विठ्ठल नामाच्या गजराने आणि टाळांच्या खणखणाटाने सर्व दिशा धुमधुमून जातात. उच्च निचतेचा भेदाभेद विसरून जाऊन पवित्र अंतःकरणाने सर्व वारकरी नवे नवे विठ्ठल दरबारचे मानकरी एकमेकांना कडकडून भेटतात. काय आनंद, काय आनंद, प्रत्यक्ष अनुभवानेच करणार आहे.

आता इतर क्षेत्रांपेक्षा पंढरीचं महत्व वाढवताना तुकाराम महाराज म्हणतायत, अवघीच तीर्थ घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. मग दरवर्षी पंढरीला जाणाऱ्यांना हा अनुभव येतो का? येत नसेल तर संतांचं बोलणं काहीतरीच नाही का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह जिजविती पर उपकार. संतांना सांगायचं ते वेगळंच आहे, पंढरी म्हणजे काय, चंद्रभागा कोणती, सर्व गोष्टींचा खुलासा संतांनी करून ठेवला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, देह

देह हीच पंढरी आणि आत्मा पांडुरंग आहे. त्या आत्म्याला आपण ओळखायचं, दुसऱ्याच्या देहातील आत्म्यालाही ओळखायचं आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा पडायचं नाही. या पंढरीच्या वाऱ्या करून त्या पांडुरंगाला ओळखायचं. म्हणून संत या अर्थाने म्हणतायत, पंढरी शिजारे आल्यानो संसारा, पंढरी शिजारे आल्यानो संसारा. थोडंसं भजन करूया.

अत्यंत मागासलेल्या जातीत हरिपाल नावाचा भक्त होऊन गेला. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुना लुटण्याचा वडिलोपार्जित धंदा म्हणून यांना व्याध असं म्हणत. नीती आणि तिचा गंध नाही अशा व्याध जातीत हरिपालाचा जन्म म्हणजे भांगे तुळसच होती. भगवत कृपा जातीवर अवलंबून नसल्यामुळे व्याध जातीच्या हरिपालावरही भगवत कृपा झाली.

प्रत्येक जातीत प्रभूचे भक्त झाले आहेत असा हा व्याध जातीतील हरिपाल संसाराचा भार पडण्यापूर्वीच पंढरीला गेला होता. एक चित्ताने पंढरीच्या वाळवंटात चाललेलं कीर्तन ऐकत होता. जय

त्याचे दोन्ही हात नकळतच जोडले गेले आणि तो विठोबाच्या भजनात उड्या मारू लागला. संत चरणावर मस्तक ठेवून अखंड विठ्ठलाचे नामस्मरण व पंढरीची वारी करण्याची दीक्षा घेऊनच हरिपाल घरी परतला. अखंड विठ्ठल नामस्मरणाने वाटमारीचा धंदा करणं म्हणजे त्याला पाप वाटू लागलं. मना पाप संकल्प सोडोनी द्यावा, मना सत्य

समर्थ अखंड नामस्मरणाचा हा फायदा अशा विमनस्क मनस्थितीत तो यात्रेनिमित्त पंढरीला आला आणि संतांच्या कीर्तनातील शब्द कानावर आले, नवे ठसलेच मनावर. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधुवृत्तीच्या लोकांचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टवृत्तीच्या लोकांचा नाश करण्याकरता आणि धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याकरता भगवान स्वतः अवतार घेतात. हरिपालाच्या मनात विचार आला, पंढरीची वारी न करणारा आणि विठोबाचं नाव न घेणारा तो दुष्ट, त्याला आपण लुटायचं. उलट पंढरीला जाणारा व विठोबाचं नाव घेणारा तो सज्जन, त्याला लुटायचं नाही. असा वाटमारीचा धंदा सुरू झाला. पंढरीची वारी करतोस, विठ्ठलाचं नाव घेतोस, मग जा. नाही घेत ना, मग लुटणार. असा हा श्रद्धावान पण अज्ञानी असा हा भक्त, त्याला सज्ञान करण्याचं काम देवानी आपणावर घेतलं. एक दिवस काय झालं,

साधू संत येते घरात रोजची दिवाळी दसरा. घरात शिधा सामुग्री संपली आहे असं बायकोने सांगतात. मागील दाराने हा वाटमारीसाठी गेला. संत मंडळी पुढील दारी भजन करतायत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हातात तिलकमठा घेऊन पंढरीला न जाणाऱ्या व विठ्ठलाचे नाव न घेणाऱ्या वाटसरूची वाट पाहत बसलाय. देवाची प्रार्थना करतोय. त्याच्या योग्य वाटसरू येईना. 3 प्रहर झाले. प्रभूला विनवतोय.

भगवंताला दया आली. रुक्मिणीसह दागदागिने घालून रथातून भगवंतांची स्वारी व्यापारी बनून आली आहे. हरिपालाला आनंद झालाय. त्यांना अडवून तो विचारतोय, नयनी कधी पाहि

पंढरीला गेला होतास का? देवाचं नाव घेतोस का? देव म्हणतात छे छे, आम्ही काय म्हणून भक्ती करायची? तुझा देव कसा आहे सांगू का? अरे विठ्ठल काय आणि कृष्ण काय सगळे एकच. हरिपाल संतापला. त्यानं देवांना रथातून खाली ओढलं आणि त्यांचे दागदागिने हिसकावू लागला. हरिपाल म्हणतोय,

अजून तरी सांग. अरे अजून सांग, देवाला जाणतोस की नाही. देव म्हणतात, तुझ वाटे तरी तू करी भजन, तुझ वाटे.

हरिपालाने देवांचे हात पाठीमागे बांधले, राग आला. रुक्मिणी म्हणते, आता कोणत्या देवाला यांनी जाणायचं? ती हरिपालाला म्हणते, अरे देव सर्वत्र आहे, तो कुठं नाही. देव सर्वांच्या ठिकाणी आहे, सर्वत्र ठिकाणी देवाला पाहणारे त्यांनाच वारकरी म्हणतात. देह हीच पंढरी व तुझा हृदयस्थ परमात्मा हाच पांडुरंग. इतरांच्याही हृदयात तो पाहणारे तेच वारकरी. हरिपाल म्हणतो, मग मला यांच्या ठिकाणी देव दिसला.

ती हरिपालाला म्हणते, अरे देव सर्वत्र आहे, तो कुठं नाही. देव सर्वांच्या ठिकाणी आहे, सर्वत्र ठिकाणी देवाला पाहणारे त्यांनाच वारकरी म्हणतात. देह हीच पंढरी व तुझा हृदयस्थ परमात्मा हाच पांडुरंग, इतरांच्याही हृदयात तो पाहणारे तेच वारकरी. हरिपाल म्हणतो, मग मला यांच्या ठिकाणी देव दिसला तरच मी खरं मानीन. रुक्मिणी म्हणते, अरे हे प्रत्यक्ष देवाधिदेव आहेत, भगवंतानी आपलं रूप प्रगट केलं. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथांनी वास्तवतेची जाणीव करून दिली. त्याचप्रकारे इतरांनीही आपापला कामधंदा सांभाळून ईश्वराची भक्ती करावी आणि हेच तुकाराम महाराजांना आपल्या अभंगानं सांगायचं आहे.

मंडळी आत्ताच आपण पंढरीची वारी याविषयी कीर्तन ऐकलं. कीर्तनकार होत्या उज्ज्वला पोंशे. कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गीत.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत नामदेवांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं राम फाटक यांचं. आणि या अभंगाबरोबरच आपलं माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आता इथे समाप्त होत आहे. एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाची. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात टेरेस गार्डन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राहुल नकाते यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. बरे मंडळी, या कार्यक्रमापुरती मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय असेल घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय असेल युद्धाचे हवामानावर परिणाम. हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संगपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहिती करता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण

0: केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. विषय पुन्हा एका विद्यार्थी गटाकरिता आहे. विषय घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम. आणि याची अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026 आणि शब्द मर्यादा आहे 1500 ते 2000. पत्ता ऐका. कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र एक खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांना शिवसेना पक्ष प्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीजन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यानं सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेनं चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मालदोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मालदोवा इथं पोहोचतील. मुर्मू मालदोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सीसीपीए अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींवरून सरसकट सेवा शुल्क आकारणाऱ्या 39 उपहारगृहांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. सीसीपीएनं ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या उपहारगृहांना दंड ठोठावला असून सेवा शुल्काची सरसकट आकारणी ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. उपहारगृहांमध्ये सेवा शुल्क ऐच्छिक असून ते पूर्णपणे ग्राहकांच्या मर्जीवर अवलंबून आहे. ग्राहकांनी या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1915 तक्रार नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरू झाला असून जुलै महिन्यात आतापर्यंत 11,897 रुपयांची गुंतवणूक झाल्याचं याबाबतच्या ताज्या आकडेवारीत म्हटलंय. जागतिक सेमीकंडक्टर उद्योगातल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा काही भाग उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळवला. मात्र गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 3,260 कोटी रुपये काढून घेतल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या

वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि पारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी आपल्या याचिकेत केला होता. वांगचुक यांनी प्रकृती खालावलेली असतानाही स्वतःहून रुग्णालयात दाखल व्हायला नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता, असं न्यायालयानं म्हटलंय. डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घ्यायला संमती दिली, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही, असंही न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै 2026 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं, तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक पटकावलं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या पदकांच्या लयलुटीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलंय. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची आणि त्यानंतर डकेत आणि रूट यांनी दुसऱ्या गड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. जेकब यानं 91 तर डकेत यानं 141 धावा केल्या. रूट यानं नाबाद 74 तर बटल यानं अवघ्या 13 चेंडूत नाबाद 41 धावा करत संघाला निर्धारित 50 षटकात 3 बाद 387 धावांपर्यंत पोहोचवलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 3ऱ्या षटकात बिनबाद 9 धावा झाल्या होत्या. हा या मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला असल्यानं मालिका विजयासाठी हा निर्णायक सामना आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीव्ही सिंधूचं अभिनंदन केलंय. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरले. तिचा हा पराक्रम देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मध्य प्रदेशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या उद्देशानं आज तिथल्या राज्य मंत्रिमंडळानं संबंधित विधेयकाचा मसुदा मंजूर केला. विधानसभेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल. या कायद्यानुसार बहुपत्नीत्व, निकाह हलाला आणि त्रिवार तलाक पद्धतीवर बंदी येईल. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना या नात्याचं प्रमाणपत्र निबंधकांकडे सादर करावं लागेल. या आणि इतर बाबींचं उल्लंघन झालं तर शिक्षेची तरतूद विधेयकात केली आहे. मात्र गोंड, कोरकू, बैगा, सहरी आणि भारिया अशा आदिवासी जमातींना हा कायदा लागू असणार नाही. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनानं मरण पावलेल्यांची संख्या 11 पोहोचले तर 7 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित कुटुंबांना तातडीने

0: मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे देखील आपला दिल्ली दौरा अर्धवट सोडून दुपारी जम्मूमध्ये परतले. गयाना पोमेरून नदीपाशी एक प्रवासी बोट उलटली. बोटीवर 116 प्रवासी होते, त्यातल्या 53 जणांना वाचवलं असल्याचं गयानाचे प्रधानमंत्री मार्क फिलिप्स यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 25 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी गायलेला पोवाडा आपण ऐकणार आहात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांची रचना आहे.

त्यांचे हाल काय, शेतकऱ्यांना कुठल्या अवजारातली कमतरता आहे याची विचारपूस करत आहे, त्यांच्या झोपडीमध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मा साहेब आणि शिवाजी राजे खायला लागलेले आहे, आणि याच मावळ प्रांतामधले भील रामुशी कोळी वडार मुसलमानाचे पोहर शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत, आणि शिवाजी राजे या पुण्यामध्ये असताना

हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे, दुसरीकडे बोट दाखवला हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे, म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे. हो राजे, मग आपलं काय? राजे, आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400-450 ही बाल सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी रातोरात किल्ला जिंकला. त्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. तोरण

महादेवा, जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. हर हर महादेव, हर हर महादेव. आणि राजांची घोडदौड चालू झालेली, राजे दौडायला लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे

राजाने घोडा थांबवला. इसाजी कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं. परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजा थांबा. इसाजी तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे. तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे. तो पाय लागला पडता पडता ठेस लागून पटला गुडघ्याला लागलेला आहे. परत उठलेला आहे आणि परत उठत आहे. राजे राजे थांबा राजे. तो पळत येणारा ग्रस्त पळत आला राजेंचे घट्ट पाय धरले आणि सांगितलं, राजा राजा संपलो रे राजा, मला या जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही. कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं. आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा. अरे राजा काय घडायचं राहील, माझी तरणी भांड पोरगी भार दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलाने तिच्यावर घाला घातला. राजा संपलो, असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याच. एसाजी असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या. आणि एसाजी निघालेला आहे प्रण

राम राम पाटील, मी साजी आहे। अरे कालास पाटील, शिवाजी राजांच्या कानावर तुमची कागाळी आली आहे म्हणून शिवाजी राजांनी तुम्हाला येशीपाशी बोलवलंय। अरे कोण राजा? अरे ज्याचा बाप आदिलशहाच्या दरबारामध्ये मुजरे करतो त्याचा मुलगा राजा। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला तू नकली राजा आहे म्हणावं। नामधारी राजा आहेस, अजून तुझी नाळ वाळली नाही, ओट पिळा तर दूध निघेल। तोंड सांभाळून बोला। अरे जा। इसाजी तसाच पाठीबाग फिरला आणि राजांना हे सर्व सांगत असताना तहाजी, राजे पाटील मगरूर आहे। काय म्हणाला पाटील? नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाळली नाही, ओट पिळा तर दूध निघेल। तानाजी मालुसरे बाजून उभे होते, तानाजीच्या हाताच्या मुठ्ठी वळ्या। हे साजी, अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीस काय? पाटलांना असं बोलताच गर्दन का उतरली नाही? राजाने हात उंचावला आणि सांगितलं, हे साजी, तानाजी एसाजीनं केले ते बरोबर आहे। बाबा आपले नाव? रामजी। आमच्या बरोबर पुण्याला याल? हाजी। एसाजी रामजीला घोड्यावर घ्या, निघामच्या बरोबर। आणि राजे निघालेले। राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार, नकली राजा, नामधारी राजा, नाही या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे। या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत, माझी मुलं बाळ, माझ्या माता भगिनी, नाही या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे। या विचारामध्येच राजे पुण्याला आले। आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेल्याने सांगितलं, हे साजी

मस्त केला, काय बंदोबस्त केला, अहो सर्व घरांना बाहेरनं कड्याला टाकले. जर तिकडे पाटला नारडावरड केली तर कुणाला यायला मार्ग नाही. गावाचा बंदोबस्त केला, पाटलाच्या वाड्यावर गेला, पाटील गाड झोपलेला, ईसाईन पाहिलं.

पुण्यामध्ये आणला. राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे मां साहेबांच्या दर्शनासाठी आले. मां साहेबांचं दर्शन घेत असताना मां साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज मां साहेबांना वेगळाच वाटत होता. आणि मां साहेब बोलल्या, शिवबा, आज सणासुदीचा पोशाख केलास, नकली राजा. शिवबा, काय बोलताय तुम्ही? मां साहेब नामधारी राजा. शिवबा, तुम्ही काय बोलता? आमच्या काय? मां साहेब दरबारी चला, कळेल तुम्हाला. येते बाबा. जिजाऊ मां साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले. एसाजी, अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर. आणि पुढच्या दारातनं पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली. पाटील पळत पुढाला. काय म्हणताय? प्रणाम मां साहेब. प्रणाम शिवाजी राजे. प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे. काय रामजी, हाच का तो? राजे, राजे याच ठिकाणी माझ्या मुलीची आबरुटली. राजा, याला जिवंत ठेवू नका. काय पाटील, आणि ऐकतो ते खरं आहे का? मां साहेब, मां साहेब, मला न्याय होय. पाटील, आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल. ज्या पायांनी तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जाते. मां साहेब, पाटील, तू जशी आता गायवाया करतोय त्यावेळी त्या मुलीनी अशीच गायवाई केल्या असेल ना? पाटील, पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे. पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. पण नीच, तुला तिची माया आली नाही. ज्या पायांनी तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील. एसाजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि काय झालं? पाटला

सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी गायलेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पोवाडा आपण ऐकलत. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबर समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कलाकार ज्योत्स्ना राजोरिया यांचं भजन. यांना साथ संगत अशी आहे, तबला साथ आहे लोकेश गंधर्व यांची, हार्मोनियमची साथ आहे वरद सोहनी यांची, सारंगीची साथ आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांची, व्हायोलिनची साथ आहे पंडित कैलाश पात्रा यांची, गिटारची साथ आहे बालकृष्णा कामत यांची आणि कीबोर्डची साथ आहे कृष्णा घोष यांची. तर ऐकूया हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

एस एन मिश्रा यांची रचना पण ऐकली, संगीत होतं शिवा राजोरिया यांचं आणि गायलं होतं ज्योत्स्ना राजोरिया यांनी. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात ज्योत्स्ना राजोरिया यांचं भजन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पारंपरिक गीत शिवा राजोरिया यांनी संगीतबद्ध केलेलं.

संगीताच्या कार्यक्रमात ज्योत्स्ना राजुरे यांनी गायलेली भजन आपण ऐकलीत. यांना साथ संगत अशी होती, तबला साथ होती लोकेश गंधर्व यांची, हार्मोनियमची साथ होती भरत सोहनी यांची, सारंगी साथ होती उस्ताद फारूक लतीफ खान यांची आणि व्हायोलिनची साथ होती पंडित कैलाश पात्रा यांची, गिटारची साथ होती बालकृष्ण कामत यांची आणि कीबोर्डची साथ होती कृष्णा घोष यांची. सादरकर्ते राजेश शेजवळे. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 संसद के समक्ष मुद्दे आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, कलाकार विदुषी श्रीमती बालामणी ईश्वर यांचं कर्नाटक शैलीतील गायन. आम्ही हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 8:45 समाचार संध्या.

आई, कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा मुसाफिर।